कमांड 101.5 MHz वर आपण ठेवून केलं आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोते हो, आज शुक्रवार भारतीय सौर दिनांक 19 वैशाख शके 1948 अर्थात 10 जुलै 2026 पहाटेचे 5:57 झाली आहेत. आमच्या आजच्या प्रसारणाला आता आम्ही प्रारंभ करतो आहोत या मंगलध्वनीनं.

श्रोते हो वे लक्षात घ्या, सकाळचे 6 वाजतायत. दिल्ली केंद्रावरून दिले जाणारे हिंदी समाचार आता आम्ही सहक्षेपित करत आहोत काही क्षणातच.

0: आम्ही आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून बोलत आहोत एफ एम बँड 101.5 MHz वर.
1: मंद्र मध्य तार सप्तकाची नव्या जुन्याच्या संगमाची माहिती मनोरंजनाची ही सगळी वैशिष्ट्य आपल्या अमरावती आकाशवाणीची. श्रोते हो, ऐकत रहा तुमची आमची आवडती अमरावती आकाशवाणी 101.5.

श्रोतेवाणी आता प्रसारित करीत आहोत भक्ती संगीताचा कार्यक्रम. हे गीत आहे देवघर या चित्रपटातलं. सुधीर फडके यांनी गायलेलं, जगदीश खेबुडकर यांची ही शब्दरचना आहे. संगीतकार प्रभाकर जोग.

श्रोतेहोणी, आता आजच्या भक्ती संगीताच्या कार्यक्रमातली शेवटची रचना आम्ही ऐकवित आहोत. संत एकनाथ महाराजांची शब्द स्वरबद्ध केले श्रीधर फडके यांनी. गायक कलाकार आहेत सुरेश वाडकर आणि सहकारी.

श्रोते हो आणि या भक्ती रचनेसोबतच आजच्या भक्ती संगीताच्या कार्यक्रमाला इथंच विराम देऊयात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण. वेळ लक्षात घ्या, सकाळचे 6:35 आणि 51 सेकंद झाली आहेत. श्रोत्याने तो जाणून घेऊयात आमच्या आज प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. यानंतर थोड्याच वेळात म्हणजे 6:40 आपण ऐकू शकाल विचार पुष्प. यात लेखक जी ए कुलकर्णी यांच्या जन्मदिनानिमित्त चिंतन आपण ऐकू शकाल. याचं लेखन केलंय पुंडलिक गवंडी यांनी, तर वाचक स्वर असेल बाबासाहेब खराडे यांचा. आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आम्ही आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करू. सहा वाजून 55 मिनिटांची वेळ असेल दिनविशेषची. इतिहासात आजच्या दिवशी काय काय घडलं याच्या नोंदी यातून आम्ही आपल्याला सांगत असतो. सकाळी 7:25 प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकू शकाल दिलखुलास आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. आज सकाळी 7:40 ऐकू शकाल राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिनानिमित्त अमरावतीच्या सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी अमिता जैन यांच्याशी स्नेहल ठाकरे यांनी साधलेला संवाद. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टेकाम. हिंदी चित्रपट संगीताचा आस्वाद आपल्याला घेता येईल आज सकाळी 8:40.

सकाळी 10 वाजता विविधा ही आमची दैनंदिन मालिका. आज आपल्याला यात ऐकता येईल कार्यक्रम आरोग्य संवाद. आजच्या आरोग्य संवाद मध्ये गर्भाशयाचं मानसशास्त्र या विषयावर डॉक्टर ऐश्वर्या आंबाळेकर यांच्याशी श्यामली देशमुख यांनी साधलेला संवाद आपण ऐकू शकाल. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत आशिष गावंडे. आपल्या आवडत्या मराठी गाण्यांचा कार्यक्रम गीतगंगा सकाळी 10:30. मंडळी आज आहे शुक्रवार, म्हणजेच आमच्या फोन इन कार्यक्रम स्वरसंवाद सवार. वेळ आपल्याला लक्षात आहे सकाळी 11 वाजताची. आजच्या कार्यक्रमाच्या संवादक आहेत अवंती मोरे आणि या कार्यक्रमाचे

फिरते असतील आशिष गावंडे. दुपारी 12 वाजता आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होईल कार्यक्रम वनिता मंडळ. दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदी आणि इंग्रजीतल्या बातम्या त्यांच्या नियोजित वेळेत, तसंच अस्मिता वाहिनीवरून दिलं जाणारं राष्ट्रीय प्रादेशिक आणि ठळक मराठी बातमीपत्र त्यांच्या नियोजित वेळेतच आम्ही आज सहक्षेपित करू. श्रोते, तर हे होते आमचे आज प्रसारित आणि सहक्षेपित होणारे काही ठळक कार्यक्रम. आपण ट्यून केलं आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz वर.

0: सकाळचे 6:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम विचार पुष्प.
1: मराठी साहित्याला जे एक गूढ असं स्वप्न पडलं ते जी ए कुलकर्णी यांच्या रूपानं. जी एनच्या कथा हा मराठी साहित्याला एक आव्हानात्मक पडलेला प्रश्न आहे. जी ए कुलकर्णी अबोल तथा प्रसिद्धीपासून दूर असत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आपल्या साहित्याचा सुगंध तथा गूढता त्यांनी पसरवली आहे. गुरुनाथ आप्पाजी कुलकर्णी तथा जी ए कुलकर्णी यांचा जन्म स्वातंत्र्योत्तर काळातील एक ज्येष्ठ मराठी कथाकार म्हणून त्यांनी नावलौकिक मिळवला. वेगवेगळ्या महाविद्यालयातून त्यांनी इंग्रजीचं अध्यापन केलं. निळा सावळा हा त्यांचा पहिला कथासंग्रह प्रसिद्ध झाला. प्रथमच त्यांनी सत्यकथेतून आपल्या कथांचं मनोविज्ञ दर्शन वाचकांना घडवलं. पारवा, हिरवे रावे, काजळमाया, अमृतफळं, आकाशफुले, एक अरबी कहाणी, ओंजळधारा अशा 31 कथा त्यांनी लिहिल्या. निळा सावळा व रक्तचंदन या कथासंग्रहाला महाराष्ट्र शासनाचं पारितोषिकही मिळालं. जी एनच्या कथा वाचकांना भुरळ पाडू लागल्या तसतसा हा प्रसिद्धीपासून दूर असलेला साहित्यिक लोकांच्या तथा वाचकांच्या मनात भरू लागला. जी ए रमले ते त्यांच्या मित्रमंडळीत पत्ररूपानं. त्यांनी एक आगळी वेगळीच मैत्री जपली. त्यांच्या मैत्रीचा पहिला खंड हा पुलंच्या पत्नी सुनीताताई देशपांडे यांना लिहिलेल्या पत्रांचा होता. मैत्रीचे त्यांनी 4 खंड निवडक पत्र म्हणून प्रसिद्ध केले. त्यांची पत्र वाचताना एक उच्च प्रतीचा आनंद मिळतो. साहित्य हे पुढील पिढ्यांच्या अभ्यासासाठी उपयुक्त आणि मोलाचा ठेवा आहे असं त्यांचं मत होतं. मद हातकणंगलेकर, कवी ग्रेस, जयवंत दळवी अशा मित्रांना त्यांनी लिहिलेली पत्र म्हणजे त्यांच्या लेखन पैलूंचं तथा विचारांचं एक मनोज्ञ साहित्यिक दर्शन घडतं. त्यांच्या काजळमाया या कादंबरीला साहित्य अकादमीचा मिळालेला पुरस्कार, त्यांच्यावर झालेल्या टीकेमुळे त्यांनी तो पुरस्कार प्रवास खर्चासह परत केला. अशा विचारांचंही एक आगळं वेगळं दर्शन आपल्याला त्यांच्या या कृतीतून दिसून येतं. मानानं जगणं आणि मानानंच राहणं हा त्यांचा पिंड होता. तो विचार त्यांच्या साहित्यातून डोकावतो. कथालेखनाच्या बाबतीत ते म्हणतात, कथा हा साहित्य लेखन प्रकार मला आव्हान देणारा वाटतो. हा विषय माझ्याकरता एक शोध आहे. तसंच त्यांनी मानवी जीवनाबद्दल चिंतन करणं त्यामुळंच आव्हानात्मक वाटतं. अर्थहीन जगात माणसांचा केविलवाणा नेहमी आपल्या कथेतून ते शोधताना दिसतात. त्यांच्या दृष्टीनं कथा हाच साहित्याचा खरा आत्मा आहे. साहित्यातून कथा प्रकार वगळल्यास साहित्य हे निष्प्राण होऊन जाईल यासंबंधी आपले विचार मांडताना ते दिसतात. माणूस रखरखीत वाळवंटातील प्रवास करणारा एक मायेच्या धाग्यांनी बांधलेला प्रवासी आहे हे ते आवर्जून आपल्या कथेतून मांडताना दिसतात. 4 भिंतीतल्या माणसांची कथा ते काव्यात्मक शैलीनं सांगतात. त्यांच्या कथेतून माणसा माणसातले भावबंधनाचे अगम्य दर्शन ते घडवतात. ठिपका, विदूषक आणि दूत या कथा त्यांच्या अतिवास्तववादी वाटतात. जीवनातील गूढ याचं भेदक चित्र, उग्रता आणि दाहकता तशीच त्यांची दहशतही त्यांनी आपल्या कथेतून मांडली आहे. रशियन कादंबरीकार डॉस्टोव्हस्की यांच्याप्रमाणे ते मानवी जीवनाच्या अंतिम वास्तव्यावर आपल्या कथेतून भाष्य करतात.
0: श्रोते हो विचार पुष्प या कार्यक्रमात आज लेखक जी ए कुलकर्णी यांच्या जन्मदिनानिमित्त

0: श्रोत्याय, फोन उचला, एफएम लावा आणि 101.5 मेगाहर्ट्ज वर अमरावतीचं आकाशवाणी केंद्र ऐका.
1: श्रोते हो आपण ट्यून केलं आकाशवाणीचं अमरावती केंद्र एफएम बँड 101.5 मेगाहर्ट्ज वर.

सकाळचे 6:45 होत आहेत. सुरुवातीला ऐकूयात कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर 6:50 परिसर. हे दोन्ही कार्यक्रम आम्ही आता आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करत आहोत. तेव्हा सुरुवातीला आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धन संपदा या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो, आज आपण किडनी स्टोन अर्थातच मूत्रखडा याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध मूत्रविकार तज्ज्ञ डॉक्टर चैतन्य देशमुख. नमस्कार डॉक्टर.
1: नमस्कार
0: डॉक्टर. गेल्या भागात आपण किडनी स्टोनची माहिती जाणून घेतली की किडनी स्टोन काय असतो, त्यामागची कारणं काय असतात नेमकी. आज आमच्या श्रोत्यांना आपण सांगाल की लक्षणं काय दिसून येतात नेमकी किडनी स्टोन झाल्यानंतर.
1: अगदी बरोबर. याच्यामध्ये श्रोतांनी हे समजणं गरजेचं आहे की किडनी स्टोन जे आहे ते वेगळ्या पद्धतीने प्रेझेंट करू शकतात. कधी कधी किडनी स्टोन्समध्ये बिलकुल काही पण तुम्हाला लक्षणं दिसणार नाही, म्हणजे ते सायलेंट राहू शकतात आणि अनायसेस रुटीन चेकअपवर दिसू शकतात. दुसरं म्हणजे काही लोकांना सामान्य वेदना होतात, सामान्य सिम्पटम्स पण असतात जे खूप कॉमनली आम्ही बघतो, जसं कमरेत दुखणे. पण आता याच्यावरती एक लोकांना असं वाटतं की कमरेत दुखणं म्हणजेच स्टोन आहे, तर त्याचं उत्तर आहे नाही. कमरेत दुखणं हे इतर कारणांमुळे पण होऊ शकतं, पण त्याच्याशिवाय पण जेव्हा किडनी स्टोन असतो त्याच्या व्यतिरिक्त पण काही लक्षण असतात, जे म्हणजे लघवीमध्ये आग होणे, लघवीमध्ये कधी कधी रक्त जाणे, पोटात दुखण्यासोबत सोबत मळमळणे, उलट्या होणे, भूक कमी लागणे, हे त्याचे काही कारण कॉमनली राहू शकतात. त्याच्याशिवाय लघवी अटकून अटकून होणे, तर हे काही सामान्य कारणे जे कॉमनली बघतो. आता याच्याशिवाय श्रोतांनी हे समजण्याचं फार महत्व असतं की व याच्यामध्ये काही कारण धोकादायक पण राहू शकतात, म्हणजे किडन्यांना काही डॅमेजेस होऊन राहिले काही दगडांनी, त्याचे काही लक्षण असतात. हे ते म्हणजे भूक कमी होऊन जाणे, अशक्तपणा येणे, हातापायावर सूज येणे, चेहऱ्यावर सूज येणे, लघवीचं प्रमाण कमी होऊन जाणे, असे जर लक्षणं असतील आणि त्याच्यासोबत जर तुम्हाला आधीच्या कोणत्या रिपोर्ट तुमच्या घरी पडल्या असेल ज्यात दिसत आहे की त्यात स्टोन आहे, तर ते खूप व्यवस्थित आम्हाला बघावं लागतं. कारण की हे सगळे जे लक्षणं सांगितले हे किडनी डॅमेजचे लक्षणं आहेत. याच्याशिवाय काही असे कंडिशन्स असतात ज्याच्यामध्ये हे लक्षणं थोडेसे, जरी सामान्य लक्षणं असली तरी ते थोडेसे क्रिटिकल नाही तर धोकादायक होऊन जातात. ते म्हणजे प्रेग्नेन्सीमध्ये जर कोणी महिलाला जर स्टोन आहे आणि ह्या वेदना असतील, जरी ते कॉमन सिम्पटम असेल त्याला आम्ही खूप सिरियसली घेतो. दुसरं म्हणजे काही लोकांना जन्मता एकच किडनी असते, नाही तर काही कारण असतो एक किडनी काढून टाकलेली असते, तर त्यांची एकोणती एक किडनी आहे त्याच्यामध्ये जर स्टोन आहे आणि जरी त्यांना कॉमन सिम्पटम्स आहे तरी त्याला आम्ही खूप जास्त सिरियसली बघतो आणि त्याचं अग्रेसिव्हली त्याचं ट्रीटमेंट करतो. आणि काही लोकांना काही मेटाबॉलिक डिसऑर्डर्स, जसं मी याच्या आधी बोललो होतो, कॅल्शियम डिसऑर्डर्स, युरिक ऍसिड मेटाबॉलिझम डिसऑर्डर्स, त्यांच्यामध्ये आम्ही हे स्टोन्सला खूप अग्रेसिव्हली, म्हणजे जरी सामान्य सिम्पटम्स असतील तरी त्याला खूप महत्व येऊन त्याला अग्रेसिव्हली ट्रीट करतो. ते ही काही लक्षणं आहे
0: डॉक्टर. लक्षणं तर लक्षात आली, पण मग निदान कसं करायचं नेमकं?
1: हा, तर बेसिकली जेव्हा पेशंट आमच्याकडे येतात तर सगळ्यात पहिले म्हणजे आम्ही काही ब्लड टेस्ट करून घेतो. रक्त लघवीच्या तपासण्यांमध्ये एवढं बघतो की आपल्या किडन्या स्वस्थ आहे की नाही आणि रक्त लघवीमध्ये काही इन्फेक्शन तर नाहीये. आणि दुसरं म्हणजे सिम्पल सोनोग्राफी, आणि सोनोग्राफीत जर काही आम्हाला असं काही शंकाजनक काही दिसलं तर मग आम्ही सीटी स्कॅन करतो.
0: डॉक्टर, निदानामध्ये पण काही ऍडव्हान्स टेक्निक आहेत का?
1: हा, तर

0: डॉक्टरांमध्ये ॲडव्हान्स टेक्निक्समध्ये बेसिकली आजकाल सी टी स्कॅन्स तर आलेलेच आहे, पण आता इन्व्हेस्टिगेशन्स करताना आम्ही पेशंट्सचे जेव्हा ऑपरेशन्स करतो आणि त्यांचे दगडं काढतो, तर ते दगडं काढून आम्ही त्यांना तपासणीसाठी पाठवू शकतो. त्याला आम्ही स्टोन ॲनालिसिस म्हणतो. तर हे स्टोन ॲनालिसिस इज अ व्हेरी युजफुल इन्व्हेस्टिगेशन, की ज्याच्यामध्ये जेव्हा पेशंट्स आम्हाला विचारतात की सर मला हा स्टोन का झाला, त्याचं उत्तर आम्ही खूप बारीकीने देऊ शकतो. जसं मी सांगितलं होतं, काही रेअर डिसऑर्डर्स असतात की त्याचं आम्हाला त्याच्यावरनं लक्षात येऊन जातं की त्या स्टोनचं कंपोजिशन काय आहे. त्याच्यावरनं मग आम्ही त्यांना काही पदार्थ अवॉइड करायला सांगू शकतो की हा तुम्हाला आजार आहे कॅल्शियमचा, नाहीतर युरिक ऍसिडचा, नाहीतर ऑक्सिडेटचा, तर काही पदार्थ तुम्ही हे आपल्या आहारातनं बाहेर करा. तर या पद्धतीने त्यांना काही सल्ला आम्ही पोस्ट ऑपरेटिव्ह फेज मध्ये देऊ शकतो. हे एक आहे. आणि आजकाल काही सीटी स्कॅनचे प्रोटोकॉल्स आले ज्याच्यामध्ये ह्या गोष्टी आम्ही ऑपरेशन करायच्या आधी सीटी स्कॅनवरनं पण एक अंदाज देऊ शकतो की हा स्टोन कोणत्या पद्धतीचा राहू शकतो. तर हे काही लेटेस्ट गोष्टी आहेत त्याच्यामध्ये.
1: ओके, म्हणजे निदान एक्झॅक्ट करण्यासाठी हे खूप महत्वपूर्ण आहे असं म्हणावं लागेल. डॉक्टर चैतन्य देशमुख आपण इथे आलात आणि किडनी स्टोन याविषयी आमच्या सर्व श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
0: थँक्यू.
1: नमस्कार. श्रोते हो, किडनी स्टोन अर्थातच मूत्रखडा या विषयावर सुप्रसिद्ध मूत्रविकार तज्ञ डॉक्टर चैतन्य देशमुख यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकली आजच्या आरोग्य धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो नमस्कार. सादर करीत आहोत कार्यक्रम परिसर. आजच्या परिसर या कार्यक्रमात मी रोहिणी सूर्यवंशी आपण सर्व श्रोत्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या परिसर या कार्यक्रमात आपण एकत्रा आणि त्याचे धोके याविषयीची माहिती जाणून घेणार आहात भावना चौधरी यांच्याकडून. चला तर आज ऐकूयात या कार्यक्रमाचा दुसरा भाग.
1: नमस्कार श्रोते हो, पहिल्या भागात आपण ई कचरा म्हणजे काय, त्यामध्ये कोणत्या वस्तू येतात आणि ही समस्या का महत्वाची आहे हे समजून घेतलं. आता या पुढील भागात आपण ई कचरा इतक्या मोठ्या प्रमाणात का वाढतो आहे त्याची कारणं जाणून घेऊया. ई कचरा वाढण्यामागे अनेक कारणं आहेत. त्यातलं पहिलं आणि सर्वात मोठं कारण म्हणजे तंत्रज्ञानामध्ये होणारे वेगवान बदल. आज दर काही काळाने नवीन इलेक्ट्रॉनिक वस्तू बाजारात येतात. नवीन फीचर्स, नवीन डिझाईन आणि नवीन सुविधा यामुळे लोक जुन्या वस्तू बदलून नवीन वस्तू विकत घेतात. दुसरं कारण म्हणजे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वाढता वापर. पूर्वी प्रत्येक घरात मोजक्याच इलेक्ट्रॉनिक वस्तू असायच्या, पण आज जवळपास प्रत्येक व्यक्तीकडे मोबाईल आहे. घरात टीव्ही, संगणक, विविध उपकरणं असतात. वापर वाढला की साहजिकच खराब होणाऱ्या वस्तूंचं प्रमाणही वाढतं. तिसरं कारण म्हणजे वस्तू लवकर बदलण्याची सवय. आज अनेक वेळा एखादी वस्तू खराब झाली म्हणून नव्हे, तर नवीन मॉडेल आलं म्हणून बदलली जाते. आपल्याला नवीन वस्तूंचं आकर्षण असतं, पण त्याच वेळी जुन्या वस्तूंचं काय करायचं याचा विचारही कमी होतो. चौथं कारण म्हणजे दुरुस्तीपेक्षा नवीन वस्तू घेण्याची वाढलेली प्रवृत्ती. काही वेळा एखादी वस्तू थोडी खराब होते, ते दुरुस्तही होऊ शकते, पण दुरुस्तीचा खर्च जास्त वाटल्यामुळे लोक नवीन वस्तू घेणं पसंत करतात. पूर्वीची जीवनशैली पाहिली तर लोक वस्तू जपून वापरत असत. एखादी वस्तू खराब झाली तर ती दुरुस्त करून पुन्हा वापरली जायची. पण आज मात्र परिस्थिती बदलली आहे. आज नवीन नवीन तंत्रज्ञान, नवीन मॉडेल्स आणि नवीन फीचर्स सतत येत आहेत. उदाहरण घ्यायचं झालं तर मोबाईलचंच घेऊया. एखाद्याचा मोबाईल व्यवस्थित चालू असतो, पण नवीन कॅमेरा, नवीन फीचर्स किंवा नवीन डिझाईन असलेला मोबाईल आला की जुना मोबाईल बाजूला ठेवला जातो. अशा प्रकारे एका व्यक्तीकडून थोडा थोडा निर्माण होणारा कचरा पुढे मोठ्या समस्येचं रूप घेतो. पाचवं आणि महत्वाचं कारण म्हणजे ई कचऱ्याबद्दल माहितीचा अभाव. अनेक लोकांना अजूनही माहिती नाही की जुने मोबाईल, बॅटरी किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू वेगळ्या पद्धतीनं जमा करायला हव्यात, म्हणून ते या वस्तू सामान्य कचरा

0: सोबत टाकतात आणि समस्या वाढतात. याशिवाय जाहिरातींचाही मोठा प्रभाव आहे. सतत नवीन वस्तू दाखविल्या जातात आणि आपल्यामध्ये नवीन घेण्याची इच्छा निर्माण होते. मात्र आपण ग्राहक म्हणून थोडा विचार करायला हवा. आपल्याला खरंच नवीन वस्तूची गरज आहे का? जुनी वस्तू अजून किती दिवस वापरता येईल? असे प्रश्न स्वतःचे स्वतःला विचारायला हवेत. कारण ई कचरा कमी करणं फक्त सरकारचं काम नाही, प्रत्येक घरातून त्याची सुरुवात होते. आपण ई कचऱ्याची कारणं समजून घेतली तर त्यावर उपाय करणं सोपं होतं. तर श्रोते हो, आजच्या भागात आपण ई कचरा वाढण्याची कारणं जाणून घेतली. पुढील भागात आपण ई कचऱ्यामुळे होणारे धोके आणि त्याचा पर्यावरणावर होणारा परिणाम समजून घेऊया. नमस्कार
1: मंडळी. आताच आपण ई कचरा आणि त्याचे धोके या विषयावर जाणून घेतलं भावना चौधरी यांच्याकडून. मंडळी आताच आपण या कार्यक्रमाचा दुसरा भाग ऐकलात. याबरोबरच आजचा आपला परिसर हा कार्यक्रम इथेच संपत आहोत. पुन्हा भेटूयात तिसऱ्या भागात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सचिन लाडुळे.

श्रोते हो एफ एम एक्शेक पूर्णांक 5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍप वर आपण ठेवून केलं आकाशवाणीचं अमरावती केंद्र. सकाळचे 6:55 आणि 28 सेकंद झाली आहेत. आणि आता जाणून घेऊयात आजचं दिनविशेष. श्रोते हो आज आहे 10 जुलै. 1890 साली आजच्या दिवशी वायोमिंग हे अमेरिकेचं 44वं राज्य बनलं होतं. 10 जुलै 1913 या दिवशी कॅलिफोर्नियातल्या डेथ व्हॅलीमध्ये तापमान 57° सेल्सिअस पर्यंत वाढलं, ज्यानं पृथ्वीवरील सर्वात उच्च तापमानाचे रेकॉर्ड मोडले. मुसोलिनी यानं इटलीतल्या सर्व राजकीय पक्षांवर बंदी घातली. दिवस आजचाच होता, वर्ष होतं 1923. साली आजच्या दिवशी अवतार मेहर बाबा यांनी मौन व्रताला सुरुवात केली आणि पुढे सलग 44 वर्ष हे व्रत आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत पाळलं. या सोव्हिएत संघाच्या वृत्तसंस्थेची स्थापना झाली ती आजच्या दिवशी 1925 साली. बॅटल ऑफ ब्रिटन या नावानं ओळखलं जाणारं हवाई युद्ध सुरू झालं. 1962 साली आजच्या दिवशी अमेरिकेनं टेलस्टार 1 हा पहिला दळणवळण उपग्रह प्रक्षेपित केला. 1978 साली मुंबई इथं महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाची स्थापना झाली. दिवस आजचाच होता. 3 तस्करीबद्दल पनामाचे माजी राष्ट्राध्यक्ष मॅन्युअल नोरिएगा यांना 30 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली. वर्ष होतं 1992. आरवी इथलं विक्रम इन्सेट भूकेंद्र राष्ट्राला अर्पण करण्यात आलं ते आजच्या दिवशी 1992 साली. 1992 साली संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या इन्सॅट 2A या उपग्रहाचं फ्रेंच गयानातील कोरू इथून प्रक्षेपण झालं. म्यानमारमधील लोकशाही चळवळीच्या प्रणेत्या आंग सान सू क्यू यांनी 6 वर्षाच्या नजरकैदीतून बिनशर्त मुक्तता झाली 1995 साली. 2000 साली.

0: सन 2000 याच वर्षी नायजेरियात एका फुटलेल्या तेलवाहिनीत स्फोट होऊन गळणारं तेल गोळा करण्यासाठी आलेले 250 जण होरपळून गतप्राण झाले. दिवस आजचाच होता. अठराशे साली आजच्या दिवशी फोर्ट विल्यम या कॉलेजची स्थापना झाली. श्रोते, आज कोणाकोणाचा जन्मदिवस आहे ते बघूया. 1903 साली आजच्या दिवशी साहित्यिक राभी जोशी यांचा जन्म झाला. तर कवयित्री पद्मा गोळे यांचा जन्म आजच्या दिवशी 1913 साली झाला. 1914 साली सुपरमॅन हिरोचे सहनिर्माते जो सस्टर यांचा जन्म झाला. 1921 साली स्माइलीचे निर्माते हॉर्वे बॉल यांचा जन्म झाला. 1949 हे क्रिकेटपटू आणि समालोचक सुनील गावस्कर यांच्या जन्माचा वर्ष दिवस आजचा. 2000 साली आजच भारतीय पत्रकार आणि राजकारणी वक्कम माजिद यांचं निधन झालं. गरिबांचे डॉक्टर म्हणून ओळखले जाणारे डॉक्टर रामकृष्ण विष्णू केळकर यांनी 1995 साली आजच्या दिवशी या जगाचा निरोप घेतला. तर भारतीय अभिनेत्री नृत्यांगना आणि नृत्यकला दिग्दर्शक जोहरा सहगल यांनी 2014 साली अखेरचा श्वास घेतला. श्रोते, होतं हे होतं आजचं दिनविशेष. आम्ही आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून बोलत आहोत. FM 101.5 MHz वर सकाळचे 7:51 झाले आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.

0: आकाशवाणी अमरावती केंद्र 101.5 मेगाहर्ट्ज वर सुमधुर संगीत मनोरंजक कार्यक्रम आणि सोबतीला मुलाखती पण ऐकत राहा आकाशवाणी अमरावती केंद्र।
1: संत गाडगे बाबा म्हणतात, नाही घर नाही दार नाही जासरे माऊली, अशा अभागी जीवाला झाड देते रे सावली। झाड माणसांना जगवतात, आपण झाड जगवली पाहिजेत।
0: संगीत असो वा शिक्षण, संस्कृती असो वा भाषा, अमरावती आकाशवाणी संगे देऊ जीवनाला नवी दिशा। दूर दूर डोंगरात गर्द हिरव्या रानात गाते मांगल्याची गाणी आकाशवाणी, अमरावती आकाशवाणी। गाव असो वा शहर नवे, सूर जुळविते नव्या जुन्यांचे, विसरून सारे भेद दुरावे। मना मनातील वाणी, जना जनातील वाणी, आकाशवाणी 101.5 मेगाहर्ट्ज वर ऐकत रहा आकाशवाणी अमरावती केंद्र। थकलेलं शरीर आणि भिजलेलं मन अशा वरिष्ठांना सोडून जाऊ नका। हे तुमचे आमचे पालक आपल्या सुखासाठी राब राब राबलेत, आपल्याला हे जग दाखवलं, अशांना आपण सोडून जायचं पटतंय आपल्याला? त्यांना सन्मानाचं जीवन देऊया, या बाणप्रस्थींना मदत करूया। चला त्यांच्या चेहऱ्यावर आपण हास्य फुलवूया, हीच आपली भारतीय संस्कृती। आकाशवाणी अमरावती तर्फे जनहितार्थ।

0: हळूहळू गावाच्या गावं मोठमोठ्या सिमेंटच्या जंगलात हरवलेत. गाड्या मोटारींच्या या गोंगाटात आज प्रत्येकच व्यक्ती अस्वस्थ आहे. ह्या सिमेंटच्या जंगलातून, ह्या कलकलाटातून कुणीतरी आम्हाला बाहेर काढेल का? पुन्हा फिरून ते जुनं गाव, गावचा पार, शेत शिवाराची हवा थंडगार गार, आम्हाला कोणी मिळवून देईल का? आवाजाचं प्रदूषण टाळूया, नसता गोंगाट कमी करूया. आपण आपलं आणि एकूणच आपल्या समाजाचं मनस्वास्थ्य जपूयात. आकाशवाणी अमरावतीतर्फे जनहितार्थ.
1: उत्सव आनंदाचे हे दिवस, व्यापार व्यवसायाचे हे दिवस, तुमचा व्यापार वाढवण्याचे हे दिवस.
2: तुमचा व्यापार वाढवायचा आहे का? तुमच्या वस्तू आणि व्यापाराची जाहिरात करायची आहे का, अगदी माफक दरात आणि घराघरात? तेव्हा आमच्याशी संपर्क करा, आम्ही आपल्याला पोहोचवू लाखो लोकांपर्यंत. आमचा पत्ता:
1: आकाशवाणी अमरावती केंद्र, जाहिरात विभाग, तपोवन, कॅम्प रोड, अमरावती.
2: आजच संपर्क करा.
3: किती पैसा कमावला की माणूस सुखी होतो, या प्रश्नाचं उत्तर संत तुकारामांनी फार छान दिलंय. ते म्हणतात, नीतीधर्माचं आचरण ठेवता यावं, आई वडिलांचं रक्षण करता यावं, मुलाबाळांची काळजी घेता यावी आणि अब्रून जगता यावं. इतका पैसा जवळ असला की माणूस श्रीमंत होतो. खर तर ग्रंथ समजल्याशिवाय संत समजत नाहीत आणि संत समजल्याशिवाय भगवंत समजत नाही.

0: श्रोत्याय, फोन उचला, एफ एम लावा आणि 101.5 मेगाहर्ट्ज वर अमरावतीचं आकाशवाणी केंद्र ऐका.
1: श्रोते हो, पण ट्यून केला आकाशवाणीचं अमरावती केंद्र एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्ज वर. सकाळचे 7:06 आणि 30 सेकंद झाली आहेत. यानंतर ठीक 7:10 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या प्रादेशिक मराठी बातम्या आम्ही अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करू, पण तत्पूर्वी ऐकूयात काही संदेश अस्मिता वाहिनीवरून.

0: थोड्याच वेळात आपण ऐकणार आहोत प्रादेशिक बातम्या आकाशवाणी पुणे केंद्रावरून.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 7:07 झाले आहेत. आता ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या.
2: छोट्या मित्रमैत्रिणींनो, आषाढी वारी सुरू झालीय, मग छोटी दोस्त मंडळी मागे कशी राहतील. म्हणूनच यावेळच्या गंमत जम्मत कार्यक्रमामध्ये मी आपल्याला ऐकवणार आहे बालकीर्तनकार स्पृहा साठे हिनी सादर केलेलं कीर्तन गोकर्ण आख्यान.

0: अखेर बटूने ते आत्मलिंग खाली ठेवलं आणि
1: बालकीर्तनकार स्पृहा साठे हिने सादर केलेलं कीर्तन येत्या रविवारी 12 जुलैला संध्याकाळी 6:30 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
2: आषाढाच्या पहिल्या दिवशी महाकवी कालिदास दिनाच्या निमित्तानं आपण ऐकणार आहोत काव्य त्रिवेणी.
3: आजच्या आपल्या या काव्य मैफिलीतही असाच एक

0: मेघ आपल्याला भेटणार आहे. कधी तो आषाढाच्या उंबरठ्यावर उभा राहील, कधी वारीच्या वाटेवर टाळ मृदंगासोबत चालेल, कधी हिरव्या शिवारावर बसेल, कधी मनाच्या अतिशय शांत कोपऱ्यात गझल बनून अलगद उतरून बसेल.
1: सहभागी आहेत कविता क्षीरसागर, प्राजक्ता पटवर्धन आणि प्रणिता कुलकर्णी.
2: जरी थंड वाटे तरी उब मिळते, हवा थंडवा हे गुलाबी गुलाबी, ऋतूचे बहाणे गुलाबी गुलाबी.
1: तेव्हा अवश्य ऐका बुधवारी 15 जुलैला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवरून काव्य त्रिवेणी.
3: भरल्या अंतकरणी ये काव्याचे सूर, कालिदास आठवतो काळ लोपतो दूर.
4: वॉचमन वॉचमन, अरे अर्धा तास झाला पाणी वाहत आहे, टाकी बंद कर.
5: अर्ध्या तासात किती पाणी वाया गेलं असेल याचा हिशोब करा. आजच हा जमा खर्च मांडला नाहीत तर उद्याचा दिवस आणखीन भयंकर असेल.

आकाशवाणी पुणे, सविता म्हसकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारताला ऑस्ट्रेलियाकडून युरेनियमच्या दीर्घकालीन पुरवठ्याला उभय देशांकडून अंतिम स्वरूप. राज्यात समान नागरी कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी 7 सदस्यीय समिती स्थापन. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचं काल पुणे शहरात मोठ्या भक्तिमय वातावरणात आगमन. आणि पुणे मुंबई घाट विभागातील रेल्वे रुळांच्या दुरुस्ती कामाचा रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून आढावा. आता सविस्तर बातम्या. संपूर्ण हिंद प्रशांत क्षेत्रात शांतता आणि स्थैर्य सुनिश्चित करण्याच्या उद्देशानं भारत आणि ऑस्ट्रेलियानं काल संरक्षण आणि सुरक्षा सहकार्याच्या ऐतिहासिक संयुक्त जाहीरनाम्याला स्वीकृती दिली. ऑस्ट्रेलियाकडून भारताला युरेनियमचा दीर्घकालीन पुरवठा करण्याबाबतच्या प्रशासकीय व्यवस्थेलाही दोन्ही बाजूंकडून अंतिम स्वरूप देण्यात आलं. मेलबर्न इथं झालेल्या ऑस्ट्रेलिया भारत तिसऱ्या वार्षिक शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्यातील शिष्टमंडळ स्तरीय चर्चेनंतर या करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या परिषदेत दोन्ही नेत्यांनी शिष्टमंडळ स्तरीय चर्चेवेळी द्विपक्षीय संबंध आणखी दृढ करण्यासंबंधी विचार विनिमय केला. ऑस्ट्रेलियाच्या यशस्वी दौऱ्यानंतर पंतप्रधान आज न्यूझीलंडला रवाना होणार आहेत. राज्यात समान नागरी कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यीय समिती स्थापन करण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत केली. संविधानातील राज्याच्या मार्गदर्शक तत्वांनुसार प्रत्येक राज्यानं समान नागरी कायद्याचा विचार करावा असे निर्देश आहेत. त्यानुसार यावर्षीच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात समान नागरी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी समिती स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली होती. त्या अनुषंगानं राज्य शासनामार्फत या समितीची स्थापना करण्यात येत आहे असं फडणवीस यांनी सांगितलं. ही समिती पुढील 6 महिन्यात आपला अहवाल राज्य शासनाला सादर करेल. या अहवालाच्या आधारे येत्या हिवाळी अधिवेशनात समान नागरी कायद्याचं विधेयक विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांसमोर मांडण्याचा शासनाचा प्रयत्न राहील. राज्यातील सरकारी वन तसंच केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध प्राधिकरणांच्या जमिनींवर 1 जानेवारी 2011 पूर्वी उभारण्यात आलेल्या सर्व घरांना तसंच झोपड्यांना सरकार पूर्ण संरक्षण देणार असून एसआरए, म्हाडा किंवा इतर गृहनिर्माण योजनांच्या माध्यमातून त्यांचं योग्य पुनर्वसन केलं जाईल अशी महत्वपूर्ण घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल विधानसभेत केली. या अंतर्गत मुंबई उपनगरासह राज्यातील अशा सर्व जमिनींवरील रहिवाशांचं येत्या 3 महिन्यात विस्तृत सर्वेक्षण पूर्ण केलं जाईल अशी ग्वाहीही महसूल मंत्र्यांनी दिली. छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान भेटीच्या वेळी महाराजांच्या जीवाचं रक्षण करणारे जीवाजी महाले यांचं स्मारक प्रतापगडाच्या पायथ्याशी बांधण्याचा निर्णय

0: घेतला असल्याचं पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी काल विधानसभेत निवेदनाद्वारे सांगितलं. या स्मारकाच्या पहिल्या टप्प्यासाठी 1 कोटी रुपये निधी देण्यात येणार आहे. आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचं काल पुणे शहरात मोठ्या भक्तिमय वातावरणात आगमन झालं. पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी आणि संतांच्या पादुकांच्या दर्शनासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. ज्ञानोबा तुकोबाच्या अखंड जयघोषानं संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. दोन्ही पालख्यांचा मुक्काम आज आणि उद्या पुण्यात असून उद्या त्या पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान करणार आहेत. ऐकूया अधिक माहिती.
1: देहू आणि आळंदी इथून प्रारंभ होणारा पालखी सोहळा ही महाराष्ट्राची शेकडो वर्षांची अखंड परंपरा आहे. महाराष्ट्रासह देशातील विविध प्रांतांमधून आलेल्या शेकडो दिंड्या आणि लाखो वारकरी वारीमध्ये सहभागी झाले आहेत. डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन अभंग भजन आणि टाळ मृदुंगाच्या गजरात भगव्या पताकांच्या साक्षीनं वारकरी ऊन पावसाची तमा न बाळगता पंढरपूरकडे पांडुरंगाच्या दर्शनाच्या ओढीनं पायी मार्गक्रमण करत आहेत. आषाढी एकादशीला पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाने या वारी सोहळ्याची सांगता होणार आहे. वारी ही केवळ धार्मिक परंपरा नसून समता, बंधुता, शिस्त आणि सेवाभावाचा संदेश देणारी महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा आहे. पालख्यांसोबत शिस्तबद्ध पद्धतीनं चालणाऱ्या दिंड्या हे वारीचं प्रमुख वैशिष्ट्य. प्रत्येक दिंडीमध्ये अभंग भजन कीर्तन आणि नामस्मरणातून संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराज यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवला जातो. वारीत माऊलींच्या रथापुढे सहभागी झालेल्या आळंदीच्या समस्त डांगे पंच मंडळ दिंडी क्रमांक 8 चे हरिभक्त परायण रोहित महाराज बोराटे यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं,
2: आमच्या दिंडीची कमीत कमी 150 वर्षांची जुनी परंपरा या सोहळ्यामध्ये आहे. आमच्या दिंडीमध्ये ब्रह्मलीन गाथामूर्ती गुरुवर्य भोसरीकर माऊली थोर महात्मे होऊन गेले. त्यांनी आम्हाला भजनाची परंपरा, वारीवर असणारी निष्ठा, ज्ञानोबरायांच्या तुकोबरायांच्या वचनावरती असणारी श्रद्धा याचं मार्गदर्शन आपल्या स्वतःच्या आचरणातून वारकऱ्यांना दाखवून दिलं आणि त्यांनी दाखवलेल्या मार्गावरती सर्व सेवेकरी आमच्या दिंडीतील भजन करत आहेत, सेवा करत आहेत. हा पालखी सोहळा अविरत असल भविष्यात पुढे चालू राहील आणि अनेक वारकऱ्यांना सेवेकऱ्यांना या भजनाचा पायी वारीचा आणि या सोहळ्याचा आनंद घेता येईल. रामकृष्ण हरी.
0: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पुणे मुंबई घाट विभागातील रेल्वे सेवा पूर्ववत करण्याच्या कामाचा रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल आढावा घेतला. अतिवृष्टीमुळे विस्कळीत झालेली मुंबई पुणे रेल्वेची घाट मार्गावरील वाहतूक आता टप्प्याटप्प्यानं पूर्ववत होत आहे. घाटातील एक मार्गिका वाहतुकीसाठी सुरू करण्यात आली असून दुसरी मार्गिका रात्री उशिरापर्यंत सुरू करण्याचं काम सुरू होतं. तिसरी मार्गिका सुरू होण्यासाठी मात्र आणखी काही वेळ लागण्याची शक्यता रेल्वे प्रशासनानं व्यक्त केली आहे. दृष्टीहीन महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाची वाटचाल दाखवणाऱ्या देखले इंडिया या माहितीपीठाचं युनिसेफतर्फे काल लोकभवनात राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदर्शन करण्यात आलं. राज्यपालांनी भारताच्या अंध महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाच्या विविध सदस्यांसह हा माहितीपट पाहिला आणि त्यांनी संपूर्ण संघाला कौतुकाची थाप दिली. धुळे जिल्ह्यात यावर्षीच्या खरीपाच्या पेरणीसाठी अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यातील पाऊस, पेरण्या आणि पाणीसाठा याबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
3: जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलै महिन्याच्या सुरुवातीला पावसाने हजेरी लावली, पण त्याचा जोर खूपच कमी राहिला आहे. त्यामुळे खरीपाच्या पेरण्या सुद्धा खूप कमी प्रमाणात झाल्या आहेत. धुळे जिल्ह्यात 378,432 हेक्टर क्षेत्रात खरीप हंगामाच्या पेरण्या होतात, मात्र आतापर्यंत जेमतेम 68,544 हेक्टर क्षेत्रात पेरण्या झाल्या आहेत. धुळे जिल्ह्यातील 12 मध्यम जल प्रकल्प आणि 47 लघु प्रकल्प मिळून एकूण 31.91% पाणीसाठा शिल्लक आहे. पुढील पावसाचे प्रमाण लक्षात घेऊन पाणी पुरवठ्याचे नियोजन करण्यात येत आहे. धुळे शहरातील पाणी पुरवठ्यात सुद्धा कपात करण्यात आली आहे. शहराला सध्या 4 ते 5 दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे. असे असले तरी 8 जुलै रोजी धुळे जिल्ह्यात पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे शेतकऱ्यांसह सामान्य नागरिकांना सुद्धा मोठा दिलासा मिळाला असून या पावसामुळे पेरण्यांना वेग येण्याची अपेक्षा आहे. तसेच पाणी साठ्यामध्येही काही प्रमाणात वाढ होईल असा अंदाज वर्तवला जात आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी धुळ्याहून मी नितीन जाधव.
0: मोशी इथल्या घनकचरा व्यवस्थापन केंद्रातील इमारत कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली कोसळल्याच्या दुर्घटनेत

एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून आणखी 6 जण अद्यापही ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे. पुणे जिल्ह्याच्या पश्चिम घाटमाथ्यावर झालेल्या दमदार पावसामुळे सोलापूर जिल्ह्यासाठी अत्यंत महत्वाच्या असलेल्या उजनी धरणातील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्याला पिण्याचं पाणी, शेती आणि सिंचनाच्या दृष्टीनं दिलासा मिळाला आहे. हिंगोली जिल्ह्यात काल पहाटे बसलेल्या भूकंपाच्या धक्क्यानंतर जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी काल भूकंपबाधित गावांना भेट देऊन तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले. पंचनाम्यांच्या अहवालानुसार 105 घरांचं अंशतः नुकसान झालं असून जिल्ह्यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. क्रिकेट. भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या T20 क्रिकेट सामन्यात भारताचा इंग्लंडकडून 9 गडी राखून पराभव झाला. यामुळे 5 सामन्यांच्या या मालिकेत इंग्लंडनं 3-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. भारतानं निर्धारित 20 षटकात 7 बाद 158 धावा केल्या. इंग्लंडनं 14व्या षटकातच विजयाचं लक्ष गाठलं. विम्बल्डन कनिष्ठ गटात उपांत्यपूर्व फेरीत पोहोचलेला भारताचा टेनिसपटू अर्णव पापरकर अंतिम फेरी गाठू शकला नाही. काल झालेल्या उपांत्य सामन्यात अमेरिकेच्या जॉर्डन लीनं त्याला 6-2, 7-5 असं पराभूत केलं. हवामान. राज्याच्या विविध भागात पावसानं काहीशी विश्रांती घेतली आहे. आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारताला ऑस्ट्रेलियाकडून युरेनियमच्या दीर्घकालीन पुरवठ्याला उभय देशांकडून अंतिम स्वरूप. राज्यात समान नागरी कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी 7-सदस्यीय समिती स्थापन. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचं काल पुणे शहरात मोठ्या भक्तिमय वातावरणात आगमन. आणि पुणे मुंबई घाट विभागातील रेल्वे रुळांच्या दुरुस्ती कामाचा रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून आढावा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: श्रोते आपण ऐकत होतात प्रादेशिक मराठी बातम्या आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच.
1: ही कुठली स्टाईल? बिडी सिगरेट पिणं, गुटखा खाणं म्हणजे काही स्टाईल मध्ये जगणं नाही. व्यसन सोडा आणि आयुष्याशी नव्याने नातं जोडा.
2: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.

0: गीत गाण्याकरता ट्यून करा 101.5 मेगाहर्ट्ज वर अमरावतीचं आकाशवाणी केंद्र.
1: आकाशवाणी अमरावती,
2: स्वरांची गुंफण, संगीताची मैफिल,
1: ज्ञान आणि मनोरंजनाचा एकत्रित मिलाफ,
2: एकाकी मनाला भावनांची साथ,
1: गीत संगीत आणि मुक्त संवाद,
2: तुमची आमची आपल्या सर्वांची आकाशवाणी अमरावती.
1: ऐकत रहा सदैव आणि दररोज 101.5 मेगाहर्ट्ज वर आकाशवाणी अमरावती केंद्र.
0: श्रोते हो, पक्षी गातात गाणी, मेघ बरसतात पाणी, मधुर असावी ही वाणी, ऐकत रहा अमरावती आकाशवाणी.

वेच सांगण्याकरता आम्ही आपल्याकरता घेऊन आलो आहोत न्यूज ऑन AIR ॲप, खास आपल्याकरता. जगात कधीही कुठेही आणि कोणत्याही वेळेस आपण आपल्या आवडीचे कार्यक्रम नक्की ऐकू शकता. चला तर मग डाउनलोड करा न्यूज ऑन AIR हा ॲप.

0: थोड़ा गोड, थोड़ा तिखट, थोड़ा कडू, थोड़ा आंबट, थोड़ा खारट, थोड़ा तुरट, पण आमच्याशिवाय सर्व चळणी, आयुष्यात चव येईल एकूण गाणी, म्हणून ऐकत रहा अमरावती आकाशवाणी, सकाळी ठीक 10 ते 12 पर्यंत, FM 101.5 MHz वर अमरावती आकाशवाणी। निसर्ग मानवास देईल भरभरून, तरी मानवाची शमेना तहान, निसर्ग मानवाचा दोस्त खरा, त्याच्या संवर्धनाचा विचार करा। आकाशवाणी अमरावतीतर्फे जनहितार्थ।
1: गाव आणि शेती मातेशी नाता सांगणारा कार्यक्रम ग्राम परिसर आणि शेतशिवार ऐकायला विसरू नका। दर गुरुवारी सकाळी 10 वाजता आकाशवाणी अमरावती 101.5 MHz वर।
2: श्रोते हो आपण ट्यून केला आकाशवाणीचा अमरावती केंद्र FM 101.5 MHz वर। सकाळचे 7:25 झाली आहेत। वेळ झाली आहे आमच्या दिलखुलास या प्रायोजित कार्यक्रमाची। हा कार्यक्रम आता आम्ही आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत।

0: श्रोते हो नमस्कार। माहिती व जनसंपर्क महासंचालनाने निर्मित दिलखुलास कार्यक्रमातील पूनम चांदोरकर आपलं मनपूर्वक स्वागत करते। मंडळी, महाराष्ट्राच्या शेतीला नवसंजीवनी देणारा, गट शेतीला नवी दिशा देणारा आणि लाखो शेतकऱ्यांना सामूहिक शेतीच्या माध्यमातून सक्षम करण्याचा संकल्प घेऊन सुरू झालेला सत्यमेव जयते फार्मर कप 2026 हा उपक्रम आज राज्यभरात व्यापक चळवळीचे स्वरूप धारण करत आहे। पाणी फाउंडेशन आणि राज्य शासनाच्या संयुक्त प्रयत्नातून राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, सामूहिक नियोजन, जलसंधारण, कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित शेती आणि उत्पादन वाढीचे नवे मार्ग खुले होत आहे। आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी 50 लाख शेतकऱ्यांना गटशेतीत सहभागी करण्याचा महत्वाकांक्षी संकल्पही यानिमित्ताने व्यक्त केला आहे। या सर्व उपक्रमांची संकल्पना, अंमलबजावणी, आतापर्यंतची यशस्वी वाटचाल आणि भविष्यातील दिशा याविषयी सविस्तर जाणून घेण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत पाणी फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री सत्यजित भटकळ। नमस्कार सर। दिलखुलास कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत।
1: धन्यवाद
2: सर। सुरुवातीला ही स्पर्धा म्हणून सुरू झालेलं, पण आता ते केवळ स्पर्धा नाही राहिली आहे तर एक परिवर्तनाची जन चळवळच झाली असं आपण म्हणू शकतो। नाही
1: हो, पण तुम्ही स्पर्धेचा उल्लेख केला तर मी निश्चित उपस्थित शेतकऱ्यांनाही सांगतो की ही स्पर्धाही आहे आणि या स्पर्धेला भरभरून बक्षीसही आहेत। म्हणजे पहिलं बक्षीस जिंकणाऱ्या गटाला महाराष्ट्र पातळीवरती 50 लाख रुपये, दुसरं बक्षीस 30 लाख रुपये, तिसरं बक्षीस 20 लाख रुपये आणि तसेच जिल्हा आणि तालुका पातळी म्हणजे जिल्हा पातळीवरती सुद्धा खूप बक्षिसं आहेत। आणि ही बक्षिसं दरवर्षी आपण एक भव्य कार्यक्रम करतो, म्हणजे गेल्या वर्षीच्या कार्यक्रमामध्ये 15,000 शेतकरी स्वखर्चाने महाराष्ट्रभरातून आले होते बालेवाडी येथे। यंदा किती येतील मला वाटतं स्टेडियमची गरज पडेल, तर मला वाटतं की शेतकऱ्यांना गौरवण्याची ही आपल्याला एक खूप सुंदर संधी मिळते आणि एक अखिल महाराष्ट्र पातळीवरती हा असा एक प्लॅटफॉर्म स्पर्धेच्या रूपात आपण निर्माण करतो की ज्यातनं एक प्रोत्साहन मिळतं चांगल्या शेतकरी गटांना, चांगल्या शेतकऱ्यांना। आणि यात खास मला सांगावीशी गोष्ट आहे की यात महिला शेतकरी यांनी आघाडी घेतली।

0: वा
1: आता अनेक वेळेला आपण जेव्हा शेतकरी हे नाव घेतो तेव्हा आपल्यासमोर पगडी असते, मिशा असतात, परंतु तुमच्या माहितीस्तव सांगतो की जास्तीत जास्त शेतीतली कामं
0: आपल्या महिला करतात,
1: महिलाच करतात, महिला करतात नाही,
0: जात
1: महिलाच
0: करतात.
1: करतात. आणि आपल्या फार्मर कपमध्ये या महिलांनी आपलं स्थान, एक विशेष स्थान करून घेतलंय. म्हणजे मी तुम्हाला सांगतो की 3 वर्षामध्ये आम्ही जेव्हा पहिलं वर्ष सुरू केलं 1500 गट होते, त्यापैकी फक्त 43 महिला गट होते. यंदा आपले 18,500 हून अधिक गट आहेत, पण त्याच्यापैकी 60% पेक्षा जास्त गट

0: मी जेव्हा पहिलं वर्ष सुरू केलं 1500 गट होते, त्यापैकी फक्त 43 महिला गट होते. यंदा आपले 18,500 हून अधिक गट आहेत, पण त्याच्यापैकी 60% पेक्षा जास्त गट हे निव्वळ महिलांचे आहेत. आणि या महिलांना गट बनवण्यासाठी काय काय प्रयत्न कराव्या लागतात, घरच्यांना कसं पटवावं लागतं, हे तुम्ही जर कहाण्या ऐकल्यात आणि त्यांना इकडे बोलवलं तर तुम्हाला खूप आनंद वाटेल आणि खूप अभिमान वाटेल आपल्या महिला शेतकऱ्यांचा.
1: नक्की सर, त्यातली एखादी कहाणी ऐकायला तर आम्हाला खरंच आवडेल, हे अनुभव आम्हाला जाणून घ्यायचे. गेल्या वर्षीच्या फार्मर कप मधून म्हणजे उत्पादन वाढ, म्हणजे हे जे त्यांना ट्रेनिंग दिलं जात आहे वन टू वन, आणि शेती कशी करावी शास्त्रशुद्ध पद्धतीने कशी करावी, तर खर्चात बचत, ह्याचे कुठले जास्त छान परिणाम दिसून आले?
0: आपण परिणाम मोजताना फक्त भावना नाही मोजायचे, आपल्याला परिणाम मोजताना पाहायचंय की खरोखर या प्रक्रियेतन शेतकऱ्यांच्या खिशात जास्त पैसा पडतो की नाही, कारण शेवटी तोच निकष आहे.
1: बरोबर.
0: कारण नाहीतर तुम्ही शब्द कितीही वापरा पण शेतकऱ्याला जर पैसा होणार नसेल तर ही यात काही अर्थ नाही. तर त्यासाठी ह्याचं मोजमाप आम्ही खूप बारकाईने, आम्ही याचं सगळं मॉनिटरिंग चालू असतं. सोयाबीन, कापूस आणि मका पिकवणाऱ्या आमच्या जी शेवटची स्पर्धा फार्मर कप 2024 जी झाली होती, त्याच्यामध्ये उत्पादन खर्चात सरासरी 26% घट झाली. उत्पादन खर्च खर्च एकरी खर्च जो होतो हा 26% कमी झाला. उत्पादकता म्हणजे माल केवढा आला, माल हा 63% हा वाढलाय सरासरी. म्हणजे काही शेतकऱ्यांचा खूप जास्त झालाय पण सरासरी जर धरली तर 63% वाढला. आणि प्रति एकर नफा जो आहे तो 100% पेक्षा जास्त त्याची वाढ झालेली आहे. म्हणजे तुम्हाला स्पेसिफिक जर सांगायचं झालं तर सोयाबीनचे उत्पादन प्रति एकर 7 वर्ण 13 क्विंटल वर गेले, कापसाचे 8 वर्ण 11 क्विंटल वर गेले आणि मक्याचे 23 वर्ण 38 क्विंटल वर गेले. आणि आपले बरेचसे शेतकरी महाराष्ट्र सरकारतर्फे स्पर्धा असते पीक उत्पादकता स्पर्धा, तर बऱ्याच ठिकाणी जिंकणारे शेतकरी हे आपल्या गटातले आहेत.
1: वा,
0: हा
1: किती अभिमानाची गोष्ट आणि किती म्हणजे जसं सुरुवातीला तुम्ही सांगितलं की या सगळ्या प्रक्रियेत महत्वाचा काय आहे तो आनंद आणि समाधान, ह्या दोन्ही गोष्टी देण्यात आणि घेण्यामध्ये खरंच एक वेगळं समाधान आहे. सर, आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी 50 लाख शेतकऱ्यांना या गटामध्ये सामील करण्याचा एक महत्वपूर्ण संकल्प केला आणि त्यात आपल्या फाउंडेशनची भूमिका खूप महत्वाची आहे. कशा पद्धतीने मग काम चालू आहे?
0: पद्धत अशी आहे की आपण, मला वाटतंय की आकडेवारी याला तेव्हा महत्व होत असतं जेव्हा आप दिल से जुड जाएंगे. आणि या स्पर्धेच्या निमित्ताने शेतकरी दिल से जोडले जात आहेत. तर यंदा हे पहिलं वर्ष आहे की जे आपण अखिल महाराष्ट्र पातळीवरती आपण ही स्पर्धा करत आहोत. यापूर्वी आपण जी शेवटची स्पर्धा घेतली ती महाराष्ट्रातल्या फक्त 46 तालुक्यांवरती पुरती ती मर्यादित होती. म्हणजे आपल्याकडे आहेत महाराष्ट्रात ग्रामीण तालुके 351, 351 पैकी 46 वर्ण आपण डायरेक्ट यंदा आपण 46 वर्ण 351 वरती आपण करत आहोत
1: पूर्ण
0: हो. आणि त्यात यंदा 2.5 लाख शेतकरी कुटुंब ही जोडली गेलेली आहेत. आणि यापूर्वीचा आमचा अनुभव आहे की जेव्हा एका तालुक्यामध्ये अशी आपण म्हणू शकतो की एक प्रकारचं डेमॉन्स्ट्रेशन असतं की हा गट पुढे आला किंवा हे 5-10 गट यांनी उत्तम काम केलं, त्यांची उत्पादकता वाढली, त्यांचा खर्च कमी झाला, पैसे जास्त मिळाले, ऑटोमॅटिकली त्या 10 गटांमार्फत ती संख्या मग पुढच्या वर्षी 25, 30, 40
1: वाढत जाते.
0: कारण ती शब्दांनी होत नाही, आपल्यासमोर आपल्यासाठी म्हणजे चमत्कार समोर नमस्कार. तर हा चमत्कार यंदा आपल्याला करून दाखवायचा आहे आणि हा चमत्कार आपले शेतकरी निश्चित घडवून दाखवतील. म्हणजे मी आज दिवसभर इकडे येण्या अगोदर आपल्या विविध तालुक्यामधील आपल्या टीम बरोबर मी बोलत होतो आणि निश्चित हे शेतकरी एक असं उदाहरण तयार करतील की ज्यामुळे त्यांच्या आजूबाजूचे इतर शेतकरी, इतर गावातील शेतकरी, तालुक्यातील शेतकरी सुद्धा या गटशेतीच्या प्रवाहामध्ये सामील होतील. त्यामुळे 2.5 लाख कुटुंब यंदा, पुढच्या वर्षी आमची इच्छा आहे की 2.5 लाखाची किमान दुप्पट तिप्पट व्हावेत. आणि हे टार्गेट सेट करून होणार नाही, हे जेव्हा आपण खरोखर असं उदाहरण तयार करू की जे वाखाणण्याजोगं आहे तेव्हा आपल्याला ते टार्गेट आपण
1: जेव्हा त्यांना प्रत्यक्ष दिसेल की प्रत्यक्ष माझ्या घरामध्ये ते येते, ती गोष्ट
0: रिझल्ट
1: रिझल्ट येतोय,

0: तेव्हा मला असं वाटतं की
1: हो
0: महाराष्ट्रातला काय कुठलाही शेतकरी मागे राहणार नाही.
1: हो निश्चितच
0: नक्कीच खरं.
1: निश्चितच. आणि एक गोष्ट सत्य आहे की आज जी काही शेती होते आपल्याकडे, की जिकडे आता 80%-हून जास्त शेतकरी अल्पभूधारक आहेत, म्हणजे 2.5 एकरपेक्षा कमी त्यांच्याकडे शेती आहे, तर हे 1.5 एकर, अर्धा एकर, पाऊण एकर ही शेती परवडत नाही. तुम्ही जर त्याचा बॅलन्स शीट केला, तुम्हाला लक्षात येईल की ही शेती परवडणं शक्य नाही. पण जेव्हा तुम्ही समूहात येतात आणि एकत्र मिळून 20, 25, 50 एकरवर शेती होते, तेव्हाच तुम्हाला ती शेती परवडणार आहे. त्यामुळे निश्चित आदरणीय मुख्यमंत्र्यांचं जे काही स्वप्न आहे, हे आपण म्हणजे ही प्रक्रिया त्याच दिशेने जाण्यासाठी प्रयत्न करतो.
0: आपण म्हणतो की मंडळी शेतीतील परिवर्तन हे केवळ आपल्या शासनांच्या योजनांमधून नाही तर शेतकऱ्यांच्या सामूहिक सहभागातूनही होत असतं. त्याच्यामुळे हा महत्वाचा संदेश आज आपल्याला या कार्यक्रमातून मिळालेला आहे. शेतकरी राजा आहे हे आपण पूर्वीपासून म्हणत आहे.
1: ज्ञानाबद्दल थोडं अधिक सांगतो तुम्हाला. आपण काय केलं, पाणी फाउंडेशनचा जन्म तुम्हाला ठाऊक आहे, सत्यमेव जयते या टीव्ही शो वरनं झाला, आणि मी स्वतः किंवा आमच्या टीम मधील अनेक जण हे स्वतः ऍक्च्युली आम्ही लेखक दिग्दर्शक आहोत. तर आपण शेती सोप्या पद्धतीने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आपण फिल्म्स बनवतो. म्हणजे गेल्या 30 दिवसामध्ये पाणी फाउंडेशनने 300+ फिल्म्स बनवलेत. प्रत्येक प्रॅक्टिससाठी वेगळी फिल्म असते आणि त्या फिल्म्स खूप सोप्या असतात. 60 सेकंदापासनं 120 सेकंदापर्यंत कोणती फिल्म लांब नसते.
0: आणि हे सगळं विना मोबदला सर?
1: टोटली. आणि आपण त्यासाठी आपण पुन्हा क्लास घेतो. म्हणजे तुम्ही जर शेतकरी गट आहात तर तुम्हाला एक मेंटॉर अलॉट केला जातो. आणि सुदैवाची आनंदाची गोष्ट आहे की महाराष्ट्र शासनाने याला भरभरून आपल्याला मदत केलेली आहे अशा पद्धतीने की कृषी खातं आणि उमेद म्हणजे MSRLM महाराष्ट्र स्टेट रुरल लाईव्हलीहूड मिशन जीवनोन्नती अभियान यांनी आपल्याला एक टीम तयार केलेली आहे. जवळजवळ 800 जणांची टीम आहे ज्यांनी खास प्रशिक्षण घेतलं आणि जे दर 4 दिवसांनी शेतकऱ्यांना प्रत्येक शेतीच्या प्रत्येक टप्प्यावर काय करायचंय, कसं करायचंय याचा क्लास घेतात बाय व्हिडिओ व्हॉट्सअप. म्हणजे जसं एका कोचिंग क्लासमध्ये एक सर असतात किंवा एक मॅडम असतात की ज्यांच्याबरोबर आपलं नातं असतं आणि जे आपलं शैक्षणिक करिअर घडवतात, त्याच पद्धतीने महाराष्ट्र शासनाचे हे अधिकारी आपल्या शेतकऱ्यांचं शेतीचं करिअर घडवण्याचं अतिशय सुंदर पद्धतीने काम करत आहेत.
0: म्हणजे त्यांच्यामध्ये जे ऍक्च्युअली सुप्त गुण आहेत किंवा जे आहेत पण त्यांना जाग करण्याचं, त्यांना योग्य मार्ग दाखवण्याचं आणि ज्ञान त्यांना अजून मिळत आहे. सर, फार्मर कपच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या उत्पादनात झालेली वाढ, खर्चात झालेली बचत, महिला शेतकरी गटांचा प्रभावी सहभाग आणि सामूहिक शेतीमुळे निर्माण झालेला आत्मविश्वास याविषयी आपण अत्यंत उपयुक्त माहिती दिली, त्याबद्दल खरंदा खूप मनपूर्वक आभार. श्रोते हो, आजच्या भागातून गटशेती हा केवळ एक प्रयोग नसून तो शेतकऱ्यांच्या आर्थिक बळकटीकरणाचा आणि सामाजिक परिवर्तनाचाही प्रभावी मार्ग ठरू शकतो हे स्पष्ट झालं. पुढील भागात आपण या उपक्रमात तंत्रज्ञान, स्मार्ट शेती ॲप, कृत्रिम बुद्धिमत्ता, मेंटरशिप भूमिका आणि कृषी विभाग, पाणी फाउंडेशन, शेतकरी यांच्यातील समन्वय या सगळ्यांविषयी अधिक जाणून घेणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी 7:25 वाजून. तोपर्यंत पुनम चांदोरकर आपला निरोप घेते. नमस्कार.

0: श्रोते हो आपण ठेवून केला आकाशवाणीचा अमरावती केंद्र एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्झ वर.
1: कुठे आहे
2: मुलीचं नवीन अकाउंट आणि माझी केवायसी अपडेट?
1: हे तर झटपट काम आहे.
2: कसं?
1: जर केवायसी डिटेल्स मध्ये चेंज नसेल किंवा फक्त पत्ता बदलला असेल.

0: तर रजिस्टर्ड ईमेल, मोबाईल, ऑनलाईन किंवा लेटर ने सेल्फ डिक्लेरेशन द्या
1: आणि बाकी चेंजेस
0: घरी बसून व्हिडिओ केवायसी किंवा आधार ओटीपी बेस्ड ई केवायसी ने केवळ बँकेने अधिकृत केलेल्या माध्यमाने.
1: हे तर नूडल्स बनवण्यापेक्षा सोपं आहे. आरबीआय सांगते
2: केवायसी सुरक्षित बँकिंग कडे पहिले पाऊल.
3: श्रोते आपण ठेवून गेला आकाशवाणीचा अमरावती केंद्र एफ एम बँड 101.5 मेगा हर्ट्स वर. सकाळचे 7:40 होत आहेत. राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिनानिमित्त अमरावतीच्या सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी अमिता जैन यांच्याशी स्नेहल ठाकरे यांनी साधलेला संवाद आता आम्ही प्रसारित करत आहोत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टेकाम. श्रोते हो, राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिनानिमित्त अमरावतीच्या सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी अमिता जैन यांच्याशी स्नेहल ठाकरे यांनी साधलेला संवाद आता आम्ही ऐकवित आहोत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टेकाम.
4: नमस्कार श्रोते हो, आजच्या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, पाण्यातील प्रत्येक लहरीत शेतकऱ्यांचं स्वप्न फुलतं. कष्टांच्या बळावरच त्यांचे भविष्य उजळतं. निसर्गाशी जुळून घेत ते उभारतात नवे विश्व. त्यांच्या मेहनतीत दडले आहे विकासाचे तेजस्वी दृश्य. अशा या कष्टकरी मत्स्य शेतकऱ्यांना मानाचा मुजरा. त्यांच्या परिश्रमांना समृद्ध हो भारताचा प्रत्येक हा किनारा. राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिनाच्या सर्व मत्स्य शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा देऊन आजच्या राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिनानिमित्त कार्यक्रमात आपण आमंत्रित केलं आहे अमिता जैन यांना, जे सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी अमरावती येथे कार्यरत आहेत. चला तर आपण त्यांच्याशी बातचीत करूयात. नमस्कार अमिता मॅडम, आजच्या आपल्या या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत करते.
5: धन्यवाद
4: मॅडम. आजचा हा जो राष्ट्रीय मत्स्यरी शेतकरी दिवस आहे हा का महत्वाचा आहे आणि हा दिवस 10 जुलैलाच का साजरा केला जातो याविषयी आपण काय सांगाल?
5: कुठलीही शेती आपण करतो तर शेतीसाठी सगळ्यात महत्वाचं असतं बी बियाणं. 50च्या दशकात एक अशी देशावर अवस्था आली होती की मत्स्य शेती जर करायची असेल तर मत्स्य शेतीसाठी देशातला मत्स्य शेतकरी हा फक्त आणि फक्त नैसर्गिक रित्या उपलब्ध असणाऱ्या मत्स्य बीजांवर अवलंबून होता. 1950च्या दशकात डॉक्टर हिरालाल चौधरी या एका मत्स्य वैज्ञानिकांनी संशोधन केलं आणि त्या संशोधनामधून त्यांनी माशांचं प्रेरित प्रजनन म्हणजे इंड्यूस ब्रीडिंग ही पद्धत उदयास आली आणि 10 जुलैच्या दिवशी त्यांच्या त्या प्रकल्पाला त्या प्रयोगाला यश मिळालं आणि मग तिथपासून भारतामध्ये मोठ्या प्रमाणात उच्च गुणवत्तेचं मत्स्यबीज उपलब्ध व्हायला लागलं आणि मग यांच्या या महान कार्याला मुजरा म्हणून त्यांच्या कार्याचं स्मरण म्हणून केंद्र शासनाने 2001 पासून दरवर्षी 10 जुलै हा दिवस मत्स्य शेतकरी दिवस म्हणून साजरा करावा अशी घोषणा केली.
4: अच्छा,
5: आणि तिथपासून आता आपण हा दिवस मत्स्य शेतकरी दिवस म्हणून साजरा करतो.
4: नक्कीच हा जो शेतकरी दिवस आहे हा खूप महत्वाचा आहे कारण जेव्हा मोठ्या प्रमाणावर दर्जेदार मत्स्यबीज निर्मिती करावी लागते तेव्हा शेतकऱ्यांनी काय करणं आवश्यक असतं याविषयी आपण काय सांगाल?
5: मत्स्य बीजाची निर्मिती ही शक्यतो शेतकरी स्वतः करत नाही. याच्यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी शासनमान्य मत्स्यबीज निर्मिती केंद्र असतं किंवा शासनाचे मत्स्यबीज निर्मिती केंद्र. या केंद्रांमध्ये प्रामुख्याने ब्रुडर्स ज्याला आपण म्हणतो प्रजनक मासे, प्रजनक माशांचे वर्षभर व्यवस्थित त्यांचे कंडिशनिंग केलं जातं, त्यांना व्यवस्थित पूरक खाद्य दिलं जातं, प्रथिनयुक्त आहारांनी त्यांना प्रजननक्षम बनवलं जातं. मग जेव्हा परिपक्व नर मादा तयार होतात, आता पावसाळा हा माशांचा विणीचा हंगाम असतो,
4: बरोबर,
5: मग त्या दरम्यान काय केलं जातं की संप्रेरकांचं म्हणजे हार्मोन्सचं इंजेक्शन दिलं जातं माशांना.
4: अच्छा,
5: आणि त्या इंजेक्शन मुळे होतं काय की माशांचे जे आता मादा मासळी मध्ये अंडी असतात किंवा नर मासळीचे जे शुक्राणू असतात त्याचं योग्य वेळी आणि यशस्वी उत्सर्जन होऊन फलन होतं आणि मग ह्या फलनातून जे बीज तयार केलं जातं हे बीज मग आपण मत्स्य शेतकऱ्यांना देतो पुढे बोटुकली आकाराचं करून पुढे वाढवण्यासाठी.
4: अच्छा, आता तुम्ही सांगितलं की मत्स्यबीज आपण उत्पादन करतो तर हे आपल्याकडे नेमके कोणकोणते माशांचे मत्स्यबीज उत्पादन केले जाते?
5: आता आपल्याकडे म्हणलं तर विदर्भात किंवा महाराष्ट्रात जर विचार केला तर प्रामुख्याने भारतीय प्रमुख कार प्रजातीचे प्रजनन घेतलं जातं आणि मोठ्या प्रमाणात बीज निर्मिती केली जाते. त्याचबरोबर माद्या ह्याच्यात कटला आला, रोहू, मृगळ या प्रजातीचे मासे, त्याचबरोबर काही ठिकाणी सिप्रिनसचं सुद्धा प्रजनन केलं जातं.
4: अच्छा, मग हे जे तयार झालेले मत्स्यबीज आहेत यांची

0: निगा देखील राखणं खूप महत्वाचं असतं, तर ती कशा पद्धतीने राखायला हवी असं आपल्याला वाटतं?
1: अंड्यातून जेव्हा पिल्लू बाहेर येतं तर तेव्हा त्याला एक अन्नाची पिशवी असते.
0: अच्छा.
1: 3 दिवस तर ते पिल्लू त्या अन्नाच्या पिशवीवर जगतं, त्यामुळे त्याला काही कृत्रिम खाद्य किंवा बाहेरचं खाद्य वगैरे द्यायची आवश्यकता नसते. परंतु 2 ते 3 दिवसानंतर त्या पिल्लाला नर्सरी तळ्यांमध्ये संचयन केलं जातं. मग या संचयनादरम्यान जास्तीत जास्त पाण्याची गुणवत्ता आणि नैसर्गिक खाद्याची निर्मिती कशी करता येईल यावर भर दिला जातो. साधारणतः प्रतिगुंठा 1 लाख मत्स्यजीरे आपण संचयन करतो आणि त्यांना आपण बोटुकली आकारापर्यंत वाढवतो.
0: अच्छा.
1: जेव्हा नर्सरी तळ्यांमध्ये आपण पाण्याची गुणवत्ता व्यवस्थित सांभाळून ठेवतो त्यावेळी काय होतं की माशांची वाढ मोठ्या प्रमाणात होते आणि मरतुकीचं जे प्रमाण आहे ते कमी होतं.
0: अच्छा. तर मॅडम मला हे सांगा की मत्स्यपालन किंवा मत्स्य संवर्धन म्हणजे नेमकं काय, कारण या दोन्ही मध्ये फरक काय आहे याविषयी काय सांगाल?
1: मत्स्यपालन आणि मत्स्य संवर्धन, आता मत्स्य व्यवसाय जर बघायला गेला तर 2 ब्रॉड लाईन आहेत, 2 मोठे एक त्यात विभागणी केली जाते. पहिली म्हणजे कॅप्चर फिशरी, म्हणजे पारंपरिक मच्छीमार नदी नाल्यांमध्ये किंवा समुद्रामध्ये जाळे टाकतात आणि मासे पकडून आणतात. ही झाली कॅप्चर फिशरी, म्हणजे फक्त मासे पकडले जातात आणि विक्री केली जाते. पण जेव्हा आपण शेती म्हणतो, मत्स्य शेती, मत्स्य संवर्धन म्हणजे मत्स्य शेती, मग यात काय केलं जातं की मासे, कोळंबी किंवा इतर जलचर प्राणी असतील, काही ठिकाणी खेकड्याचं संवर्धन केलं जातं, काही ठिकाणी समुद्री शेवाळाचं संवर्धन केलं जातं, तर ह्या संवर्धनासाठी एक कंट्रोल कंडिशन तयार केली जाते किंवा एक संगोपन प्रणाली तयार केली जाते.
0: अच्छा.
1: आणि त्या संगोपन प्रणालीमध्ये जेव्हा आपण एखाद्या प्राण्यांचं शेती केली जाते तर त्याला मत्स्यपालन किंवा मत्स्य संवर्धन असं आपण म्हणू शकतो.
0: अच्छा. मग आपल्या जिल्ह्यात मत्स्यपालनाकरता नेमके कोणकोणते जलस्रोत उपलब्ध आहेत?
1: आपल्या जिल्ह्यामध्ये सुमारे 70 ते 75 पाटबंधारे जलाशय आहेत ज्यांचे मासेमारी हक्क मत्स्य व्यवसाय विभागाकडे हस्तांतरित केलेले असतात. मग त्या जलाशयांचा ठेका आपण मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थांना देतो आणि या मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था तिथे मत्स्यपालन करतात. त्याचबरोबर जिल्ह्यामध्ये अनेक जिल्हा परिषद मालकीचे लहान मोठे तलाव असतात किंवा शेततळे आहे. काही आता आमच्या मत्स्य व्यवसाय विभागाच्या योजनांमध्ये मत्स्यतळी सुद्धा तयार केलेली आहेत. तर ह्या सगळ्यांपासून जिल्ह्यामध्ये जवळपास 5,000 ते 7,000 टन मासळी उत्पादन होतं.
0: अच्छा. मॅडम आपण जेव्हा मत्स्यपालन करतो तेव्हा मासेमारी हंगामापूर्वी मच्छीमारांनी नेमकी विशेष तयारी करणं खूप गरजेचं असतं, तर ती कशा पद्धतीने करणं गरजेचं आहे याविषयी काय सांगाल?
1: मच्छीमार आता 2 प्रकारचे असतात. एक असतात शेततळी धारक जे शेततळ्यांमध्ये मासेमारी करतात.
0: बरोबर.
1: दुसरे आहेत की जे ज्यांच्याकडे मोठ्या मोठ्या जलाशयांचे ठेके आहेत. ह्या दोघांसाठी पण हंगामापूर्वीच्या तयारीच्या ज्या काही पद्धती आहेत त्या वेगवेगळ्या आहेत.
0: अच्छा.
1: जेव्हा पाटबंधारे तलावाचा ठेकेदार असतो त्याला हंगामापूर्वी काय करायला लागतं, तर जिल्ह्यातील सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय यांच्या कार्यालयात त्यांच्या तलावाला किती मत्स्य बोटुकलीची आवश्यकता आहे हे शासन निर्णयात नोंद असतं, त्याप्रमाणे त्यांनी मागणी करावी लागते.
0: अच्छा.
1: ती मागणी केल्यानंतर त्यांनी जेव्हा विभागाकडे मत्स्यबीज उपलब्ध होतं तर त्या मत्स्यबीजाचं शास्त्रोक्त पद्धतीने संचयन करावं आणि विभागाचे जे काही अधिकारी आहेत किंवा जे स्थानिक प्रतिनिधी आहेत यांच्या उपस्थितीत पंचनामा करून मत्स्यबीजाच्या संचयनाचा पंचनामा विभागाकडे सादर करायचा असतो. आणि आता शेततळी धारकांचं जर बघायला गेलं तर शेततळी धारकांना शेतीची जशी पूर्व मशागत करायला लागते तशीच शेततळ्यांची सुद्धा करायला लागते. तळ्यांची नांगरणी केली जाते, मग त्यातल्या मातीच्या गुणवत्तेनुसार त्याच्यावर चुना मारून त्याचा सामू व्यवस्थित बॅलन्स केला जातो.
0: अच्छा.
1: त्यानंतर मग त्याच्यात पाण्याचं संचयन केलं जातं, मग त्यात काही कीटक असतील, पाण वनस्पती असतील, त्यांचं निर्मूलन केलं जातं. त्यानंतर मग त्याला शेणखताची किंवा रासायनिक खतांची मात्रा दिली जाते.
0: अच्छा.
1: आणि त्यानंतर 3 दिवसानंतर ह्या पाण्यात शेवाळाची निर्मिती होते. जेव्हा पाण्याचा रंग हिरवा व्हायला लागतो तेव्हा लक्षात येतं की इथे नैसर्गिक खाद्यजीव तयार झालेत आणि आता हे तळ मत्स्य बोटुकलीच्या संचयनासाठी तयार आहे.
0: अच्छा. सगळ्यात महत्वाचं असतं कुठलंही उद्योग करताना किंवा शेती करत असताना बियाणं, आणि आपण जेव्हा मत्स्य पालनाचा विषय करतो आहोत तर मत्स्यबीज हे खूप महत्वाचं आहे, तर हे खरेदी करत असताना काय विशेष काळजी घेणं आपल्याला आवश्यक असतं?
1: मत्स्यबीज खरेदी करताना आता असं झालंय की सोशल मीडिया मार्केटिंगमुळे लोकांची बरीच एजंट कडून फसवणूक केली जाते, त्यामुळे या ठिकाणी मी मच्छीमारांना किंवा शेततळी धारकांना हेच सांगेन की मत्स्यबीज जेव्हा पण खरेदी कराल ते बोटुकली आकाराचंच खरेदी करा. त्यानंतर ते शासकीय मत्स्यबीज केंद्र किंवा शासनामार्फत जे प्रमाणित केलेले मत्स्यबीज केंद्र आहेत तिथूनच खरेदी करावे.
0: अच्छा.
1: आणि मत्स्यबीज खरेदी करताना प्रथम तर त्याचं निरीक्षण करावं. त्या निरीक्षणात तुम्हाला लक्षात येईलच की हे निरोगी आहे किंवा नाही, चपळ आहे किंवा नाही.
0: बरोबर.
1: ते बीज रोगमुक्त

0: असावं, त्याच्या शरीरावर कुठल्या जखमांचे निशान नसावे किंवा बुरशीचे ठिपके नसावेत. त्याचबरोबर त्या बीजाचे पंख जे असतात पर ते अखंड असायला पाहिजे
1: अच्छा,
0: आणि 5 ते 10 सेंटीमीटर आकाराचंच बीज खरेदी करावं.
1: शेततळी धारकांनी नैसर्गिक खाद्य निर्मिती करता काय करणं आवश्यक असतं?
0: जसं मी आत्ता सांगितलं की शेततळी धारकांनी सेंद्रिय किंवा असेंद्रिय खतांचा वापर करून नैसर्गिक खाद्याची निर्मिती करावी. पण जेव्हा आपण लहान आकाराचं बीज संचयन करतो त्यावेळी शक्यतो आपण सेंद्रिय खताचा वापर करतो. मग त्यात हेक्टरी 5 ते 10 हजार किलो शेणखत मातीच्या गुणवत्तेनुसार मातीच्या पोतानुसार आपण वापर करतो. आणि मग त्याच्यानंतर जेव्हा मत्स्य नैसर्गिक खाद्य तयार होईल त्यानंतर मत्स्य बोटुकलीचं संचयन केलं जातं आणि मग दर महिन्याला 1 हजार किलो शेणखत त्यात टाकून नैसर्गिक खाद्य तयार करू शकतो आपण.
1: अच्छा, जेव्हा शेततळ्यात मत्स्यबीजाची साठवणूक आपल्याला करावी लागते तर त्याची क्षमता जी असते ती नेमकी किती असायला हवी?
0: तर यात शक्यतो आपण भारतीय प्रमुख कार प्रजातीचे करतो. या प्रजाती एकमेकांबरोबर कुठलीही स्पर्धा करत नाही, खाद्यासाठी नाही किंवा जागेसाठी नाही किंवा ऑक्सिजनसाठी नाही. हे 3 प्रजाती पाण्याच्या 3 स्तरांमध्ये राहतात.
1: अच्छा,
0: तर त्यामुळे आपण काय करतो की हेक्टरी 4 ते 5 हजार मत्स्य बोटुकली. बोटुकली म्हणजे काय? तर 5 ते 10 सेंटीमीटरचं जे बोटाच्या आकाराचं बीज आहे त्याला आपण बोटुकली म्हणतो. तर बोटुकलीचं संचयन आपण करू शकतो.
1: अच्छा, श्रोते हो, आजच्या राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिनानिमित्त विशेष कार्यक्रमात आपल्यासोबत आहेत अमिता जैन, जे सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी अमरावती येथे सध्या कार्यरत आहेत. मॅडम, मत्स्य बीजाच्या वाहतुकी दरम्यान या मत्स्य बीजाची काळजी घेणं खूप महत्वाचं असतं, तर ती कशा पद्धतीने घेणं गरजेचं आहे असं आपल्याला वाटतं?
0: वाहतूक जेव्हा आपण करतो मत्स्य बीजाची, तर वाहतुकीपूर्वी त्याचं कंडिशनिंग करणं महत्वाचं असतं. त्या बीजाला खाद्याचा पुरवठा थांबवला जातो, काही तासांसाठी त्याला उपाशी ठेवलं जातं.
1: अच्छा,
0: आता हे उपाशी का ठेवलं जातं? कारण जेव्हा आपण वाहतूक करतो तेव्हा त्यांच्या शरीरातली पोटातील जे अन्न आहे त्याचं चयापचय होतं आणि त्यातून जेव्हा विष्ठा तयार होते तर अमोनिया तयार होतो. तर त्यामुळे ते खाद्य त्याचं थांबवलं जातं जेणेकरून वाहतुकीच्या दरम्यान अमोनिया तयार होऊन वासळीची मर्तूक होऊ नये म्हणून आपण ते टाळतो.
1: अच्छा,
0: मग जेव्हा त्याचं पॅकेजिंग केलं जातं, पॅकेजिंग मध्ये मत्स्य बोटुकलीचा आकार आणि वाहतुकीचं अंतर किती आहे याचा अंदाज घेऊन पिशवीमध्ये मत्स्य बीजाची संख्या निश्चित केली जाते. मग त्यानंतर त्यात ऑक्सिजनची मात्रा दिली जाते आणि शक्यतो जेव्हा वातावरण शांत किंवा थंड असतं, सकाळचं वातावरण किंवा अगदी सायंकाळचं वातावरण, यावेळी आपण मत्स्य बीजाची वाहतूक करावी. कारण दुपारी जेव्हा वातावरणाचं तापमान जास्त असतं त्यावेळी आपण मत्स्य बीजाची जर वाहतूक करायला घेतली तर त्याच्या चयापचय आणि ऑक्सिजनची जी गरज आहे ती 3 ते 5 पटांनी वाढली जाते आणि त्यामुळे पिशवीतलं ऑक्सिजन कमी व्हायला लागतं आणि मत्स्य बीजाची मर्तूक वाढते. आणि दुसरी गोष्ट अशी की आपण आता संचयन स्थळी पाठवत आहोत तर तेव्हा कमीत कमी अंतराचा मार्ग त्यासाठी निवडायचा आणि त्या मार्गाने त्याची वाहतूक करायची.
1: अच्छा मॅडम, जेव्हा आपण मत्स्य बीजाच्या संचयनासाठी एक अनुकूल कालावधी असतो तर तो नेमका कुठला असतो?
0: जसं वाहतुकीसाठी पण सकाळचा किंवा सायंकाळचा वेळ, कमी तापमानाचा वेळ योग्य आहे, त्याचबरोबर संचयन करताना सुद्धा सायंकाळचा वेळ किंवा सकाळचा वेळ जेव्हा तापमान पाण्याचं कमी असतं अशा वेळी करायला हवं.
1: अच्छा, आपल्या भारतीय प्रमुख कार्प मास्याचे संचयनाचे प्रमाण कशा पद्धतीचे ठेवावे असं आपल्याला वाटतं?
0: जसं मी तुम्हाला सांगितलं आता की हे 3 मासे एकमेकांबरोबर स्पर्धा करत नाही आणि हे पाण्याच्या 3 वेगवेगळ्या स्तरांमध्ये राहतात. तर त्यामुळे पाण्याच्या सगळ्यात वरच्या स्तरामध्ये जो राहतो तो आहे कटला मासा.
1: अच्छा,
0: आणि नैसर्गिक खाद्य सूर्यप्रकाशामुळे वरच्या स्तरामध्ये चांगल्या प्रमाणात तयार होतं. त्यामुळे आपण कटला 40 भाग, रोहू 30 भाग आणि मृग 30 भाग असे 40 तास 30 तास 30 या प्रमाणात भारतीय प्रमुख कार्प माशांचं संचयन करतो.
1: अच्छा, मला आता हे सांगा की जेव्हा पारंपरिक मासेमारी व्यतिरिक्त मत्स्य व्यवसायातून इतर कोणत्या रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत का? आहे तर मग त्या कोणकोणत्या आहेत याविषयी आपण काय सांगा?
0: नक्कीच मॅडम, पारंपरिक मासेमारी व्यतिरिक्त मत्स्य व्यवसायात अनेक रोजगार संधी उपलब्ध आहेत. जसं आता कोकणात जर बघितलं तर बऱ्याच महिला माशांचे जाळे विणण्याचे काम करतात, बोटी दुरुस्तीचे काही घरातली लोक काम करत असतात, त्या व्यतिरिक्त काही महिला मासे विक्रीचं काम करतात. तर हे झालं मूल्यवर्धनाच्या गोष्टी, मासे विक्री किंवा मासे सुकवणे, माशांचे पदार्थ करणे. मूल्यवर्धनात आपल्या इकडे सुद्धा खूप मोठी रोजगार संधी आहे. आता क्विक फूड किंवा फास्ट फूडचा जो जमाना आहे तर इथे रेडी टू कुक किंवा रेडी टू ईट असे माशांचे पदार्थ बनवले तर नक्कीच त्यातनं व्यावसायिक संधी किंवा स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध होईल.
1: बरोबर,
0: त्याचबरोबर आपल्या भारतात ज्या तयार होणाऱ्या शोभिवंत माशांच्या प्रजाती आहेत त्या प्रजातींना देखील परदेशात खूप मोठी मागणी आहे.

0: आणि ती मागणी आपण अजूनपर्यंत पूर्ण करू शकत नाहीये. भारतामध्ये मुंबई, चेन्नई आणि कोलकाता हे तीनच ठिकाणं आहेत जिथे मोठ्या प्रमाणात शोभिवंत माशांची निर्यात केली जाते.
1: अच्छा,
0: तर आपल्या इकडच्या युवकांनी, महिलांनी पुढे येऊन जर का शोभिवंत मत्स्यपालनात काही स्वयंरोजगार निर्मिती केली तर नक्कीच त्यांना त्यातनं फायदा होऊ शकतो. याच बरोबर शीत साखळी, मासळीची वाहतूक, विपणन यात देखील मोठ्या प्रमाणात रोजगार संधी उपलब्ध आहेत.
1: अच्छा, पण मत्स्य व्यवसायाच्या विस्तारासाठी शासनामार्फत नेमक्या कोणकोणत्या योजना राबवल्या जातात याविषयी काय सांगाल?
0: नक्कीच मॅडम, आज या ठिकाणी राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिनाच्या औचित्याने मी आवर्जून सांगू इच्छिते की मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा प्राप्त झाला आहे. त्यामुळे शेतीप्रमाणेच मच्छीमारांना देखील वीज बिलात सवलत, किसान क्रेडिट कार्ड यासारख्या शासनाने अनेक योजना उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्याचबरोबर आता मच्छीमारांचा जर का काही अपघाती मृत्यू झाला किंवा त्यांच्या शरीराला काही दुखापत झाली तर त्यासाठी अपघात गट विमा देखील मत्स्य व्यवसाय विभागामार्फत विविध योजनांमार्फत दिला जातो.
1: अच्छा,
0: त्याचबरोबर केंद्र शासनाच्या काही योजना आहेत, त्या योजनांमध्ये विविध प्रकल्पांसाठी अनुदान दिलं जातं. जसं की पिंजरा प्रकल्प आहे, मत्स्य खाद्य कारखाना आहे किंवा मत्स्य प्रक्रिया उद्योग आहेत, यासाठी अनुदान दिलं जातं. त्याचबरोबर आता मार्च 2026 मध्ये मुख्यमंत्र्यांनी एक योजनेची घोषणा केली, मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना. या योजनेमध्ये जवळपास 19 जिल्हास्तरीय योजना आणि 6 राज्यस्तरीय योजनांचा समावेश आहे. या योजनांमध्ये मच्छीमारांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. त्याचबरोबर जीवन रक्षक साधने किंवा शीत साखळीसाठी काही जे काही उपकरणे किंवा वाहतुकीसाठी जी काही वाहने लागतात ती उपलब्ध करून दिली जातात.
1: अच्छा,
0: त्याचबरोबर मच्छीमारांना प्रशिक्षित करण्यासाठी प्रशिक्षण केंद्रांची स्थापना, प्रशिक्षण दौरे अशा अनेक बाबींचा यात समावेश आहे.
1: अच्छा, मत्स्य व्यवसाय नवीन शेतकऱ्यांना करू इच्छिणाऱ्या अशा तमाम शेतकऱ्यांना जर संपर्क करायचा असेल तर त्यांनी काय करायला हवं असं आपल्याला वाटतं?
0: प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसायांचं कार्यालय असतं, तर त्यांनी त्या कार्यालयात जाऊन मार्गदर्शन घ्यावं, अनेक योजना असतात त्या योजनांचा लाभ घ्यावा. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जे कोणी व्यक्ती मासेमारी व्यवसायात एंगेज असेल, मच्छीमारी करत असेल, त्यांनी नॅशनल फिशरीज डिजिटल प्लॅटफॉर्म हे केंद्र शासनाने प्लॅटफॉर्म तयार केलंय, तिथे स्वतःची नोंदणी करायची, म्हणजे तो एक अधिकृत मच्छीमार म्हणून ग्राह्य धरला जातो. आणि जेव्हा त्यांची त्या पोर्टलवर नोंदणी होते तर त्यानंतर शासनाच्या ह्या सगळ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी ती व्यक्ती पात्र होते.
1: अच्छा, आता तुम्ही सांगितलं की मत्स्य व्यवसाय आजचा हा जो दिवस आहे हा खूप महत्वाचा आहे आणि या अनुषंगाने शासनामार्फत देखील अनेक योजना ज्या राबवल्या जातात हे देखील तेवढ्याच महत्वाच्या शेतकऱ्यांसाठी ठरत आहेत. पण जे नवीन शेतकरी आहेत किंवा आता जो राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिन आहे या निमित्ताने मत्स्य शेतकऱ्यांना आपण काय आवाहन कराल?
0: आजच्या दिवसांत बोलायचं झालं तर मत्स्य व्यवसाय हा केवळ व्यवसाय नाहीये, हा भारताच्या अन्न सुरक्षेचा, रोजगाराचा आणि ग्रामीण विकासाचा, मुख्यत्वे करून ग्रामीण विकासाचा महत्वाचा आधारस्तंभ आहे. तर मच्छीमारांनी किंवा इतरही तरुणांनी, महिलांनी, बेरोजगारांनी शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा, तज्ञांचं मार्गदर्शन घ्यावं. आपल्या देशभरात अनेक मत्स्य व्यवसाय मत्स्य विज्ञान महाविद्यालय आहेत, तिथे सुद्धा ट्रेनिंग्स वगैरे दिले जातात. आमच्या विभागामार्फत देखील ट्रेनिंग्स दिले जातात, त्याचा लाभ घ्यावा आणि मोठ्या प्रमाणात स्वयंरोजगार निर्मिती करावी.
1: नक्कीच, खूप छान असा अनमोल असा संदेश आपण दिला. जाता जाता मी एवढंच सांगू इच्छिते की निराशार जलात कष्टांची शिदोरी, निराशार जलात कष्टांची शिदोरी, मत्स्य शेतकऱ्यांची वेगळीच कहाणी खरी. पहाटच्या किरणांसवे सुरू होतो प्रवास, घामाच्या थेंबाने फुलतो यशाचा सुवास. तलाव, नदी, सागर यांचे ते खरे रखवालदार, मत्स्य संपदा वाढविण्याचा घेतात सुंदर ते भार. मत्स्य बीज संगोपन, आधुनिक तंत्रज्ञान यातून घडते समृद्धीचे नवे अभियान. अन्न सुरक्षा, रोजगार, अर्थव्यवस्थेचा तो आधार. मत्स्य शेतकरी आहेत देशाचा खरा अभिमान अपार. या त्यांच्या श्रमांना करूया मनापासून आजच्या दिवशी सलाम. त्यांच्या कर्तृत्वाने उजळो भारताचे हे नाम, भारताचे हे नाम. या विशेष दिनाच्या निमित्ताने मॅडम आपण इथे आलात आणि इतकी छान माहिती आमच्या शेतकऱ्यांना आम्हाला करून दिलीत त्याबद्दल अमरावती आकाशवाणी परिवारातर्फे मी आपली खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम.
2: राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिनानिमित्त अमरावतीच्या सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी अमिता जैन यांच्याशी स्नेहल ठाकरे यांनी साधलेला संवाद आताच आपण ऐकला. या कार्यक्रमाला तांत्रिक सहाय्य दिलं होतं गणेश देशमुख यांनी, तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते भैयालाल टेकाम.

0: आम्ही आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 8 वाजले आहेत. काही क्षणातच सहक्षेपित करत आहोत दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदी बातम्या आणि 8:15 आणि मॉर्निंग न्यूज. 8:30 आणि मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून दिलं जाणारं राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आपल्याला ऐकता येईल. तेव्हा सुरुवातीला हिंदीतल्या बातम्या दिल्ली केंद्रावरून.
1: बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. 8:30 आपण ऐकणार आहोत पुणे केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय मराठी बातम्या.

0: आकाशवाणी पुणे, सकाळचे 8:30 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी मंजिरी गानू आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. हिंद प्रशांत क्षेत्रात शांतता आणि स्थैर्यासाठी भारत आणि ऑस्ट्रेलियाची संरक्षण आणि सुरक्षा सहकार्याच्या ऐतिहासिक संयुक्त जाहीरनाम्याला स्वीकृती. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर ओमानमध्ये दाखल. सरकार देशात E20 पेट्रोलच्या तुलनेत स्वस्त E85 इंधन सादर करण्याच्या तयारीत केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांची माहिती. महाराष्ट्रात समान नागरी कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी 7 सदस्यीय समिती स्थापन. आणि मोरोक्कोला हरवून फ्रान्सचा फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश. आता सविस्तर बातम्या. संपूर्ण हिंद प्रशांत क्षेत्रात शांतता आणि स्थैर्य सुनिश्चित करण्याच्या उद्देशानं भारत आणि ऑस्ट्रेलियानं काल संरक्षण आणि सुरक्षा सहकार्याच्या ऐतिहासिक संयुक्त जाहीरनाम्याला स्वीकृती दिली. तसंच खुल्या, मुक्त आणि सर्वसमावेशक हिंद प्रशांत क्षेत्रास चालना देण्यासाठी सागरी सुरक्षा कृती आराखड्यासही दोन्ही देशांनी काल स्वीकृती दिली. मेलबर्न इथं झालेल्या ऑस्ट्रेलिया भारत तिसऱ्या वार्षिक शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे ऑस्ट्रेलियाचे समपदस्थ अँथनी अल्बानीज यांच्यातील शिष्टमंडळ स्तरीय चर्चेनंतर या करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या परिषदेत दोन्ही नेत्यांनी शिष्टमंडळ स्तरीय चर्चेवेळी द्विपक्षीय संबंध आणखी दृढ करण्यासंदर्भात विचार विनिमय केला. इंडो पॅसिफिक हे केवळ 2 महासागरांच्या संगमाचं स्थान नाही तर भारत आणि ऑस्ट्रेलियासारख्या समान विचारसरणीच्या लोकशाही देशांच्या सामायिक आकांक्षांचं ते प्रतीक आहे असं पंतप्रधान मोदी चर्चेनंतरच्या संयुक्त पत्रकार परिषदेत म्हणाले. ऑस्ट्रेलियाकडून भारताला युरेनियमचा दीर्घकालीन पुरवठा करण्याबाबतच्या प्रशासकीय व्यवस्थेला दोन्ही बाजूंनी अंतिम स्वरूप देण्यात आल्याचं परराष्ट्र व्यवहार खात्याचे सचिव विक्रम मिसरी यांनी सांगितलं. या करारामुळे भारताच्या स्वच्छ ऊर्जा कार्यक्रमाला बळकटी मिळण्याबरोबरच निव्वळ उत्सर्जन शून्यावर आणण्याच्या उद्दिष्टालाही हातभार लागणार आहे. पंतप्रधान मोदी यांनी काल मेलबर्न इथं झालेल्या कार्यक्रमात भारतीय समुदायालाही संबोधित केलं. त्यांचे ऑस्ट्रेलियन समपदस्थ यावेळी उपस्थित होते. पंतप्रधानांच्या या यशस्वी ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात आज ते या देशाचे विरोधी पक्षनेते अँगस टेलर यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर ते त्यांच्या 3 देशांच्या दौऱ्यात न्यूझीलंडला रवाना होतील. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर कुवेत भेट आटोपून ओमानमध्ये दाखल झाले आहेत. ओमानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे महासंचालक शेख अहमद अल मस्कारी यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं. जयशंकर यांनी आपल्या 11 दिवसांच्या परदेश दौऱ्यात आतापर्यंत कतार, बहारीन आणि कुवेत या देशांना भेट दिली असून आता ते ओमान भेटीनंतर न्यूयॉर्कला आणि त्यानंतर ब्रुसेल्सला जाणार आहेत. सरकार देशात E85 हे इंधन सादर करण्याच्या तयारीत असून हे इंधन सध्याच्या E20 पेट्रोलच्या तुलनेत प्रतिलिटर सुमारे 20 रुपयांनी स्वस्त असेल असं केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी म्हटलं आहे. एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पुरी यांनी ही माहिती दिली. E85 इंधनाचा वापर केवळ त्यासाठीच विशेषरित्या तयार करण्यात आलेल्या वाहनांमध्येच करता येईल असंही पेट्रोलियम मंत्र्यांनी स्पष्ट केलं. ग्राहकांना आर्थिक दिलासा देण्याबरोबरच सरकारचा इथेनॉल मिश्रणाचा कार्यक्रम पुढे नेणं हा या प्रस्तावित निर्णयाचा उद्देश आहे. तसंच इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे इंजिनचं नुकसान होण्याच्या किंवा वाहनाच्या कामगिरीवर परिणाम होण्याची शक्यता असल्याच्या शंका फेटाळून लावत त्यांनी सरकारच्या व्यापक जैव इंधन धोरणाचं समर्थन केलं. कुशल मनुष्यबळ, सक्षम संस्था आणि नवोन्मेषी परिसंस्था यामुळे भारत ग्लोबल कपॅसिटी सेंटरसाठी एक पसंतीचं ठिकाण म्हणून उदयास येत असल्याचं

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. देशात 2100 अधिक जीसीसी कार्यरत आहेत. त्याद्वारे 23 लाख व्यावसायिकांना थेट रोजगार मिळत असून त्यातून मिळणारं वार्षिक उत्पन्न सुमारे 100 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकं असल्याचं अर्थमंत्र्यांनी नवी दिल्ली इथं आयोजित सीआयआय नॅशनल जीसीसी बिझनेस समिटला संबोधित करताना सांगितलं. त्या म्हणाल्या की सातत्यानं नवनवीन आणि नाविन्यपूर्ण प्रयोगांना चालना देण्यासाठी अभियांत्रिकी, संशोधन, कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर सुरक्षा, वित्त, उत्पादन डिझाईन आणि डेटा सायन्स या क्षेत्रांना एकत्र आणून ग्लोबल कपॅसिटी सेंटर्स परिवर्तन घडवणारा घटक बनत बनल्या आहेत असंही त्या म्हणाल्या. भारताची जीसीसी परिसंस्था ही जगातली सर्वात मोठी संघटित ज्ञान निर्यात असल्याचंही सीतारामन यांनी अधोरेखित केलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत काल सीमावर्ती राज्यांच्या पोलीस अधीक्षकांची परिषद झाली. या परिषदेत जम्मू काश्मीर, पंजाब, उत्तराखंड, राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगालचे पोलीस अधीक्षक सहभागी झाले. यावेळी सीमा सुरक्षा, घुसखोरी, अवैध स्थलांतर, ड्रोन धोका आणि अंमली पदार्थ तस्करी आदी मुद्द्यांवर चर्चा झाली. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. इराणचे माजी सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई यांचा काल मशात इथं दफनविधी पार पडला. त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी त्यांच्या समर्थकांची प्रचंड गर्दी झाली होती. इमाम रेझा या पवित्र स्मारकस्थळी अंतिम विधी झाल्यानंतर दार अल दिक्र इथं त्यांचा पार्थिव देह दफन करण्यात आल्याचं इराणी प्रसारमाध्यमांमधील बातमीत म्हटलं आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत झालेल्या चर्चेत भारतानं संघर्षाशी संबंधित लैंगिक हिंसाचाराचा अर्थात सीआरएसव्हीचा काल तीव्र निषेध केला. समुदायांना अधीन करून घेणं, असहमतीचा आवाज दडपण्यासाठी आणि मानवाला दुःख पोहोचवणाऱ्या युद्ध, दहशतवाद, छळ आणि राजकीय दडपशाहीचं साधन म्हणून अशा हिंसाचाराचा वापर केला जातो असं संयुक्त राष्ट्रांमधील भारताचे स्थायी प्रतिनिधी राजदूत पी हरीश यांनी या विषयावरील चर्चेत बोलताना सांगितलं. गुन्हेगार वर कारवाई न होण्याच्या संस्कृतीमुळे अशा प्रकारचा हिंसाचार सुरूच असून भारत अशा घृणास्पद कृत्यांचा तीव्र निषेध करतो असंही त्यांनी नमूद केलं. संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणीसांच्या अहवालाचा संदर्भ देत 2025 मध्ये अशा प्रकारच्या हिंसाचारात मोठी वाढ झाल्याचं दिसून आलं असून याविरुद्ध तातडीनं सामूहिक कृती होण्याची गरज अधोरेखित झाली असल्याचंही ते म्हणाले. राष्ट्रीय महिला आयोगानं देशभरात वेगानं विस्तार होत असलेल्या सहाय्यक प्रजनन तंत्रज्ञान क्षेत्रातल्या अनियमिततेबद्दल काल एका उच्चस्तरीय तज्ज्ञ समितीची स्थापना केली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश न्यायमूर्ती आशा मेनन या तज्ज्ञ समितीच्या अध्यक्षस्थानी असतील. महाराष्ट्रात समान नागरी कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली काल 7 सदस्यीय समिती स्थापन करण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत केली. भारताच्या संविधानातील राज्याच्या मार्गदर्शक तत्वांनुसार प्रत्येक राज्यानं समान नागरी कायद्याचा विचार करावा असे निर्देश आहेत. त्यानुसार 2026 अर्थसंकल्पीय अधिवेशनात समान नागरी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी समिती स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली होती. त्या अनुषंगानं राज्य शासनामार्फत या समितीची स्थापना करण्यात येत आहे असं फडणवीस यांनी सांगितलं. ही समिती पुढील 6 महिन्यात आपला अहवाल राज्य शासनाला सादर करेल. स्पेनमधील माद्रिदमध्ये सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेच्या चौथ्या टप्प्यात भारताच्या धीरज बोम्मदेवरा आणि कीर्ती शर्मा यांनी रिकर्व मिश्र स्पर्धेत कांस्य पदकाच्या प्ले ऑफमध्ये प्रवेश केला आहे. या जोडीला उपांत्य फेरीत चीनकडून 5 गुणांनी पराभव पत्करावा लागला. आता या जोडीचा सामना इटलीशी होईल. कंपाऊंड स्पर्धेत भारतीय महिला संघानं अंतिम फेरी गाठली असल्यानं पदक निश्चिती झाली आहे. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या काल झालेल्या पहिल्या उपांत्यपूर्व सामन्यात फ्रान्सनं मोरोक्को संघाचा 2-0 असा पराभव केला. उपांत्यपूर्व फेरीच्या दुसऱ्या सामन्यात स्पेन आणि बेल्जियम, तिसऱ्या सामन्यात नॉर्वे विरुद्ध इंग्लंड आणि चौथ्या सामन्यात अर्जेंटिना विरुद्ध स्वित्झर्लंड अशा लढती होणार आहेत. नैऋत्य मोसमी पाऊस राजस्थान, हरियाणा आणि पंजाबच्या उर्वरित भागातून पुढे सरकला असून आता त्यानं संपूर्ण देश व्यापला आहे. उत्तराखंड राज्यात आज अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली असून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. देशाच्या उर्वरित राज्यात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. हिंद प्रशांत क्षेत्रात शांतता आणि स्थैर्यासाठी भारत आणि ऑस्ट्रेलियाची संरक्षण आणि

रक्षा सहकार्याच्या ऐतिहासिक संयुक्त जाहीरनाम्याला स्वीकृती. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर ओमानमध्ये दाखल. सरकार देशात E20 पेट्रोलच्या तुलनेत स्वस्त E85 इंधन सादर करण्याच्या तयारीत. केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांची माहिती. महाराष्ट्रात समान नागरी कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी 7 सदस्यीय समिती स्थापन. आणि मोरोक्कोला हरवून फ्रान्सचा फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: श्रोते हो, आम्ही आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून बोलत आहोत. एफएम बँड 101.5 मेगाहर्ट्झ वर सकाळचे 8:40 झाली आहेत.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
3: थोडं गोड, थोडं तिखट, थोडं कडू, थोडं आंबट, थोडं खारट, थोडं तुरट, पण आमच्याशिवाय सर्व चळणी. आयुष्यात चव येईल ऐकून गाणी. म्हणून ऐकत रहा अमरावती आकाशवाणी सकाळी ठीक 10 ते 12 पर्यंत FM 101.5 मेगाहर्ट्झ वर अमरावती आकाशवाणी.
0: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे आणि श्रोते हो, आता आस्वाद घेऊयात हिंदी चित्रपट संगीताचा. हे गीत आहे ताजमहल या चित्रपटातलं. मोहम्मद रफी यांनी गायलेलं, साहिर लुधियानवी यांची ही शब्दरचना आहे. संगीतकार रोशन.

श्रोते हो हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात. यानंतर संगीत आहे लता मंगेशकर यांनी गायलेलं पाकीजा या चित्रपटातलं. मजरूह सुलतानपुरी यांचे शब्द, संगीतकार गुलाम मोहम्मद.

0: चल जाए अकेले कहाँ जिंदगी कैसी है बहे।
1: श्रोत्यांनो, आता हिंदी चित्रपट संगीताच्या शेवटी ऐकवीत आहोत प्रेम गीत। या चित्रपटातलं गीत सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं, संगीतकार जगजीत सिंग।

श्रोते आपण ऐकत होतात हिंदी चित्रपट संगीत हा कार्यक्रम आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं अमरावती केंद्र एफ एम बँड 101.5 MHz वर सकाळचे 9 वाजतात. पुन्हा आपली भेट सकाळी 10 वाजता आमच्या विविध या मालिकेत. तोपर्यंत आस्वाद घेऊयात विविध भारती प्रसारण सेवेच्या कार्यक्रमांचा.

0: श्रोतो अपने कथ होता विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम FM 106.5 MHz वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍप वर आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र. लक्षात घ्या, सकाळचे 10 वाजले आहेत.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.

मंद्र मध्य तार सप्तकाची नव्या जुन्याच्या संगमाची माहिती मनोरंजनाची ही सगळी वैशिष्ट्य आपल्या अमरावती आकाशवाणीची। श्रोतेहो ऐकत रहा तुमची आमची आवडती अमरावती आकाशवाणी 101.5 मेगाहर्ट्ज वर अमरावती आकाशवाणी केंद्र।

0: श्रोते आणि आता प्रसारित करत आहोत विविध हा कार्यक्रम. आज या मालिकेत आरोग्य संवाद या कार्यक्रमात गर्भाशयाचं मानसशास्त्र या विषयावर डॉक्टर ऐश्वर्या अंबाडेकर यांच्याशी शामली देशमुख यांनी साधलेला संवाद ऐकवित आहोत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत आशिष गावंडे.
1: माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा, गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा, तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा विविधा विविधा.
2: श्रुतीहो विविधा अंतर्गत आरोग्य संवाद या कार्यक्रमात आपण ऐकूयात गर्भाशयाचे मानसशास्त्र या विषयावर डॉक्टर ऐश्वर्या अंबाडेकर यांच्याशी शामली देशमुख यांनी साधलेला संवाद. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत आशिष गावंडे.
3: हाय, हॅलो, नमस्कार. आनंदात आहात ना? आनंदात असालच, पण नेहमीसारखंच सांगते की सुरक्षित राहा. तुमचं सुरक्षित राहणं हे तुमच्या कुटुंबासाठी खूप महत्वाचं आहे. आज आपण खूप महत्वाचा विषय आपल्या कार्यक्रमात बोलणार आहोत. गर्भधारणेचे 9 महिने बाहेरून शांत दिसतात, तरीही गर्भातील बाळासाठी हा अतिशय धावपळीचा काळ असतो हे अलीकडे आपल्या सर्वांना उमजलंय. पण कितपत समजलंय, कळलंय, पण आपण त्याच्याकडे कितपत वळलो आहेत, या सगळ्या गोष्टी किती गंभीर आहेत, काही गोष्टींचा मूळ अर्थ काय असतो. आपल्याला नेहमी आपली आई आजी असं सगळ्याजणी येऊन काहीतरी सांगत राहते, पण ते आपल्याला पटत नाही, कारण त्यामागचं काय कारण आहे खरं तर हे त्यांना आपल्याला सांगता येत नाही, किंवा त्यांनाही ते तसंच माहित असेल. पण याच सगळ्या गोष्टींचा अर्थ आज आपण बोलताना माहिती करून घेणार आहोत. आणि आपण या सगळ्या गोष्टीला इतकं गंभीर का घेतलं पाहिजे हेही आज तुम्हाला कळणार आहोत. त्यातली लहानातली लहान गोष्ट किती महत्वाची असते, आपलं विचार करणं, आपलं स्ट्रेस घेणं, किंवा आपण काय वागतो आहे त्याचा परिणाम कसा काय आपल्या भविष्यावर पडू शकतो, ह्या सगळ्या गोष्टी आज तुम्हाला कार्यक्रमात ऐकायला मिळणार आहेत. आज आपल्या सोबत इतक्या सगळ्या गोष्टीवर छान संवाद साधायला आलेल्या आहेत डॉक्टर ऐश्वर्या अंबाडेकर. नमस्कार मॅडम, कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत आहे.
4: नमस्कार शामली.
3: मी लगेच आपला पहिला प्रश्न विचारते, सारस प्रेगा वर्ल्ड ही संकल्पना कशी आणि कोणत्या प्रेरणेतून जन्मायला आली?
4: सारस प्रेगा वर्ल्ड खरं तर शामली सांगायचं झालं तर हा एक स्वतःचा अनुभव आहे. म्हणजे गेल्या 20 वर्षापूर्वी ऍक्च्युली एक पुस्तक माझ्या हाती आलं होतं आणि त्यातली एक ओळ ही खरोखर माझ्या मनावर ठसल्या गेली. ती ओळ मी तुला सांगते. त्या पुस्तकात असं लिहिलं होतं की साधी भाजी किंवा एखादी वस्तू मार्केटमधनं आणायची झाली तरी पण आपण त्याला अक्षरशः अगदी खूप तावून सुलाखून बघतो आणि मगच ती घरी आणतो.
3: बरोबर.
4: मग जेव्हा एक जीव जन्माला घालायचा आहे तर मग त्याच्यासाठी तयारी करायला नको का? आणि या वाक्याने कुठेतरी एक खरंच वादळ आणलं आणि मग ज्या वेळेला वैद्यकीय क्षेत्रात असल्यामुळे कुठेतरी हे गायनेक डिपार्टमेंटमध्ये बघताना जेव्हा स्त्रियांना मी बघितलं त्यावेळेला एक गोष्ट जी लक्षात आली की आज मेडिकल फॅसिलिटीज भरपूर आहेत, मेडिसिन्स पण भरपूर आहेत, पण त्या गर्भवतीला भावनिक आधार जो हवा असतो किंवा तिला जी मानसिक शांतता हवी असते म्हणजे तो एक सपोर्ट सिस्टीम जी हवी असते त्याचा कुठेतरी अभाव आहे आणि सायमल्टेनियसली मार्गदर्शनाचा पण अभाव आहेच. जसं तुमच्या बोलण्यातून ऐकलं की आई आजी जे सांगते ती आजची नवीन पिढी राईट, त्यांना काहीतरी रिझनिंग लागतं आणि या रिझनिंग मध्येच कुठेतरी त्या जेव्हा सांगतात तेव्हा ते ऐकायचं की नाही ऐकायचं हा प्रश्न पडतो. आणि मग ह्याच्यातूनच कुठेतरी त्या वादळाने ऍक्च्युली सुरुवात केली की ठीक आहे, गर्भवतींना आधार द्यायचंय, भावनिक आधार द्यायचंय, मार्गदर्शन द्यायचंय आणि तिथून सारस प्रेगा वर्ल्ड याची निर्मिती झाली.
3: अच्छा, आणि तुम्ही जसं म्हणालात की हो त्या सांगतात, पण त्या अशाही म्हणतात की जुने लोक जे सांगतात त्या तुम्ही आजकालच्या मुली बिलकुल ऐकत नाही, पण त्याचं रिझन खरं तर कोणालाच माहिती नसते. मग यासाठी आपण काय करू शकतो?

0: काय होतं, जुन्या लोकांनी ना, म्हणजे एन्शंट पार्ट ऑफ इंडिया यांनी खरोखरच, म्हणजे त्यांची दूरदृष्टी आणि त्यांचा विजन हा वाखाणण्यासारखा होता. कारण त्यांनी ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या आजपर्यंत सुद्धा अगदी फॅक्ट म्हणून सायन्सनी सुद्धा शोधले. म्हणजे मी नेहमीच म्हणते की सर्चेस तर आधीच झालेले आहे, आता जे होत आहे ते फक्त रिसर्च होत आहे, म्हणजे संशोधन होत आहे. तर त्यातली एक गोष्ट मी सांगेल बेसिकली, जी पोषणाशी संदर्भात आहे. म्हणजे जनरली आई घरात म्हणते की आता तू दोन जीवांची झाली बरं, आता तुला दोन जीवांसाठी खावं लागेल.
1: बरोबर.
0: आणि तुमच्या पिढीला असं होतं की मग दोन जीवांसाठी खावं लागेल म्हणजे मला दुप्पट खावं लागेल का? म्हणजे शी गेट कन्फ्युज, कारण एकाच वेळेचं तिला जात नाही, त्यात विविध सवयी. आणि मग त्या केसमध्ये ती कन्फ्युज होते की मग मी दोन जीवांसाठी कसं खायचं, काय खायचं. तर ऍक्च्युली दोन जीवांसाठी खायचं असतं, पण दुप्पट खायचं नसतं. त्याची न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू तुम्हाला इन्क्रीज करायची असते, रदर एनहान्स करायची असते, असा तो संदेश होता. पण बघ घर आता पिढीने काय घेतला की दुप्पट खायचं का, मग काय खायचं, आणि मग त्यात बर्गर एक नाही दोन खायचे अशी कंडिशन.
1: पण मुळात बर्गर खायचाच नाही.
0: मुळात बर्गर खायचाच नाही.
1: हो, म्हणजे मग आपण याला असं म्हणू शकतो की गर्भ अवस्था हा आजार नाही, ही एक सुंदर यात्रा आहे ज्याला आपण स्वतःच्या काही गोष्टीने आणखीन सुंदर बनवू शकतो.
0: एक्झॅक्टली. ऍक्च्युली गर्भावस्थेकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. पहिले गर्भावस्था ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, मग तिच्याकडे बघताना भीती, तणाव, चिंता हा दृष्टिकोन आता बेसिकली आलेला आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर गर्भावस्था एक आनंद उत्सव आहे जो पार पूर्वीपार पासून त्याला तसंच बघितलं गेलं होतं. पण आता ही जी म्हणजे तणावपूर्ण एक वातावरण तिच्या भोवती असतं, त्याच्यामुळे तिला सतत काळजी वाटत असते की माझं बाळ आतमध्ये व्यवस्थित तर आहे ना, सगळं व्यवस्थित तर होईल ना.
1: बरोबर.
0: मी नेहमीच म्हणते की हे आजार पण नाहीये. आणि त्यातच काय होतं की गर्भावस्थेचे लक्षणं पण असतात. म्हणजे मी त्याच्यावर बोलेल की गर्भावस्था ही नैसर्गिक अवस्था जरी असली तरी एक जीव वाढीला लागतोय, तर नॅचरली त्याच्यासोबत तो काही लक्षणं पण घेऊन येतो. मग ते गर्भावस्थेच्या लक्षणेला आज गर्भवती स्त्री एक कंप्लेंट म्हणून बघते. फॉर एक्झाम्पल, उलटी मळमळ. ऍक्च्युली प्रोजेस्टेरॉन नावाचं हॉर्मोन गर्भावस्थेत वाढायला लागतं, जे बाळाच्या वाढीसाठी अत्यंत आवश्यक असतं. आणि त्या हॉर्मोनची सवय नसल्या कारणाने विशेष अशी तिला उलटी मळमळ हे होते. मग हे माझ्या बाळाच्या वाढीचं कारण आहे ही मानसिकता घेणं, आणि अरे यार ही उलटी मळमळ काय तरी माझा पूर्ण दिवस खराब करते हे घेणं. तू बघ, मेंदूला जसे तुम्ही इनपुट देणार तसेच ते आउटपुट देणार.
1: बरोबर.
0: मग नाचे मेंदू तल्लक आहे, तुम्ही त्याला कंप्लेंट म्हणून बघितलं ना, मग तुम्हाला दवाखान्याच्या वाऱ्या वाढतील.
1: अच्छा.
0: पण त्याची जी एक्सेप्टन्सी आली ना, मग ती उलटी मळमळ होणारी जी दिवसभरात कदाचित चार वेळा होणार असेल ना, ती ऑब्व्हियसली ती दोन वेळापर्यंत येईल. असं नाही मी म्हणत की नाहीच होणार, कारण ते लक्षण आहे. मग अगदी दर त्रैमासिक नुसार, म्हणजे एव्हरी ट्रायमेस्टर अकॉर्डिंगली लक्षणं आहेत, जसं जसं गर्भाची वाढ होते त्याला समजून घ्यायचं आपल्याला. म्हणून मी म्हणते की प्रेग्नन्सी इज नॉट अ डिसीज. मग आता यात्रा का म्हटली, तर ऍक्च्युली बघ, आता तुला बाहेर कुठे फिरायला जायचं आहे तर तुम्ही आधी आयटेनरी अशा छान प्लॅन करता आणि किती एक्साइटेड असता रे, कारण यात्रेला जायचं आणि मग ती आयटेनरीज प्लॅन केली की त्याची तयारी होते, अक्षरशः छान आनंद असतो. मग असाच गर्भावस्था हा एक प्रवास आहे ज्याच्यामध्ये तुम्ही अगदी छान मार्गदर्शन घेऊन पुढे पुढे गेल्या, तर ऑब्व्हियसली तुमच्या डेस्टिनीला जेव्हा तुम्ही पोहोचणार तेव्हा तो प्रवास तुम्हाला अगदी खूप सुखद आल्हाददायक झाल्यासारखा वाटेल.
1: आणि हा प्रवास सुंदर बनवणं हे आपल्याच हातात आहे.
0: एक्झॅक्टली.
1: आपण काय विचार करतो त्यानुसारच ते आपल्याला आउटपुट मिळेल.
0: अगदी बरोबर. मेंदू हा असाच आहे, तुम्ही इनपुट जे द्याल त्याच अकॉर्डिंगली तो आउटपुट देईल.
1: आणि इतकं पॉझिटिव्ह विचार करणं हे खूप महत्वाचं आहे.
0: अतिशय महत्वाचं आहे, कारण गर्भावस्थेमध्ये गर्भ ज्या वेळेला वाढत असतो त्यावेळेला पॉझिटिव्ह म्हणजे सकारात्मक विचार, आईचं विचारसरणी, तिचं सगळं काही, म्हणजे तिचे फिलिंग्स, तिच्या भावना, तिचं सगळं काही बाळापर्यंत पोहोचत असतं. आणि म्हणून तिचा विचार हा सगळ्यात महत्वाचा, कारण तिच्या बाळाच्या मेमरीजवर, म्हणजे जी अगदी सुरुवातीपासूनच चालू होते, त्याच्यावर इम्प्रिंट्स होत राहतात आणि मग ते इम्प्रिंट्स पुढे त्याच्या स्वभावात आपल्याला नंतर दिसतात.
1: बरोबर आहे.
0: राईट.
1: या सगळ्या यात्रेसाठी फिटल प्रोग्रामिंग कसं काम करतं, सोप्या भाषेत आमच्या सखींना सांगायचं असेल तर कसं सांगता येईल?
0: प्रोग्रामिंग म्हटल्यावर कम्प्युटर सारखं वाटलं ना काहीतरी, ऍक्च्युली ते आहेही तसंच. म्हणजे वैद्यकीय भाषेत जसं मी पूर्वी पण सांगितलं, संशोधन चालूच आहेत. याला थोडक्यात सांगायचं झालं तर गर्भावस्थेत गर्भाच्या 2.5 लाख पेशी एका मिनिटाला,

0: म्हणजे ज्यावेळेला त्याचं नर्वस सिस्टीम डेव्हलप होत असते त्यावेळेला दर मिनिटाला 2.5 लाख पेशी तयार होतात आणि त्या पेशी एकमेकांना जुळतात, कनेक्शन्स तयार होतात, असं आपला ब्रेन तयार होतं. त्याचे वेगवेगळे एरियाज तयार होतात, मग तो हिअरिंगचा असो, विजनचा असो, विचार करण्याचा असो, असा सगळंच. तर ह्याच्यासाठी फिटल प्रोग्रामिंगनी संशोधनपर तुम्हाला आज प्रूविंग दिलेलं आहे की इट इज अ प्रूव्ड, म्हणजे न्यूरोफिटल न्यूरोसायन्स बेसिकली आणि फिटल सायकोलॉजी बा गर्भाचं मानसशास्त्र आज जागतिक लेवलवर जितके पण शोध करते त्यांनी शोधलेलं आहे की हे वायरिंग जुळतात कसे, मग हे वायरिंग जुळतात मग ते एरियाज वेगवेगळे कसे तयार होतात आणि ते कसे काम करतात, त्याच्यावर इफेक्ट करणाऱ्या गोष्टी कुठल्या. म्हणजे स्पेशली गर्भावस्थेत जर सांगायचं झालं तर डीएनएस बद्दल तुम्हाला माहिती आहे, डीएनएस यावर काही स्विचेस असतात जे ऑन ऑफ होत राहतात आणि हे थ्रू आउट प्रोसेस आहे, म्हणजे गर्भावस्थेत पण ते ऑन ऑफ होत राहतात. मग ह्याच्यावर इफेक्ट करणारे घटक कोणते, तर आई जे खाते, आई जे विचार करते, तिच्या भावना, तिचा टच, ह्या सगळ्या गोष्टींचा एकत्रित परिणाम त्या डीएनएच्या स्विचेसवर होत राहतो आणि त्या अकॉर्डिंगली ते ऑन ऑफ होत राहतात. मग फिटल प्रोग्रामिंगने ही गोष्ट संशोधनपूर्वक अशी ती गर्भवतींसमोर मांडली आहे की बघा तुम्हाला काय हवंय नेमकं, ठीक आहे, म्हणजे आई काय खाते आहे त्या अकॉर्डिंगली तिच्या बाळाच्या चॉईसेस पण तयार होतात.
1: अच्छा,
0: म्हणून मग तिने खाताना कशा पद्धतीने कुठलं अन्न घ्यावं, मग घरचं ताजं गरम अन्न घेतल्याने काय फरक पडतो आणि तेच जर बाहेरचं आपण खातोय तर काय फरक पडतो, हे सगळं फिटल प्रोग्रामिंगनी सायंटिफिकली प्रूव्ह करून दिलेलं आहे. ऍक्च्युली फिटल प्रोग्रामिंगची व्याप्ती खूप मोठी आहे, पण एक मी सांगेल आणि एक बऱ्याचशा गर्भवती पण सांगतील की एखादं सॉन्ग तुम्ही रिपीटेडली ऐकत असाल तर त्या सॉन्गला गर्भ हा नंतर जन्मानंतर पण रिस्पॉन्ड करतं, म्हणजे अक्षरशः तो खूप रडत असला ना तर ते सॉन्ग आईनी पुन्हा गायलं तर तो लगेच शांत होत. त्याही व्यतिरिक्त सांगते, म्हणजे हे तर बऱ्याच जणांना माहिती आहे पण जे माहित नाहीये ते सांगते, म्हणजे एखादी स्टोरी जर तुम्ही रिपीटेडली वाचत आहे प्रेग्नन्सीमध्ये, गर्भावस्थेनंतर ज्या वेळेला मूल बोलायला लागतं त्यावेळेला त्या स्टोरीचा अर्धा पार्ट सांगा आणि उर्वरित पार्ट ती बाळ पूर्ण करतं.
1: हे इतकं सुंदर असतं असं कोणी छान प्रेमाने बसून सांगितलं तर तो जो प्रवास आहे तो थोडा सोपा होतो.
0: सोपाही होतो, आनंदी पण होतो आणि खरोखरच ती एक गाईडलाईन आहे जी हवी असते.
1: बरोबर आहे, बरोबर आहे. आणि तुम्ही आता बोलताना असं म्हणालात की ते वायरिंग जुळतं, तर हे वायरिंग कोणत्या महिन्यात नेमकं जुळतं?
0: ऍक्च्युली प्रेग्नन्सीचा अगदी सुरुवातीपासूनचा काळ, म्हणजे राईट फ्रॉम द मोमेंट ऑफ कन्सेप्शन, हा महत्वाचा काळ आहे जिथन सुरू होते सगळी जडणघडण ही गर्भाची सुरू होते.
1: आणि आपल्याला वाटतं की जेव्हा बाळ हालचाल करतो तेव्हा तो हे सगळं घेतो.
0: बाळाच्या हालचालीवर पण बरेचसे गैरसमज, ऍक्च्युली श्यामली खरं सांगायचं झालं ना तर गर्भावस्थे रिलेटेड बरेचसे गैरसमज पसरलेले आहेत. ऍक्च्युली बरेच जण म्हणजे माझ्याकडे प्रिनेटल नर्चरिंग साठी जेव्हा येतात तेव्हा पहिला प्रश्न त्यांचा हा असतो की मॅडम कुठल्या महिन्यामध्ये हे सुरू करायचं, ऍक्च्युली कुठला महिना म्हणजे काय. त्या म्हणतात की नाही, मग गर्भाला जेव्हा संवेदना येतात किंवा जीव येतो, तर माझं त्यांना उलट प्रश्न असतं की संवेदना येतात किंवा, मग त्यांचं म्हणे कारण तुम्ही गर्भवती होता हे जेव्हा तुम्हाला माहिती पडतं ना त्यावेळेस त्या गर्भाचा हार्टबीट सुद्धा सुरू झालेलं असतं, ठीक आहे, मग तिथून मग तोच जीव आहे ना.
1: बरोबर.
0: आणि आईच्या मार्फत म्हणजे तिच्या इमोशन्स मार्फत जे हॉर्मोन्स बॉडीमध्ये उत्सर्जित होतात ते म्हणा किंवा तिच्या भावना आहे या वेगवेगळ्या गोष्टींमार्फत त्या बाळापर्यंत सगळं पोहोचत असत. आता हे राईट फ्रॉम द मोमेंट ऑफ कन्सेप्शन की चौथा महिना की पाचवा महिना तूच मला सांग कुठे नेमकं सुरू करायचं.
1: नाही, अगदी बरोबर आहे तुमचं हे, पण बरेचदा असं होतं की पहिल्या 3 महिन्यात आईचा जो प्रवास असतो ना हा तणावपूर्ण जातो.
0: बरोबर.
1: आणि तो यासाठी जातो की ते बाळ व्यवस्थित आहे की नाही, ते व्यवस्थित वाढणार की नाही, असे अनेक प्रश्न मनात असतात आणि ते 3 महिने खूप स्ट्रेस मध्येच जातात. तर मग या 3 महिन्यात म्हणजे या पहिल्या 3 महिन्यामध्ये आईच्या भावना, विचार, मानसिक स्थिती आणि तिचं पोषण हे किती महत्वाचं आहे?
0: प्रचंड महत्वाचं आहे ऍक्च्युली, कारण पहिल्या 3 महिने एंटायर प्रेग्नन्सीमध्ये पहिले 3 महिने आणि शेवटचे 3 महिने आम्ही त्याला क्रिटिकल पिरियड ऑफ लाईफ ऑफ अनबॉर्न म्हणतो. वास्तविक आता क्रिटिकल म्हणणे योग्य नाही ठरणार, क्रुशियल मी त्याला म्हणेल. कारण पहिल्या 3 महिन्यात बाळाचे ऑर्गन्स डेव्हलप होत असतात, म्हणजे पहिल्या 3 महिन्यात अगदी छोटासा, अगदी बोटाच्या कांड्या एवढा गर्भ असतो पण त्याचे सगळे अवयव डेव्हलप झालेले असतात अगदी डे बाय डे, सेल बाय सेल. मधातला पिरियड हा गोल्डन पिरियड असतो आणि शेवटचा अगेन पिरियड ज्या वेळेला बाळाला संपूर्ण त्याचा डेव्हलपमेंट होऊन जाते आणि आता तो शिकत असतो बऱ्याचशा गोष्टी, मग

0: त्याचा तो पहिला तीम आहे, आणि म्हणूनच गर्भावस्थेच्या आधीपासूनच याची तयारी व्हायला पाहिजे. मग या दरम्यान पहिल्या 3 महिन्यात जर गर्भवती तणावपूर्ण असेल किंवा तिच्या खाण्यापिण्यातनं नको असलेल्या गोष्टी जर त्याच्यापर्यंत पोहोचल्या, कारण त्या बाळापर्यंत पोहोचतातच कारण तिची नाळ शेवटी बाळाशी जोडलेली आहे, मग ह्या जर त्याच्यापर्यंत पोहोचल्या तर नकळत त्याच्या त्या माइंडवर ते इम्प्रिंट्स क्रिएट होतात हे आज संशोधनांनी सिद्ध केलेले आहे. आणि म्हणून पहिले 3 महिने हे अति महत्वाचे. पोषण जर मी म्हणेल तर पोषणाच्या बाबतीत तर पोषक तत्व म्हणजे न्यूट्रिशन हे अति महत्वाचा पार्ट आहे प्रेग्नन्सीमध्ये. म्हणजे फक्त बाळाच्या चॉईसेसच याच्यात तयार होत नाही, म्हणजे तू पुढे काय खाईल काय नाही खाईल हेच नाही, तर त्याची हेल्थ सुद्धा याच्याशीच रिलेटेड आहे.
1: किंवा तो काय विचार करेल किंवा आयुष्य कसं जगेल
0: हे सुद्धा म्हणजे ओव्हरऑल त्याची भविष्याची रूपरेषाच तुम्ही तयार करतात या पोषणाच्या माध्यमातून.
1: आणि जर हे महिने खूप तणावात भीती आणि नकारात्मक विचारात जर जात असेल तर याचा नक्कीच परिणाम त्या बाळावर
0: होतो. अर्थातच, कारण आईची भीती म्हणजे पुढे बाळ भित्र होणं, आईची चिडचिड म्हणजे पुढचं बाळ चिडखोर होणं, म्हणजे सरळ सरळ समीकरण आहे. आई शांत असेल तर बाळ पण शांत होतं.
1: बरोबर. पण मग या सगळ्या याच्यात मनाला शांत ठेवणं आणि अगदी विचारापासनं नाही मला तो विचार करायचा नाही असं ठरवणं हे कसं शक्य आहे? आता जर एखादी स्त्री आई होत आहे आणि ती विचार करत आहे की मला विचार करायचा नाहीये, मला चांगलेच विचार करायचा, मला सकारात्मकच विचार माझ्या बाळाला द्यायचा आणि मला विचार करायचा, पण हे आपण कॉन्शियसली सांगतोय स्वतःला, पण कुठेतरी ते सकारात्मक विचार हा आणखीन येतो, त्याला आपण कसं सांभाळू शकतो या महिन्यात, महत्वाच्या महिन्यांमध्ये?
0: अगदी बरोबर आहे आणि खूप खूपच महत्वाचा क्वेश्चन तू विचारलास. पहिले मी याला एक सांगेल, इनपुट काय दिले, मला हा विचार करायचा नाहीये. ज्या वेळेला आपण नकारात्मक पद्धतीने सांगतो ना गोष्टी, तर ऑब्व्हियसली त्या म्हणजे जो तुम्हाला विचार करायचा आहे, तू जर म्हणशील ना स्वतःला की मला हा विचार करायचा नाहीये, तर तो वारंवार तुला ट्रिगर करेल, कारण तू ब्रेनला इनपुट पण काय दिलेले की मला हा विचार करायचा नाहीये, राईट? तर त्याच्यामुळे मी इथे सांगेल की आईने तिचा पॅशनेट म्हणजे तिला ज्या आवडतात त्या गोष्टी कराव्या, कारण त्या गोष्टी करताना त्याच्यामध्ये कुठेतरी तिला आनंद वाटतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादीला गार्डनिंग आवडतं तर तिने तो वेळ तिथे घालवावा ना, आणि ती त्या झाडांसोबत नॅचरली निसर्गासोबत आहे, तर निसर्गाच्या तर सानिध्यात नॅचरली जे हवं आहे बाळाच्या ग्रोथसाठी ते तर प्रचंड मिळेलच, ते भरपूर प्रमाणात मिळेलच, प्लस ती आनंदी आहे, तिच्या हॉर्मोन्स जे सिक्रेट होतील हॅपी हॉर्मोन्स सिक्रेट होतील आणि ते बाळापर्यंत पोहोचतील, नॅचरली भविष्यातलं तिला हॅपी बाळ त्यातनं मिळेल प्लस हेल्थ मिळेल, म्हणजे असं ते आहे.
1: म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालंच तर स्वतःला सांगायचं नाही की मला बर्गर खायचा नाहीये किंवा मला बाहेरचं खायचं नाहीये, मला असा विचार करायचा नाहीये, हे सगळं स्वतःला न सांगता ते सुरुवात करायची.
0: एक्झॅक्टली, म्हणजे बर्गर खायचा नाहीये हे सांगण्यापेक्षा की नाही माझं बाळ वाढतंय आणि त्याला आवश्यक काय आहे, त्याला आवश्यक असलेल्या गोष्टी की नाही हा मला तू, आणि तसंही पण तू बघ घरी अगदी गरम गरम ताजी तव्यावरची पोळी तू खा आणि त्या दिवसाची एनर्जी तू मार्क कर, तुला फरक जाणवेल. आणि हा फरक बरेच जण सांगतील की तुम्ही 2 तासानंतरची तीच चपाती खा आणि गरम तव्यावरची ताजं अन्न खा, तर दोन्हीमध्ये फरक पडतोच.
1: आणि त्यामुळेच कदाचित पूर्वीच्या काही गरम गरम
0: गरम ताजं अन्न आणि सात्विक, बेसिकली सात्विक म्हणजे विचार, सात्विक म्हणजे ऍक्च्युली विचारांचा तो पार्ट आहे. तुम्ही अन्न जसं खाणार आहे, प्रसादाचा शिरा का गोड लागतो आणि घरचा तोच शिरा तेच इन्ग्रेडियंट का गोड लागत नाही, याच्यामध्ये का डिफरन्स आहे हे सहज तुला कळेल, कारण ती मानसिकता त्यावेळेस तो सात्विक विचार ज्यावेळेला देवासाठी प्रसाद बनवायचा असतो त्यावेळेला माइंड मेंटल सिच्युएशन, मग अगदी हेच अन्न अगदी तसंच बाळापर्यंत उतरत.
1: पण कधी कधी हे कळतात वळत नाही, मग त्यासाठी काय करू शकतो आपण? म्हणजे आता आपण काय विचार करतो आहे स्वयंपाक बनवताना ते स्वयंपाकात उतरणार हे आपल्याला माहिती असतं,
0: अगदी बरोबर,
1: पण रोजचीच ती आपली मानसिक स्थिती नसते.
0: अगदी बरोबर,
1: कारण सिच्युएशन ही नेहमी वेगवेगळी आपल्या पुढे येते, परिस्थिती वेगवेगळी आपल्या पुढे येते, त्याला आपल्याला सामोरे जाऊन आपल्याला ते करावं लागतं. मग हे थोडं कठीण नाही आहे का?
0: कठीण नक्कीच आहे पण इम्पॉसिबल नक्कीच नाही जर तुम्ही ठरवलं तर, आणि गर्भावस्थेला खरंच तो एक आनंददायी प्रवास मानला तर त्याची सुरुवात नक्कीच होईल आणि परिस्थिती नक्कीच वेगळी राहू शकते. पण इथे मी सांगेल की काही सवयी आपल्याला लावाव्या लागतात, त्यातली एक सवय अन्न बनवताना मी जनरली म्हणते की म्युझिक लावा. नॅचरली

0: म्युझिक लावलं की माइंड कुठेतरी आणि तुम्हाला आवडणारी गाणी लावली ना की तुमचं मन त्या गाण्यावर डोलायला लागतं आणि मन प्रसन्न होतं.
1: किंवा आमचा रेडिओ चालू करून
0: अगदी अगदी छान
1: आम्ही छान छान गाणी ऐकवतो.
0: बिलकुल बिलकुल, हा सवयीचा भाग आहे बेसिकली. म्हणजे ती ठरवून तुम्हाला करावी लागेल कारण तुम्हाला भविष्य तुम्ही आकारताय तुमच्या आज आतमध्ये गर्भात, तर कुठेतरी ते विचार करण्यासारखं आहे. म्हणजे तुम्हाला भविष्यात काय हवंय तुम्हाला ठरवायचं आणि नक्कीच कुठल्याही आईला क्रिमिनल बाळ नकोय.
1: बरोबर बरोबर. ज्या गोष्टी आपल्याला माहिती असतात पण त्या इतक्या खोलवर जाऊन कधीच आपल्याला कोणी सांगत नाही आणि अशी छान छान माहिती आज आपल्याला अंबाडेकर मॅडमकडनं आपल्याला मिळत आहे. पण आता इतकी छान माहिती आपल्याला मिळत आहे तर एक छानस गीत सुद्धा आपण आपल्या कार्यक्रमात ऐकूया मॅडमच्या आवडीचं.
0: ऍक्च्युली मला जे लाईफवर इम्प्रिंट करणारं माझं गाणं आहे ते एक दिन बित जाएगा माटी के मोल, आणि ते प्रचंड मनाला, म्हणजे केव्हाही मी असं जर झालं, शक्यतो नर्वस होत नाही, पण असं झालं तर मी हे गाणं आठवते आणि मग पुन्हा कामाला सुरुवात करते.
1: क्या बात आहे, ऐकूया आपण हे गीत.

0: आपण मॅडमच्या आवडीचं हे छानसं गीत ऐकलं आणि आता पुढचा एक आणखी छानसा प्रश्न आपण मॅडमला विचारणार आहोत. तर ओम पीस मुवमेंट ही जागतिक चळवळ कशासाठी सुरू करण्यात आली होती आणि नेमकी ही चळवळ काय आहे?
1: ॲक्च्युली तुम्ही आता भोवतालचं वातावरण बघतातच आहे, म्हणजे ते काही कुणी पण सांगू शकतं आणि कोणालाही. मला एक सांगा, तुम्हाला असा कोलाहल आहे जिथे खूप कॅओज आहे अशा ठिकाणी जायला आवडेल की एखादा शांत निसर्गरम्य आणि पीसफुल वातावरण हे इथे जायला आवडेल ना? नक्कीच कोणालाही असं जग नको आहे. मग वसुधैव कुटुंबकम ह्या मार्गावर मी चालायला लागले. बेसिकली अ फॅमिली म्हणजे युनिवर्स इज वन फॅमिली मला असं वाटतं, आणि सारस प्रेगा वर्ल्ड बेसिकली त्याच थीमवर पुढे चालतंय. बिकॉज सायंटिफिकली इट हॅज बीन प्रूव्ड की मदर इज द फर्स्ट टीचर ऑफ ह्युमॅनिटी, आणि बाळ भाषा शिकण्याच्या आधी पण तिचं हार्टबीट, तिचा स्पर्श, तिचे इमोशन हे सगळं आधी तो आत्मसात करतो. मग त्याच्यामुळे व्हॉट मदर फील्स द बेबी लर्न्स, राईट? मग इफ शी

0: फील्स कंपॅशन तर नॅचरली त्याची परिणिती बाळ सेफ वर्ल्ड म्हणून असं अनुभवतं की द वर्ल्ड इज सेफ. म्हणजे इफ शी फील काम द बेबी लर्न्स ट्रस्ट अँड इफ शी फील्स लव्ड म्हणजे तिला प्रेमळ वातावरण मिळालं की मग बाळ कनेक्शन हे फील करतं. तर त्याच्यामुळे नॅचरली पीसफुल वुम्ब इज इक्वल टू पीसफुल सिटिझन्स ऑफ इंडिया असं ते नक्कीच तयार व्हायला मदत करेल. म्हणून वुम्ब पीस मुवमेंट सारस पेगावलतर्फे सुरू केलेली आहे आणि म्हणूनच जागतिक उपक्रम येणाऱ्या वर्षामध्ये 2026 हे रिव्होल्युशन्स राहील इन द हिस्ट्री ऑफ प्रेग्नन्सी. हा सारस पेगावलतर्फे किंवा माझ्यातर्फे एक प्रॉमिस आहे तुम्हाला. फुल वुम क्रिएट्स पीसफुल सिटिझन्स.
1: सारस प्रेगा वर्ल्ड मार्फत आणखीन कोणते उपक्रम राबवण्याचा आपला मानस आहे? म्हणजे एक छान आई आणि एक छान आईचं छान बाळ खर तर जन्मायला आलं पाहिजे हा तुमचा हेतू आहे हे इतक्या सगळ्या बोलण्यात तर आम्हाला कळलंच आहे. आणखी काय उपक्रम राबवणार आपण?
0: वुम पीस मुवमेंट ही तर एक आहेच, प्लस येणाऱ्या वर्षात एक सरप्राईज गर्भवतींना माझ्याकडनं मिळणार आहे ते म्हणजे माझं पुस्तक जे तिच्या न्यूरो हॉर्मोनल रिलॅक्सेशन साठी आणि मदर बेबी बॉन्डिंग साठी आहे. दॅट विल बी अ सरप्राईज फॉर द न्यू इयर. त्याच्यानंतर प्रीनेटल मेंटल वेलनेस असे या विषयावर काही जागतिक उपक्रम मी घेण्याचे योजिले. त्याच्याचमुळे म्हणून मी बोलली की 2026 विल बी रिव्होल्युशन्स इन द हिस्ट्री ऑफ प्रेग्नन्सी. इंटरनॅशनल काही कोलॅबोरेशन्स आहेत, त्यानंतर प्रिनेटल वेलनेस रिट्रीट्स असे काही कार्यक्रम घेण्याचे आहेत पुढचं वर्ष पण. मात्र
1: नक्कीच नक्कीच. पण आता आपण आपल्या कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्याकडे आलेलो आहोत आणि आता आपला शेवटचा प्रश्न असणार आहे हा, असं म्हणू शकतो का आपण की ज्या महिला पहिल्यांदा आई होणार आहेत आणि ज्या आई झालेल्या आहेत त्यांना एकच गोष्ट जुळवून ठेवते?
0: अगदी बरोबर आहे.
1: ठेवते. मग ज्या महिला पहिल्यांदा आई होणार आहेत आणि ज्या आई झालेल्या आहेत ज्यांचे बाळ 6 महिन्याचे आहेत, 1 वर्षाचे आहेत किंवा 2 वर्षाचे आहेत असं आपण गृहीत धरूया, त्या सगळ्या आयांसाठी तुम्ही काय संदेश द्याल?
0: एकाच वाक्यात सांगते, द ग्रेटेस्ट गिफ्ट यू कॅन गिव्ह युअर चाइल्ड इज द लाईफ लॉंग हेल्थ. ठीक आहे, म्हणजे ही फक्त एक वाक्य नाहीये, हा एक गहन अर्थ आहे. म्हणजे गर्भवती असताना सुद्धा एव्हरीबडी म्हणजे प्रत्येक आईला असं वाटतं की आपलं बाळ हे हॅपी आणि हेल्दी असावं.
1: बरोबर.
0: आणि गर्भावस्थेनंतर सुद्धा म्हणजे ज्या वेळेला मूल ते वाढतं तेव्हा सुद्धा प्रत्येक आईची हीच इच्छा असते की माझं बाळ हॅपी आणि हेल्दी असावं. मग ह्याच्यासाठी प्रयत्न करणं तिच्या हातात आहे, तिच्या पार्टनरच्या हातात आहे आणि प्लस कुटुंबाच्या पण हातात आहे, कारण कुटुंबाच्या सपोर्ट शिवाय या गोष्टी घडणार नाही.
1: बरोबर.
0: तर त्याच्यामुळे आरोग्य ह्याच्यासाठी खूप महत्वाचं आहे. तर शेवटी मी एकच सांगेल, आपलं शरीर हे सर्वात मोठा डॉक्टर आहे जो आपल्याला सतत सांगत असतो, त्याचं ऐकावं आणि त्याचं बोलणं हे आपल्याला समजायला पाहिजे की तो सांगतो की कुठे चुकतंय आणि कुठे बरोबर होत आणि तीच एक गोष्ट घेऊन आपण पुढे जाऊ शकतो आणि आपलं पूर्ण आयुष्य आपलंच नाही तर बाळाचं पण घडवू शकतो.
1: बरोबर. म्हणजे आपण काय विचार करतो शेवटी त्याच्यावरच ह्या सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत.
0: बिलकुल, जैसा बोलोगे वैसा बन जाओ.
1: बरोबर. खरंच तुम्ही आलात की छान माहिती आमच्या सखींना दिली आणि मी आमच्या सखींना नेहमीच सांगते की आनंदित राहण्याचा मार्ग हा स्वतःचा स्वतःनी शोधावा, कारण आपण आपल्या कुटुंबाला आनंदित ठेवतो, आपल्या मुलांसाठी आपण ते कसं आनंदित राहतील हे विचार करून त्यांच्यासाठी काहीतरी करतच असतो, पण कुठेतरी मग ते विसरून जातो की स्वतः सुद्धा स्वतःला आनंदित ठेवू शकतो.
0: अगदी बरोबर आहे. स्वतःचा वेळ हा अति महत्वाचा आहे आणि गर्भावस्थेत तर तो जास्त महत्वाचा आहे, ज्याला माइंडफुलनेस पण म्हणतात. म्हणजे शेवटी सांगेल की माइंडफुलनेस हे तिच्यासाठी स्वतःसाठी वेळ देणं जो ऍक्च्युली तिला स्वतःला आत्मविश्वासाने परिपूर्ण करतोच, प्लस तिच्या येणाऱ्या बाळाला सुद्धा तो आत्मविश्वास देतो.
1: बरोबर.
0: त्याच्यामुळे हे महत्वाचं असतं आणि तो बाळाशी जोडतो पण कुठेतरी आणि म्हणून ते आवश्यक आहे.
1: आणि खरंच तुमचं मनापासून खूप आभार.
0: खूप खूप धन्यवाद.
1: पुन्हा भेटूया, तोपर्यंत तुम्ही आमचं आकाशवाणीचं अमरावती केंद्र ऐकत राहा. नमस्कार.
2: श्रोते हो, आताच आपण विविध अंतर्गत आरोग्य संवाद या कार्यक्रमात गर्भाशयाचे मानसशास्त्र या विषयावर डॉक्टर ऐश्वर्या अंबाडेकर यांच्याशी श्यामली देशमुख यांनी साधलेला संवाद ऐकलात. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य श्यामली देशमुख यांचं, तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते आशिष गावंडे.
3: माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा गीत.

0: संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा विविधा विविधा
1: प्रसार भारतीच्या न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍप वर आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं अमरावती केंद्र.
2: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची.

0: अमरावती केंद्र।
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल।
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी।
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज।
3: आकाशवाणी अमरावती,
4: स्वरांची गुंफण, संगीताची मैफिल,
3: ज्ञान आणि मनोरंजनाचा एकत्रित मिलाफ,
4: एकाकी मनाला भावनांची साथ,
3: गीत संगीत आणि मुक्त संवाद,
4: तुमची आमची आपणा सर्वांची आकाशवाणी अमरावती।
3: ऐकत रहा सदैव आणि दररोज 101.5 MHz वर आकाशवाणी अमरावती केंद्र।
0: श्रोते हो, आणि आता वेळ होते आपल्या आवडत्या मराठी गीतांच्या कार्यक्रमाची, गीत गंगा।
5: गीत गंगा।
0: श्रोते हो, गीत गंगा कार्यक्रमाला सुरुवात करतो आहोत आशा भोसले यांनी गायलेल्या बायकोचा भाऊ या चित्रपटातल्या गीतानं। बाळ कोल्हटकर यांचं हे गीत आहे, संगीत वसंत प्रभू।

श्रोतेहो, यानंतरचं गीत आहे बाळा गाऊ कशी अंगाई, चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं. जगदीश केबुडकर यांचे शब्द संगीतबद्ध केले आहेत एन दत्ता यांनी.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचा अमरावती केंद्र FM 101.5 MHz वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.

0: नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. ऑस्ट्रेलियाचा दौरा आटोपून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज न्यूझीलंडला पोहोचले. ऑकलंड इथं न्यूझीलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्तोफर लगझोन यांनी मोदी यांचं स्वागत केलं. जास्त प्रमाणात इथाईल अल्कोहोल असलेल्या औषधांवरचं नियंत्रण अधिक प्रभावी करण्यासाठी केंद्र सरकारनं औषध कायदा 1945 मध्ये सुधारणा केली आहे. अशा औषधांना शेड्यूल के अंतर्गत देण्यात आलेली परवाना अनिवार्यता सूट आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं रद्द केली आहे. मुंबई पुणे दरम्यान बोरघाटात दरडी कोसळल्यामुळे मध्य रेल्वेनं 30 गाड्या येत्या 17 तारखेपर्यंत रद्द केल्या आहेत. त्यात मुंबई आणि पुणे दरम्यान धावणाऱ्या डेक्कन क्वीन, डेक्कन एक्सप्रेस आणि इंटरसिटी एक्सप्रेस, तसंच सीएसएमटी हैदराबाद एक्सप्रेस, चेन्नई एगमोर सुपरफास्ट मेल, हुबळी दादर एक्सप्रेस इत्यादी गाड्यांचा समावेश आहे. गेल्या आठवड्यावर पडलेल्या जोरदार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 धरणांच्या जलसाठ्यात चांगलीच वाढ झाली आहे. सध्या एकूण उपलब्ध जलसाठा 7,03,260 दशलक्ष लिटर म्हणजे या धरणांच्या एकूण क्षमतेच्या 48.59% इतका आहे. गेल्या 24 तासात सुमारे 1,04,671 दशलक्ष लिटर पाण्याची भर पडली आहे. विहार आणि तुळशी ही दोन्ही धरणं भरून वाहू लागली आहेत. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 828 अंकांची वाढ झाली आणि तो 77,569 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 244 अंकांची वाढ नोंदवत 24,207 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे, FM 101.5 MHz. श्रोते हो, आमची पुढची उद्घोषणा या जाहिरातीनंतर.
2: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
1: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून FM 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सायंकाळचे 5:03 आणि 3 सेकंद झालेली आहेत. आता विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून पुन्हा सहक्षेपित करीत आहोत.

0: विश्व कप के क्वार्टर फाइनल में आज रात 12:30 बजे स्पेन का मुकाबला बेल्जियम से होगा। इससे पहले आज फ्रांस ने मोरक्को को 2-0 से हराकर सेमीफाइनल में प्रवेश किया। इसके साथ ही
1: दिस इज आकाशवाणी द न्यूज रेड बाय अभिषेक मुखोपाध्याय।
2: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे। प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या। आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेत मिळणारी 50,000 रुपयांची रक्कम आता 2 लाखांपर्यंत करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा। विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन संस्थगित। हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबर पासून नागपुरात होणार। जात पडताळणी प्रक्रियेत सुधारणा करणारं महाराष्ट्र SC ST VJNT OBC SBC सुधारणा विधेयक आज विधान परिषदेत मंजूर। आणि नागपूरसह विदर्भात पावसाची उघडीप, उकाड्यात वाढ। आता सविस्तर बातम्या। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर लाभाची मर्यादा 50,000 रुपयांवरून 2 लाख रुपयांपर्यंत वाढवण्याची घोषणा आज विधानसभेत केली। तसंच 2025 पर्यंतची कर्जमाफीची अट रद्द करण्यात आल्यानं अधिकाधिक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार असल्याचं त्यांनी सांगितलं। त्यानंतर विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा समारोप झाला। विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी पावसाळी अधिवेशन संस्थगित झाल्याची घोषणा करत हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबर पासून नागपुरात होणार असल्याचं जाहीर केलं। या अधिवेशनात विधान परिषदेत 27 विधेयकं मंजूर झाली असून 1 विधेयक संयुक्त समितीकडे पाठवण्यात आलं। अधिवेशनात एकूण 101 तास 10 मिनिटं कामकाज झालं। सदस्यांची सरासरी उपस्थिती 78% राहिली तर मंत्र्यांच्या अनुपस्थितीमुळे 35 मिनिटं कामकाज वाया गेल्याची माहिती त्यांनी दिली। तसंच विधानसभेचं कामकाजही संस्थगित करण्यात आलं। यावेळी विधान परिषदेतले सतीश चव्हाण, अरुण लाड, अभिजित वंजारी, किरण सरनाईक आणि जयंत आजगावकर या सदस्यांना निरोप देण्यात आला। या सदस्यांची मुदत 6 डिसेंबर 2026 रोजी संपुष्टात येणार आहे। आजच्या दिवसाच्या कामकाजाचा आढावा ऐकूया आमच्या प्रतिनिधीकडून।
3: राज्यात जिल्हा परिषदेच्या शाळांमधल्या शिक्षकांची बदली प्रक्रिया शाळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण व्हावी या दृष्टीने शासन नियमावली तयार करेल असं आश्वासन मंत्री जयकुमार गोरे यांनी विधानसभेत एका लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिलं। महात्मा फुले जनआरोग्य योजनेमध्ये आता प्राथमिक स्तरावरच्या पेट स्कॅनचा समावेश देखील करण्यात येणार असून कर्करोगावर उपचार करण्यासाठी अधिकची रक्कम या योजनेमध्ये दिली जाईल अशी माहिती आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली। याबाबतची लक्षवेधी सूचना प्रशांत ठाकूर यांनी उपस्थित केली होती। त्यावर मनीषा चौधरी यांनी उपप्रश्न विचारला। ग्रामीण भागात या योजनेचा फायदा मिळावा यासाठी रुग्णालयांच्या निकषांमध्ये बदल करण्यात येतील अशी माहिती देखील मंत्र्यांनी यावेळी दिली। जलजीवन मिशनच्या अंतर्गत विविध कामांचे 18,000 सुधारित प्रस्ताव सरकारला प्राप्त झाले आहेत। त्यांना लवकरात लवकर मंजुरी देऊ आणि आवश्यक निधी देऊ असं राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विधान परिषदेत सांगितलं। अनेक गावांमध्ये पाहणी करताना काही वाड्या वस्त्या वगळल्यामुळे सुधारित प्रस्ताव गमावले होते। यापूर्वी 11,000 प्रस्ताव मंजूर झाले आहेत अशी माहिती त्यांनी दिली। गाव तिथे उद्योजक ही योजना राज्य सरकार तयार करणार आहे अशी घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज विधान परिषदेत केली। याशिवाय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योजकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याचा दौरा करून जनता दरबार पद्धतीने त्यांच्या अडचणी सोडवणार असल्याची घोषणा त्यांनी केली। आकाशवाणीच्या बातम्यांसाठी वृत्त विभागातून मी संस्कृती भेलोंडे।
2: महाराष्ट्रातील जात पडताळणी प्रक्रियेत सुधारणा करणारं SC ST VJNT OBC आणि SBC सुधारणा विधेयक आज विधान परिषदेत मंजूर झालं। खोट्या जात प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी, शिक्षण किंवा निवडणुकीत लाभ घेतल्याचं सिद्ध झाल्यास संबंधित लाभ रद्द करून वसुली केली जाणार आहे। अशा प्रकरणात 6 महिने ते 2 वर्षांपर्यंत सश्रम कारावास आणि 2,000 ते 20,000 रुपयांपर्यंत दंडाची तरतूद करण्यात आली आहे। पडताळणी समितीच्या निर्णयाविरोधात अपील प्राधिकरणाची व्यवस्था असून त्याच्या निर्णयाला थेट उच्च न्यायालयात आव्हान देता येणार आहे। गडचिरोली जिल्ह्यातील बंगाली समाजातील व्यक्तींना पुनर्वसन कायद्याअंतर्गत मिळालेल्या जमिनींचा वर्षानुवर्ष प्रलंबित असलेला प्रश्न अखेर मार्गी लागला आहे। या बांधवांना मिळालेल्या जमिनी भोगवटादार वर्ग 2 मधून वर्ग 1 पूर्ण मालकी हक्क करण्याचा अत्यंत महत्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला। विधानभवनात आयोजित एका उच्चस्तरीय बैठकीत महसूल मंत्र्यांनी यासंबंधीचे महत्वपूर्ण निर्देश दिले। अमरावती महानगरपालिकेच्या कचरा उचल निविदा प्रक्रियेत कथित अनियमिततेच्या विभागीय आयुक्तांच्या स्तरावर सखोल चौकशी करण्यात येणार आहे। चौकशीत गैरप्रकार आढळल्यास संबंधितांवर 90 दिवसांच्या आत कारवाई केली जाईल अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषद

0: परिषदेत दिली. भारताच्या 2026 ब्रिक्स अध्यक्षतेखाली ब्रिक्स सदस्य देशांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना एकत्र आणणारी तिसरी ब्रिक्स वाहतूक कार्यगट बैठक काल नागपूर इथं सुरू झाली. पुढील 2 दिवसातील चर्चेमुळे ब्रिक्स देशांमधील भागीदारी आणि परस्परांकडून शिकण्याची भावना अधिक दृढ होणार असून या कार्यगटाच्या बैठकीनंतर उद्या 11 जुलै शनिवारी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत नागपूर इथं ब्रिक्स वाहतूक मंत्र्यांची तिसरी बैठक होणार आहे.
1: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेनं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस नागपूर आणि नागपूर नाशिक रोड मार्गावर 2 जोड्या अनारक्षित विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचा निर्णय घेतलाय. सीएसएमटी नागपूर विशेष गाडी 11 जुलै रोजी तर नागपूरच्या सीएसएमटी विशेष गाडी 12 जुलै रोजी धावणार आहे. तसंच नागपूर नाशिक रोड विशेष गाडी 12 जुलै आणि नाशिक रोड नागपूर विशेष गाडी 13 जुलै रोजी चालवण्यात येईल. या सर्व गाड्या पूर्णपणे अनारक्षित असून प्रत्येकी 16 सामान्य द्वितीय श्रेणी आणि 2 SLR अशा एकूण 18 डब्यांसह धावतील. प्रवाशांनी या विशेष सेवेचा लाभ घ्यावा असं आवाहन मध्य रेल्वेने केलंय. रस्ते अपघातांमध्ये 21% घट नोंदवत यवतमाळ जिल्ह्यानं राज्यात प्रथम क्रमांक पटकावलाय. जानेवारी ते जून 2026 या कालावधीत यवतमाळ पोलिसांनी केलेल्या नियोजनबद्ध उपाययोजनांमुळे अपघातांमध्ये 100 मृत्यूंमध्ये 53 तर जखमींच्या संख्येत 97% घट झाली आहे. पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आलेल्या कठोर कारवाई आणि जनजागृती मोहिमांमुळे हे यश मिळाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलंय. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात दादा मनोहरराव कल्लावार स्मृती प्रित्यर्थ महात्मा बसवेश्वर व्याख्यानमाला 13 जुलै रोजी दुपारी 4 वाजता दीक्षांत सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. लोकशाही प्रस्थापनेत महात्मा बसवेश्वरांचं योगदान या विषयावर संत साहित्याचे अभ्यासक पंकज वंजारे हे व्याख्यान देणार आहे. आरोग्य सेवा आयुक्त आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे अभियान संचालक संजय काटकर यांनी भंडारा जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र भुयार इथं भेट देऊन आरोग्य सेवांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी आशा स्वयंसेविका जन आरोग्य समितीचे पदाधिकारी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांशी संवाद साधून कामकाजातील अडचणी जाणून घेतल्या. आरोग्य सेवांमध्ये डिजिटल प्रणालीचा अधिक वापर पेपरवर्क कमी करणं आणि माता बाल आरोग्य लसीकरण आणि जनजागृती अधिक प्रभावी करण्यावर त्यांनी भर दिला. वाशिम जिल्ह्यातील रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य आवारातील 11 भूखंडांचं भाडेपट्टा करार शासनानं रद्द केले आहे. पुणे पणन संचालनालयानं 11 जूनच्या आदेशानुसार वादग्रस्त विकास आराखड्याचा ठरावही रद्द केलाय. आमदार डॉ आशिष देशमुख यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांनंतर झालेल्या चौकशीत नियमभंग आढळल्यानं ही कारवाई करण्यात आली असून पुढील प्रशासकीय कारवाईची शक्यता व्यक्त केली जाते आहे. विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांमध्ये आज आणि उद्या पावसानं उघडीप दिली असून उकाड्यात वाढ झाली आहे. नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज आणि उद्या तसंच परवा देखील विदर्भाच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये हवामान सामान्य राहणार असून पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली नाही. जपानमध्ये होणाऱ्या 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी 20 सदस्यांच्या भारतीय महिला हॉकी संघाची घोषणा करण्यात आली. कर्णधार पदाची धुरा पुन्हा एकदा सलीमा टेटे हिच्याकडे दिल्याचं संघाचे मुख्य प्रशिक्षक सजॉर्ड मरीनज यांनी सांगितलं. ही स्पर्धा 19 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर या कालावधीत जपानच्या एची आणि नागोया या शहरांमध्ये होणार आहे. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या काल झालेल्या पहिल्या उपांत्यपूर्व सामन्यात फ्रान्सनं मोरक्को संघाचा 2-0 असा पराभव केला. उपांत्यपूर्व फेरीच्या दुसऱ्या सामन्यात स्पेन आणि बेल्जियम, तिसऱ्या सामन्यात नॉर्वे विरुद्ध इंग्लंड आणि चौथ्या सामन्यात अर्जेंटिना विरुद्ध स्वित्झर्लंड अशी लढत होणार आहे. दीनदयाल शोध संस्थानाच्या दीनदयाल पुस्तक पेढी मार्फत नागपुरातील 30 ते 35 शाळातील आर्थिकदृष्ट्या गरजू विद्यार्थ्यांना पुस्तकं आणि वह्यांचं वितरण आज करण्यात आलं. कार्यक्रमात ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉ बाबासाहेब नंदन पवार यांनी विद्यार्थ्यांनी समाजहिताचं ध्येय ठेवून कार्य करण्याचा निर्धार करावा असं आवाहन यावेळी केलं. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेत मिळणारी 50,000 रुपयांची रक्कम आता 2 लाखांपर्यंत करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन संस्थगित. हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबर पासून नागपुरात होणार. जात पडताळणी प्रक्रियेत सुधारणा करणारं महाराष्ट्र SC ST VJNT OBC SBC सुधारणा विधेयक आज विधान परिषदेत मंजूर आणि नागपूरसह विदर्भात पावसाची उघडीप उकाड्यात वाढ. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई, सूर्यकांत आवटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन संस्थगित. राज्य सरकारनं या अधिवेशनातून लोकांची निराशा केल्याची विरोधी पक्षांची टीका. राज्यातल्या धरणांमध्ये 41.11% पाणीसाठा. मुंबईला पाणी पुरवठा करणारे जलाशय 49% भरले. ऑस्ट्रेलियाचा दौरा आटोपून प्रधानमंत्री न्यूझीलंडला पोहोचले. मुंबई पुणे दरम्यान बोरघाटात दरडी कोसळल्यामुळे मध्य रेल्वेच्या 30 गाड्या येत्या 17 तारखेपर्यंत रद्द. आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 828 तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत 244 अंकांची वाढ. विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन आज संस्थगित झालं. अंतिम आठवडा प्रस्तावावरच्या चर्चेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत उत्तर दिलं. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघात प्रकरणी CID आणि AIIB या दोन संस्थांकडून तपास सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. पवार यांच्या वैमानिकाबाबत काहीही संशयास्पद आढळलं नाही. विमानाच्या सर्व यंत्रणा तपासण्यात आल्या असून अंतिम अहवाल पुढच्या वर्षी जानेवारीत येणं अपेक्षित आहे. तो मिळाल्यानंतरच पुढच्या तपासाची दिशा ठरवता येईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेत मिळणारी 50,000 रुपयांची रक्कम आता 2 लाखांपर्यंत देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली. याशिवाय 2025 पर्यंत असलेली कर्जमाफीची अट देखील काढून टाकण्यात आल्याचं त्यांनी जाहीर केलं. यामुळे आता अधिक शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे असं मुख्यमंत्री म्हणाले. यानंतर विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाचं काम संस्थगित करण्यात आलं. स्थानिक स्वराज्य संस्थांना सरकारनं दिलेल्या निधीचं सामाजिक आणि तांत्रिक लेखापरीक्षण करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे अशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधान परिषदेत केली. या लेखापरीक्षणामुळे नागरिकांना मिळणाऱ्या सोयी सुविधांची माहिती मिळेल असं ते म्हणाले. अंतिम आठवडा प्रस्तावावरच्या चर्चेला ते उत्तर देत होते. विदर्भ आणि मराठवाड्यात कमी झालेला पाऊस ही चिंतेची बाब आहे. त्याचवेळी राज्याच्या अनेक भागात पावसामुळे झालेल्या दुर्घटना दुर्दैवी असल्याचं ते म्हणाले. मुंबई पुणे महामार्गावर मिसिंग लिंकची केवळ कमान कोसळली. मिसिंग लिंक पूर्ण सुरक्षित असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. तसंच या लिंकच्या खर्चात मोठी वाढ झाल्याचा आरोप त्यांनी फेटाळून लावला आणि केवळ 7% खर्च वाढ झाल्याचं त्यांनी सांगितलं. मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिरातल्या दानपेटीतल्या भ्रष्टाचार प्रकरणी चौकशीचे आदेश न देणाऱ्या तत्कालीन सरकारवर त्यांनी टीका केली. तसंच विरोधकांनी तथ्य मांडण्याच्याऐवजी बिनबुडाचे आरोप केले आहेत असंही ते म्हणाले. विधान परिषदेतील सतीश चव्हाण, अरुण लाड, अभिजित वंजारी, किरण सरनाईक आणि जयंत आजगावकर या सदस्यांना आज निरोप देण्यात आला. 6 डिसेंबर 2026 पर्यंत या सदस्यांची मुदत आहे. यानंतर विधान परिषदेचं पावसाळी अधिवेशन संस्थगित झाल्याची घोषणा सभापती राम शिंदे यांनी केली. हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबरपासून नागपुरात होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्य सरकारनं या अधिवेशनातून लोकांची निराशा केली अशी टीका विरोधी पक्षानं अधिवेशन संपल्यावर वार्ताहर परिषदेत केली. राज्यात लोकशाही उरलेली नाही. सरकारच्या कारभारावर टीका केली तर लोकांना धमकीची भाषा वापरण्याचे प्रकार पहिल्यांदाच होत असल्याचं काँग्रेस आमदार नाना पटोले म्हणाले. पाशवी बहुमताच्या जोरावर सरकार कामकाज ढकलत आहे पण प्रशासनावर सरकारचा वचक नाही असा दावा त्यांनी केला. राज्यातल्या सिद्धिविनायक, शिर्डीतील साईबाबा यासारख्या अनेक देवस्थानांच्या कारभारात गैरप्रकार सुरू असल्याचा आरोपही पटोले यांनी यावेळी केला. या अधिवेशनात सरकारनं नागरिकांच्या प्रश्नांना न्याय दिला नाही, घाईघाईत काही विधेयकं मंजूर केली असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी केला. सरकार लाखो कोटीच्या पुरवणी मागण्या मंजूर करून घेतं पण तो निधी खर्च करत नाही. गेल्या वर्षीही 1.5-2 लाख कोटी रुपये खर्च केलेच नाहीत. याकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी लक्ष वेधलं. राज्यात गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे धरणांमधल्या पाणी साठ्यात हळूहळू वाढ होत आहे. आज सकाळपर्यंत राज्यातल्या मोठ्या, मध्यम आणि लघु अशा 3,029 धरणांमध्ये मिळून 40,865.35 दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध असून तो एकूण उपयुक्त साठ्याच्या 41.11% आहे. महसूल विभागनिहाय पाहता कोकण विभागात सर्वाधिक 58.18%

उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. गेल्या आठवड्यावर पडलेल्या जोरदार पावसामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 धरणांच्या जलसाठ्यात चांगली वाढ झाली आहे. सध्या एकूण उपलब्ध जलसाठा 7,03,260 दशलक्ष लिटर म्हणजे या धरणांच्या एकूण क्षमतेच्या 48.59% इतका आहे. गेल्या 24 तासात सुमारे 1,04,671 दशलक्ष लिटर पाण्याची भर पडली आहे. विहार आणि तुळशी ही दोन्ही धरणं भरून वाहू लागली आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. 3 देशांच्या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज न्यूझीलंडमध्ये पोहोचले. न्यूझीलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्तोफर लगझॉन यांनी विमानतळावर त्यांचं स्वागत केलं. गेल्या 40 वर्षात प्रथमच भारताचे प्रधानमंत्री न्यूझीलंडला भेट देत असल्यानं तिथल्या भारतीय समुदायात मोदी यांच्या आगमनाबद्दल विशेष उत्साह होता. मोठ्या संख्येनं भारतीयांनी हातात तिरंगी झेंड्याच्या प्रतिकृती घेऊन जल्लोषात मोदी यांचं स्वागत केलं. 2 दिवसांच्या या दौऱ्यात दोन्ही देशांदरम्यान व्यापार, गुंतवणूक, शिक्षण, तंत्रज्ञान इत्यादी क्षेत्रात सहकार्याबद्दल द्विपक्षीय चर्चा होणार आहे. न्यूझीलंडला रवाना होण्यापूर्वी प्रधानमंत्री मोदी यांनी ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बनीज यांच्या समवेत आज मेलबर्न क्रिकेट मैदानाला भेट दिली. 2030 मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा भारतात होणार असून 2036च्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांचं यजमानपद मिळवण्याचा भारताचा प्रयत्न आहे असं त्यांनी यावेळी सांगितलं. मोदी यांनी यावेळी ऑस्ट्रेलियातले तरुण खेळाडू आणि क्रीडा क्षेत्रातल्या मान्यवरांशी संवाद साधला. ऑस्ट्रेलियात आयोजित होणाऱ्या बिग बॅश लीग क्रिकेट स्पर्धांचा एक हंगाम भारतात आयोजित केला जाईल अशी घोषणा ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अल्बानीज यांनी यावेळी केली. मुंबई पुणे दरम्यान बोरघाटात दरडी कोसळल्यामुळे मध्य रेल्वेनं 30 गाड्या येत्या 17 तारखेपर्यंत रद्द केल्या आहेत. त्यात मुंबई आणि पुणे दरम्यान धावणाऱ्या डेक्कन क्वीन, डेक्कन एक्सप्रेस आणि इंटरसिटी एक्सप्रेस तसंच CSMT हैदराबाद एक्सप्रेस, चेन्नई एगमोर सुपरफास्ट मेल, हुबळी दादर एक्सप्रेस इत्यादी गाड्यांचा समावेश आहे. 6 जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे कर्जत आणि लोणावळा स्थानकांदरम्यान अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या त्यामुळे तिन्ही रेल्वे मार्गांचं मोठं नुकसान झालं आहे. दुरुस्तीचं काम युद्धपातळीवर सुरू असलं तरी कठीण भौगोलिक परिस्थिती आणि दुरुपस्थी कार्यातल्या धोकादायक स्थितीमुळे सेवा पूर्णपणे पूर्ववत व्हायला वेळ लागत असल्याचं रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. भूराजकीय तणावामुळे गेले 2 दिवस भारतीय शेअर बाजारांमध्ये सुरू असलेली पडझड थांबून आज त्यात वाढ दिसून आली. सर्वच क्षेत्रात झालेल्या समभागांच्या खरेदीमुळे शेअर बाजार आज वधारले. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 828 अंकांची वाढ झाली आणि तो 77,569 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 244 अंकांची वाढ नोंदवत 24,207 अंकांवर बंद झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व 8 खासदार शरद पवार यांच्या सोबत ठामपणे उभे असून ते कुठेही जाणार नाहीत असं माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे. ते आज नागपुरात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. काँग्रेससोबत जाण्याचा कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा सुरू नसल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. हिंगोली शहर जिल्हा काँग्रेस कमिटी तसंच युवक काँग्रेसनं आज दळवाई हनुमान मंदिर परिसरात रघुपती राघव राजाराम या नावानं सत्याग्रह केला. अयोध्येतल्या राम मंदिरात दान निधीचा अपहार करणाऱ्यांचा काँग्रेसनं या सत्याग्रहाच्या माध्यमातून निषेध केला. एक देश एक निवडणूक पद्धतीला गोवा राज्य सरकारनं पाठिंबा दिला आहे. एक देश एक निवडणूक पद्धतीवर चर्चा करण्यासाठी संयुक्त संसदीय समिती सध्या गोव्याच्या दौऱ्यावर आहे. या निर्णयामुळे सरकारला विकासावर अधिक लक्ष देता येईल आणि उत्तम प्रशासन सुनिश्चित करणं शक्य होईल असं मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन संस्थगित. राज्य सरकारनं या अधिवेशनातून लोकांची निराशा केल्याची विरोधी पक्षांची टीका. राज्यातल्या धरणांमध्ये 41.11% पाणीसाठा. मुंबईला पाणी पुरवठा करणारे जलाशय 49% भरले. ऑस्ट्रेलियाचा दौरा आटोपून प्रधानमंत्री न्यूझीलंडला पोहोचले. मुंबई पुणे दरम्यान बोरघाटात दरडी कोसळल्यामुळे मध्य रेल्वेच्या 30 गाड्या येत्या 17 तारखेपर्यंत रद्द आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 828 तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीमध्ये 244 अंकांची वाढ.

0: याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: यानंतरचा कार्यक्रम 7:15.

0: प्रणव हरिदास आणि कोरस यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. ही आहे आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 वाजले आहेत. आता ऐकूया आजचं विधिमंडळ समालोचन. सुरुवातीला विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. लेखक गौरीशंकर घाळे.
1: 2019 कर्जमाफीतील लाभार्थ्यांनाही मिळणार यंदाची कर्जमाफी. स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याची शिफारस करणारा ठराव हिवाळी अधिवेशनात आणणार विधानसभा अध्यक्ष नार्वेकर. ही होती विधानसभेच्या आजच्या कामकाजाची ठळक वैशिष्ट्य. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न देण्याची शिफारस करणारा ठराव नागपूर इथल्या आगामी हिवाळी अधिवेशनात सभागृहात मांडला जाईल अशी माहिती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहात दिली. मागील अधिवेशनातच असा ठराव आणण्याचं आश्वासन मंत्र्यांनी दिलं होतं. मात्र पावसाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशीही ठरावाचं कामकाज दाखवण्यात आलं नसल्याचा मुद्दा भाजप सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी सभागृहात मांडला होता. त्यावर आगामी अधिवेशनात हा ठराव घेतला जाणार असल्याचं विधानसभा अध्यक्षांनी सांगितलं. रामटेक येथील श्री राम मंदिर देवस्थान विश्वस्त व्यवस्था विधेयक 2026 विधेयक आज सभागृहात संमत करण्यात आलं. मंदिराचं उत्तम प्रशासन व्यवस्थापन करणं, राज्य शासनाच्या देखरेखीखाली त्याच्या मालमत्तेचं संरक्षण व्यवस्थापन, धार्मिक परंपरांचं जतन आणि भक्तांना अधिक उत्तम सुविधा पुरवण्यासाठी हे विधेयक आणण्यात आल्याचं राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी विधेयक मांडताना सांगितलं. सदस्य सुधीर मुनगंटीवार, विजय वडेट्टीवार, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड आदी सदस्यांनी आपले विचार मांडले. त्यानंतर सभागृहात विधेयक संमत करण्यात आलं. राज्यातल्या जिल्हा परिषदेच्या शाळांमधल्या शिक्षकांची बदली आणि पदोन्नतीची प्रक्रिया शाळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण व्हावी या दृष्टीने शासन नियमावली तयार करेल अशी घोषणा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सभागृहात भाजप सदस्य श्रीजया चव्हाण यांनी मांडलेल्या लक्षवेधीवरच्या चर्चेदरम्यान केली. बदली प्रक्रिया क्लिष्ट झाली असून अनेकदा 5-6 टप्प्यात ऑक्टोबर महिन्यापर्यंत ही प्रक्रिया चालते. त्यामुळे काही झालं तरी शाळा सुरू होण्यापूर्वी बदली पदोन्नतीचा निर्णय केला जाईल असं गोरे यांनी सांगितलं. राज्यातील ग्रामीण भागात दर 5 किलोमीटरच्या परिसरामध्ये दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याची राज्य सरकारची प्राथमिकता असल्याचं मुख्यमंत्र्यांनी याच सभागृहात यापूर्वी सांगितलं होतं. त्यानुसार या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एक बृहत आराखडा तयार करण्यात येत आहे. लोकसंख्या आणि मागणी या आधारावर प्राथमिक आरोग्य केंद्रांसह अन्य आरोग्य सुविधांबाबत निर्णय केला जाणार असल्याचं सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सभागृहात सांगितलं. भाजप सदस्य राजेश वानखडे यांनी या संदर्भातील लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावर हरीश पिंपळे, हिरामण खोसकर यांनी उपप्रश्न विचारले. आदिवासी भागात या आराखड्यात विशेष प्राथमिकता आणि निकष यात बदल करण्यात येईल अशी माहितीही आरोग्यमंत्र्यांनी यावेळी दिली. महात्मा फुले जनआरोग्य योजनेतील उपचारांमध्ये आता कर्करोगासंदर्भातील पेट स्कॅनचा प्राथमिक पातळीवरच समावेश करण्यात येणार असून कर्करोगासह न्यूरो आणि ऑर्थो उपचारांसाठी अधिकची रक्कम या योजनेमध्ये दिली जाईल अशी माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली. भाजप सदस्य प्रशांत ठाकूर यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात ते बोलत होते. तर भाजप सदस्य मनीषा चौधरी यांनी ट्रस्टची रुग्णालय महात्मा फुले जनआरोग्य योजनेत आणावीत अशी मागणी केली. त्यावर सर्व प्रकारच्या धर्मादाय रुग्णालयांनी या आरोग्य योजनेत समाविष्ट व्हावं असा सरकारचा प्रयत्न असल्याचं मंत्री आंबेडकरांनी सांगितलं. रुग्णालयांकडून आकारल्या जाणाऱ्या मनमानी शुल्कावर नियंत्रण आणण्यासाठी उपाययोजना करण्यात येत असून भविष्यात राईट टू पेशंट आणि राईट टू हॉस्पिटल या संकल्पनांना बळ मिळून नागरिकांना दर्जेदार आणि माफक दरात उपचार उपलब्ध होतील, तसंच रुग्णांवर अनावश्यक आर्थिक भार पडणार नाही असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. अल्पसंख्याक विभागाकडून उर्दू घरासाठीची नवी व्यवस्था उभी करताना ITI सारख्या अन्य संस्था हटवून ती उभारली जाणार नाही याची खबरदारी घ्यावी. मुंबईत काही ठिकाणी असे प्रकार घडल्याचं विधानसभा अध्यक्षांनी प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं. अन्न आणि औषध प्रशासन विभागाने वेचळीच्या विरोधात उघडलेल्या मोहिमेनंतर दूध संकलनात 20-25% घट झाल्याची माहिती मंत्री नरहरी झिरवाळ यांनी तारांकित प्रश्नावरील चर्चेदरम्यान दिली. भाजप सदस्य गोपीचंद पडळकर यांनी या संदर्भात प्रश्न केला होता. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाताच्या संदर्भात सभागृहात चर्चा झाली. आपण CBIला याबाबत तपास करण्याबाबत पत्र लिहिलं होतं, मग तो तपास का सुरू झाला नाही अशीही चर्चा झाली.

0: सीबीआयने हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे. एएआयबीचा रिपोर्टही यात महत्वाचा आहे. तो आल्यानंतरच हा तपास आम्ही हातात घेऊ शकतो, त्याआधी आम्ही घेणार नाही. त्यामुळे त्याची वाट पाहतो आहोत. एएआयबीच्या अहवालाबाबतची माहिती घेतली असता ब्लॅक बॉक्स मधील सगळा डेटा डाउनलोड झाल्याची माहिती आहे. आपण आज केंद्र सरकारचीही चर्चा केली. साधारणतः जानेवारीपूर्वी हा अंतिम रिपोर्ट येईल. हा रिपोर्ट आल्यानंतरच सगळं स्पष्ट होईल. या प्रकरणामध्ये केंद्र सरकारच्या विनंतीवरून परदेशातल्या तज्ञांची मदत घेतलेली आहे, त्यामुळे दादांच्या पुण्यतिथीआधी हा अहवाल येईल. आपलं सातत्याने यावर लक्ष आहे, त्यामुळे कोणीही काहीही वेगळा विचार करण्याची गरज नाही. या प्रकरणातले सत्य बाहेर आल्याशिवाय आपण शांत बसणार नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले.
1: आताच आपण ऐकलत विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. आता ऐकूया विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. लेखक अनुराग कांबळे.
0: शिरपूर येथील गौण खनिज चोरी प्रकरणाची चौकशी करणार राज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांची माहिती. ओबीसी आर्थिक विकास महामंडळाच्या विविध योजनांसाठी पुरेसा निधी उपलब्ध, मंत्री अतुल सावे यांची माहिती. अल्पसंख्याक समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी, मंत्री नरहरी झिरवाळ यांची ग्वाही. छत्रपती संभाजी महाराज स्मारकासाठी 350 कोटींचा आराखडा, मंत्री डॉ उदय सामंत यांची माहिती. ही होती विधान परिषदेच्या आजच्या कामकाजाची काही ठळक वैशिष्ट्ये. ओबीसी आर्थिक विकास महामंडळाच्या विविध योजनांसाठी पुरेसा निधी उपलब्ध असून लाभार्थ्यांना नियमितपणे लाभ दिला जात आहे. महामंडळाकडे मुख्य कंपनी आणि 11 उपकंपन्यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध असल्याची माहिती मंत्री अतुल सावे यांनी विधान परिषदेत दिली. सदस्य योगेश टिळेकर यांनी नियम 97 अन्वये अल्पकालीन चर्चेतून ओबीसी आर्थिक विकास महामंडळांना निधी अभावी लाभार्थी वंचित राहत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. यावर उत्तर देताना सावे म्हणाले की महामंडळामार्फत थेट कर्ज, 20% बीज भांडवल योजना, वैयक्तिक आणि गट कर्ज व्याज परतावा, शैक्षणिक कर्ज व्याज परतावा, महिलांसाठी स्वयंसिद्ध व्याज परतावा अशा विविध योजना राबवण्यात येत आहेत. महामंडळाच्या मुख्य कंपनीला 175 कोटी रुपये प्राप्त झाले असून 11 उपकंपन्यांना प्रत्येकी 5 कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसंच सन 2026-27 साठी अतिरिक्त 65 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. एखाद्या उपकंपनीला निधीची आवश्यकता भासल्यास मुख्य कंपनीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला जाईल, असंही त्यांनी सांगितलं. सन 2025-26 मध्ये 3,993 लाभार्थ्यांना 21,66,00,000 रुपयांचं वाटप करण्यात आलं. तसंच सन 2026-27 मध्ये मागच्या 4 महिन्यात 395 लाभार्थ्यांना सुमारे 10,68,00,000 रुपयांचा लाभ देण्यात आला आहे. महामंडळासाठी बेलापूर इथे स्वतंत्र कार्यालय सुरू करण्यात आलं असून योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर आणि नांदेड इथे लाभार्थी मेळावे घेण्यात आले. या शिबिरांना मोठा प्रतिसाद मिळाला असून जेसीबी, ट्रॅक्टर, टॅक्सी, ट्रक, मिनी ट्रक आदी व्यवसायांसाठी बँकांच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत, असंही सावे यांनी नमूद केलं. छत्रपती संभाजीनगर नळपाणी योजनेतील कामांच्या गुणवत्तेबाबत करण्यात आलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने नगर विकास विभागामार्फत समिती नियुक्त करून चौकशी करण्यात येईल. तसंच महिन्याभरात अहवाल सादर केला जाईल आणि योजनेच्या प्रगतीचा दर 15 दिवसांनी ऑनलाईन आणि प्रत्यक्ष पाहणीद्वारे नगर विकास विभागामार्फत आढावा घेतला जाईल, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली. विधान परिषदेत नियम 97 अन्वये सदस्य अंबादास दानवे यांनी छत्रपती संभाजीनगर नळपाणी योजनेसंदर्भात अल्पकालीन चर्चा उपस्थित केली होती, त्यासंदर्भात ते बोलत होते. मंत्री सामंत म्हणाले की छत्रपती संभाजीनगर नळपाणी योजनेला 2009 मध्ये मंजुरी मिळाली होती. त्यावेळी प्रकल्पाची अंदाजित किंमत 359,67,00,000 रुपये होती. पुढील काही वर्ष प्रकल्प प्रलंबित राहिल्यामुळे त्याच्या खर्चात वाढ होत गेली. सुधारित प्रशासकीय मान्यतेनंतर प्रकल्पाची किंमत आता 2,747,75,00,000 रुपयांपर्यंत पोहोचली असून सध्या योजनेची 83.5% कामं पूर्ण झाली आहेत. या योजनेच्या कामांवर न्यायालयाचंही लक्ष आहे. न्यायालयाने नियुक्त केलेली समिती दर 15 दिवसांनी प्रकल्पाचा आढावा घेत आहे. जलशुद्धीकरण केंद्रासह काही कामांचा दर्जा निकृष्ट असल्याच्या आणि मंजूर साहित्याऐवजी अन्य साहित्य वापरल्याच्या तक्रारी गांभीर्याने घेतल्या जातील. या संदर्भात समिती नियुक्त करून संपूर्ण प्रकरणाची सखोल

0: चौकशी करण्यात येईल. समिती महिनाभरात अहवाल सादर करेल. त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगरची पाणी पुरवठा योजना लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी समन्वयानं काम करावं असं आवाहनही सामंत यांनी केलं. राज्यातील अल्पसंख्याक समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनामार्फत विविध कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबवण्यात येत आहेत. या योजनांच्या माध्यमातून अल्पसंख्याक घटकातील पात्र लाभार्थ्यांना आर्थिक सहाय्य, शैक्षणिक सुविधा आणि पायाभूत विकासाचा लाभ देऊन त्यांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणण्याचं काम केलं जात असल्याची माहिती मंत्री नरहरी झिरवाळ यांनी विधान परिषदेत दिली. सदस्य इद्रिस नायकवडी यांनी याबाबत लक्षवेधी सूचना मांडली, त्यावेळी ते बोलत होते. मंत्री झिरवाळ म्हणाले की अल्पसंख्याक विभागामार्फत विविध योजनांवर सन 2025-26 या आर्थिक वर्षात 947.74 कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. खर्चाचं प्रमाण 84.84% आहे, त्यामुळे निधीची कमतरता नसून उपलब्ध निधीचा खर्चही समाधानकारक झाला आहे. परंतु काही प्रकरणांमध्ये अनेक संस्थांकडून प्रस्ताव उशिरा प्राप्त होत असल्यानं त्यांना वेळेत लाभ देता येत नाही. या प्रक्रियेत आवश्यक सुधारणा करण्यात येतील. रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर कसबा इथे छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक उभारायला राज्य सरकार कटिबद्ध असून या स्मारकासाठी 350 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. आवश्यकतेनुसार अधिक जमीनही संपादित करण्यात येईल अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली. याबाबत सदस्य प्रमोद जठार यांनी लक्षवेधी सूचना मांडली. मंत्री उदय सामंत म्हणाले की रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर कसबा या ठिकाणी स्मारकासाठी अधिक जमीन उपलब्ध झाल्यास सरकार त्याचाही सकारात्मक विचार करेल. स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्यात परिसरातील डोंगराळ भाग आणि इतर आवश्यक जागा संपादित करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. राज्यमंत्री कदम याबाबत अधिक माहिती देताना म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय भाषणात या स्मारकाची घोषणा केली असून सुमारे 350 कोटी रुपयांचा सविस्तर आराखडा तयार करण्यात आला आहे. मूळ वाड्याच्या परिसरात स्मारक उभारायला प्राधान्य देण्यात येणार असून परिसरातील अतिरिक्त जमीन उपलब्ध झाल्यास तीही संपादित करून स्मारकाचा विस्तार करण्यात येईल असं कदम यांनी स्पष्ट केलं.
1: आत्ताच आपण ऐकलं विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. लेखक होते अनुराग कांबळे, याचं वाचन केलं होतं रश्मी पाटकर यांनी. आजचं विधिमंडळ समालोचन आपण ऐकलं आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
2: मैत्रिणींनो, दिनांक 12 जुलै 2026 रविवार रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये सुरुवातीला आपण ऐकणार आहात बालिका तसेच महिला सुरक्षा विषयक कायदे आणि त्यांची अंमलबजावणी याविषयी ऍडव्होकेट भक्ती धोंडोपंत कुलकर्णी यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा आणि त्यानंतर महिलांचे आजार आणि योग याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि योग शिक्षिका डॉक्टर मंजुषा चौधरी यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल. मित्रमैत्रिणींनो, दिनांक 12 जुलै 2026 रविवार रोजी सायंकाळी 5:30 युववाणी या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये जरूर ऐका पखवाज वादक ऋषिकेश पांचाळ या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.
1: प्रसार भारतीच्या वेब्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 kHz वर ही आहे आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी.
3: झंकृत उठता है जिनकी उंगलियों के स्पर्श से बांसुरी गुनगुनाने लगती है जीवन का संगीत, जिनकी साधना ने बांसुरी को विश्व मंच पर एक नई पहचान दी.
4: दरबारी के गंधार के आंदोलन में ऐसा लगता है कि बादल उमड़ घुमड़ रहे हैं मगर बरस नहीं रहे हैं. वो जो घुटन है उस घुटन को दरबारी के गंधार में जब तक न लाया जाए वो आप कह सकते हैं कि मैंने उस पे मेहनत किया.
3: पद्मश्री पंडित रोनू मजूमदार जिनकी हर प्रस्तुति श्रोताओं को सुरों के अलौकिक संसार में ले जाती है. पद्मश्री पंडित रोनू मजूमदार संगीत सरिता नई श्रृंखला शास्त्रीय संगीत फिल्म संगीत और लोक संगीत.

आकाशवाणी गायक वृंद आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. संगीत होतं कानू घोष आणि गीतकार मधुकर अरकडे. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:05 झाले आहेत. थोड्याच वेळात राष्ट्रीय मराठी बातम्या. आकाशवाणी मुंबई. श्रद्धा मुखेडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. ऑस्ट्रेलियाचा दौरा आटोपून प्रधानमंत्री न्यूझीलंडला पोहोचले. व्यापार, गुंतवणूक, शिक्षण, तंत्रज्ञान आदी क्षेत्रात सहकार्याबद्दल करणार द्विपक्षीय चर्चा. महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन संस्थगित. राज्य सरकारनं या अधिवेशनातून लोकांची निराशा केल्याची विरोधी पक्षांची टीका. अयोध्येतल्या राम मंदिर दान अपहाराच्या चौकशीची मागणी करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात येत्या सोमवारी सुनावणी. आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 828 तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीमध्ये 244 अंक.

0: शिवाय. तीन देशांच्या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज न्यूझीलंडमध्ये पोहोचले. न्यूझीलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्तोफर लेक्सॉन यांनी विमानतळावर त्यांचं स्वागत केलं. गेल्या 40 वर्षात प्रथमच भारताचे प्रधानमंत्री न्यूझीलंडला भेट देत असल्यानं तिथल्या भारतीय समुदायात मोदी यांच्या आगमनाबद्दल विशेष उत्साह होता. भारतीय समुदायानं समृद्ध सांस्कृतिक वारशाचं रंगतदार प्रदर्शन घडवत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आज ऑकलंडमध्ये स्वागत केलं. 2 दिवसांच्या दौऱ्यात दोन्ही देशांदरम्यान व्यापार, गुंतवणूक, शिक्षण, तंत्रज्ञान इत्यादी क्षेत्रात सहकार्याबद्दल द्विपक्षीय चर्चा होणार आहे. न्यूझीलंडला रवाना होण्यापूर्वी प्रधानमंत्री मोदी यांनी ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानीज यांच्यासोबत मेलबर्न क्रिकेट मैदानाला भेट दिली. मोदी यांनी यावेळी ऑस्ट्रेलियातले तरुण खेळाडू आणि क्रीडा क्षेत्रातल्या मान्यवरांशी संवाद साधला. ऑस्ट्रेलियात आयोजित होणाऱ्या बिग बॅश लीग क्रिकेट स्पर्धांचा एक हंगाम भारतात आयोजित केला जाईल अशी घोषणा ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अल्बानीज यांनी यावेळी केली. ऑस्ट्रेलियातले विरोधी पक्षनेते अंगस टेलर यांचीही भेट प्रधानमंत्री मोदी यांनी आज घेतली. संरक्षण, व्यापार, शिक्षण, गुंतवणूक, हिंद प्रशांत महासागर क्षेत्रातलं नौवहन अशा विविध विषयांवर त्यांची चर्चा झाली. ऑस्ट्रेलियाबरोबरचे संबंध भारताच्या दृष्टीनं महत्वाचे असल्याचं मोदी म्हणाले.
1: हमारे मैरिटाइम सिक्योरिटी कोलैबोरेशन रोडमैप से इंडो पैसिफिक में हमारे साझा प्रयासों को नई ताकत मिलेगी. हम शिप बिल्डिंग, शिप रिपेयर और मेंटेनेंस में भी मिलकर आगे बढ़ेंगे. फ्रेंड्स, हमने कई क्षेत्रीय एवं अंतर्राष्ट्रीय मुद्दों पर भी विस्तार पूर्वक चर्चा की.
0: महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन आज संस्थगित झालं. अंतिम आठवडा प्रस्तावावरच्या चर्चेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत उत्तर दिलं. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघात प्रकरणी सीआयडी आणि एआयआयबी या दोन संस्थांकडून तपास सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. पवार यांच्या वैमानिकाबाबत काहीही संशयास्पद आढळलं नाही. विमानाच्या सर्व यंत्रणा तपासल्या असून अंतिम अहवाल पुढच्या वर्षी जानेवारीत येणं अपेक्षित आहे. तो मिळाल्यानंतरच पुढच्या तपासाची दिशा ठरवता येईल असं मुख्यमंत्री म्हणाले. महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेत मिळणारी 50,000 रुपयांची रक्कम आता 2 लाखांपर्यंत देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली. याशिवाय 2025 पर्यंत असलेली कर्जमाफीची अट देखील काढून टाकल्याचं त्यांनी जाहीर केलं. स्थानिक स्वराज्य संस्थांना सरकारने दिलेल्या निधीचं सामाजिक आणि तांत्रिक लेखापरीक्षण करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे अशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधान परिषदेत केली. अंतिम आठवडा प्रस्तावावरच्या चर्चेला ते उत्तर देत होते. मुंबई पुणे महामार्गावर मिसिंग लिंकची केवळ कमान कोसळली. मिसिंग लिंक पूर्ण सुरक्षित असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. तसंच या लिंकच्या खर्चात मोठी वाढ झाल्याचा आरोप त्यांनी फेटाळून लावला आणि केवळ 7% खर्च वाढ झाल्याचं ते म्हणाले. मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिरातल्या दानपेटीतल्या भ्रष्टाचार प्रकरणी चौकशीचे आदेश न देणाऱ्या तत्कालीन सरकारवर त्यांनी टीका केली. विधान परिषदेतील सतीश चव्हाण, अरुण लाड, अभिजित वंजारी, किरण सरनाईक आणि जयंत आसगावकर या सदस्यांना आज निरोप देण्यात आला. 6 डिसेंबर 2026 पर्यंत या सदस्यांची मुदत आहे. यानंतर विधान परिषदेचं कामकाज संस्थगित झाल्याची घोषणा सभापती राम शिंदे यांनी आज केली. हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबरपासून नागपुरात होणार असल्याचं ते म्हणाले. राज्य सरकारनं या अधिवेशनातून लोकांची निराशा केली अशी टीका विरोधी पक्षानं अधिवेशन संपल्यावर वार्ताहर परिषदेत केली. राज्यात लोकशाही उरलेली नाही. सरकारच्या कारभारावर टीका केली तर लोकांना धमकीची भाषा वापरण्याचे प्रकार पहिल्यांदाच होत असल्याचं काँग्रेस आमदार नाना पटोले म्हणाले. या अधिवेशनात सरकारनं नागरिकांच्या प्रश्नांना न्याय दिला नाही. घाईघाईत काही विधेयकं मंजूर केली असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी केला. सरकार लाखो कोटीच्या पुरवणी मागण्या मंजूर करून घेते पण तो निधी खर्च करत नाही. गेल्या वर्षीही 1.5-2 लाख कोटी रुपये खर्च केलेच नाही. याकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी लक्ष वेधलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अयोध्येतल्या श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासातल्या देणगी अपहाराच्या चौकशीची मागणी करणाऱ्या याचिका समूहावर सर्वोच्च न्यायालयात येत्या सोमवारी सुनावणी

होणार आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखाली न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर ही सुनावणी होईल. अयोध्येतल्या राम मंदिरासाठी दिलेल्या दान आणि देणग्यांच्या अपहाराच्या आरोपाची आणि इतर अनियमिततांची स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करावी अशी मागणी या याचिकेमध्ये केली आहे. सध्या उत्तर प्रदेश राज्य सरकारनं नेमलेले विशेष तपास पथक या प्रकरणी चौकशी करत आहे. भूराजकीय तणावामुळे गेले 2 दिवस भारतीय शेअर बाजारांमध्ये सुरू असलेली पडझड थांबून आज त्यात वाढ दिसून आली. सर्वच क्षेत्रात झालेल्या समभागांच्या खरेदीमुळे शेअर बाजार वधारले. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 828 अंकांची वाढ झाली आणि तो 77,569 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 244 अंकांची वाढ नोंदवत 24,207 अंकांवर बंद झाला. महिला क्रिकेटमध्ये भारताच्या इंग्लंड दौऱ्यातला एकमेव कसोटी सामना आज इंग्लंडमध्ये लॉर्ड्स मैदानावर सुरू झाला. दुपारी 3:30 सामन्याला सुरुवात झाली. इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतानं पहिल्या डावात आतापर्यंत 200 टप्पा पार केला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या 5 बाद 202 धावा झाल्या होत्या. अल्कोहोलयुक्त औषधांचा गैरवापर रोखण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारनं औषधविषयक नियमांमध्ये बदल केले आहेत. त्यानुसार आता 30 मिलीलिटरपेक्षा जास्त मापानं विकल्या जाणाऱ्या कोणत्याही औषधात 12% जास्त इथाईल अल्कोहोल असेल तर डॉक्टरांच्या चिठ्ठीविना ते खरेदी करता येणार नाही. यापूर्वी वेलची, आलं किंवा इतर उग्रवासाच्या पदार्थापासून तयार केलेल्या औषधात अल्कोहोलची मात्रा जास्त असताना नशेसाठी त्याचा गैरवापर होत असल्याचं आढळल्यावर हा नियम दुरुस्त करण्यात आला. विविध राज्य सरकारांनीही अशी मागणी केली होती असं केंद्र सरकारच्या अधिसूचनेत म्हटलं आहे. या औषधांच्या उत्पादनाकरता वेगळा परवाना घेणं बंधनकारक असेल. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व 8 खासदार शरद पवार यांच्यासोबत ठामपणे उभे असून ते कुठेही जाणार नाहीत असं माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं. ते आज नागपुरात वार्ताहर परिषदेत बोलत होते. काँग्रेस सोबत जाण्याचा कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा सुरू नसल्याचंही त्यांनी सांगितलं. जपानमध्ये होणाऱ्या 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी 20 सदस्यांच्या भारतीय महिला हॉकी संघ जाहीर झाला आहे. कर्णधारपदाची धुरा पुन्हा एकदा सलीमा टेटे हिच्याकडे दिल्याचं संघाचे मुख्य शिक्षक सजॉर्ड मरिनज यांनी सांगितलं. ही स्पर्धा 19 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर या कालावधीत जपानच्या एची आणि नागायो या शहरांमध्ये होणार आहेत. भूकंपाचा धक्का बसलेल्या व्हेनेझुएलाला भरीव मदत करण्याच्या उद्देशानं सुरू करण्यात आलेली अमिस्ताद मोहीम पूर्ण करून भारतीय मदत पथक आज दिल्लीला परतलं. व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांनी याबाबत कृतज्ञता व्यक्त केली असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. ऑस्ट्रेलियाचा दौरा आटोपून प्रधानमंत्री न्यूझीलंडला पोहोचले. व्यापार, गुंतवणूक, शिक्षण, तंत्रज्ञानादी क्षेत्रात सहकार्याबद्दल करणार द्विपक्षीय चर्चा. महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन संस्थगित. राज्य सरकारनं या अधिवेशनातून लोकांची निराशा केल्याची विरोधी पक्षांची टीका. अयोध्येतल्या राम मंदिर दान अपहाराच्या चौकशीची मागणी करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात येत्या सोमवारी सुनावणी. आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 828 तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत 244 अंकांची वाढ. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.